0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: सुप्रभात श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नाद कीर्तनाचा. या सुंदर अशा कार्यक्रमात मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. वातावरणात एक वेगळाच गोडवा आहे. सगळे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठलाचं स्मरण आणि फक्त विठ्ठल विठ्ठल हाच एक जयघोष. खरंच हे सगळे विठ्ठलाला भेटण्यासाठी किती आतुर आहेत ना. विठ्ठलाला भेटण्याची आस एवढी असते की त्यापुढे ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी याचा काही एक फरक पडत नाही. फक्त पंढरीला जायचंय आणि विठुरायांना भेटायचंय हेच एक स्वप्न त्यांच्या मनी असतं. आणि आता लवकरच हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी विठ्ठलाला भेटतील. विठ्ठलाला त्यांचं गाराणं सांगतील. विठ्ठलाशी खूप साऱ्या गप्पा मारतील. किती सुंदर असेल ना त्यांच्यासाठी हा क्षण. किती गोडवा आहे विठ्ठलाच्या नावात. म्हणजे याच निमित्त आपण ऐकूयात ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं.

0: पुरे मनाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी महिला मंडळी ओ ओ थोडं शांत बसा की तुम्ही. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानुर असणाऱ्या ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहे. लक्ष देऊन ऐका. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा श्री संत काशीगिरीजी महाराज मौनी महाराज यांच्या दरबारमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज. इथं आल्यानंतर या मंडपाचं सर्वात मोठं आकर्षण हे आहे की इथं 75% तरुणांची संख्या आहे. किती टक्के? 75%. आणि मी तर दररोज कीर्तनातून सांगतो महाराज, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराशी जोडला तर भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. काला म्हणल्यानंतर थोडी कालवा कालव होणारच आहे. फक्त महिलांना माझी विनंती, थोडी शांतता ठेवा. तुम्ही जेवढी शांतता ठेवसाल तेवढं सुंदर कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल मानवी देहाला जन्मालानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. मानवी देहाला जन्म आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा. एक नाही देवाचा उत्सव घडला तर साधूचा उत्सव तर माणसाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजेत. काही लोक म्हणतील देवाचा उत्सव का साजरा करायचा, याच कारण आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ऐका, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारात ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. एक, आपण रामनवमी साजरी करतोय. दोन, आपण दत्त जयंती साजरी करतोय. तीन, आपण महाशिवरात्र साजरी करतोय. आपण वामन जयंती साजरी करतोय. आपण नरसिंह जयंती साजरी करतो. पण एक सांगू का महाराज तुम्हाला, देवाचे उत्सव नाही जरी साजरे केले तर देव रागवत नाही, पण साधूचा उत्सव जर देवा तुम्ही केला तर देवाचा गदगद होतो. याचं कारण सांगू का तुम्हाला, एक हिंदी कवीचं गोड वाक्य तो सांगतो पहा. ओ मावशी बसा, जिथं जागा तिथं बसा. पाठी मागून आल्या आता असं कसं जमल, बसा तिथंच खाली.
1: हे बघा, आता पाठी मागून येणार आहे ना, कोणीच समोर येऊ नका.
0: येऊ देऊ नका आता तू, कोणी तिकडेच बस मला.
1: ते पाठीमागे बसलेले जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी महिलांना कोणाला आता येऊ देऊ नका, कीर्तनाला विक्षेप करू नका.
0: विठ्ठल विठ्ठल.

मी संतांचा दास आहे. कोणे? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहात, तुम्ही सर्व गावकरी मंडळी पुण्यवान आहात की एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथीचा उत्सव तुमच्याही डोळ्यासमोर तुम्हाला साजरा करायला मिळतो, मलाही त्यांची सेवा करायला मिळते. देवाचं वाक्य, साधू संतांचं वाक्य किती गोड आहे पहा.

संत पूजा विहारती, आपण पुण्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा वय अज्ञान हेतु कृत मोहमद अंधकारणाशम विदाय हि तदोदय ते विवेक. लक्ष द्या फक्त महिला मंडळी, ए माया हो, थोडं लक्ष द्या ना. असं समजा तुमच्या लेकराचं कीर्तन चालू आहे, थोडं एवढं चांगलं तुम्हाला बसायला जागा दिली, बाकीचे मंडळी आमचे उन्हात बसलेले, थोडं शांत ठेवा ना तोंड. फक्त दीड तास, जास्त वेळ नाही घेत मी, थोडं लक्ष द्या फक्त. विक्षेप नका करू, माझी विनंती तुम्हाला, ऐका ना, थोडं लक्ष द्या. कारण हे काही एखाद्या पुढाऱ्याचं भाषण नाही चाललं. कीर्तनाची एक लिंक असते, ती लिंक गेली की मग त्याला जड जातं प्रत्येक कीर्तन करायला. विठ्ठल विठ्ठल का मने होता ठेवा तो या भावा सापडला. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय तुम्हाला आणि मला कीर्तन भागवताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होणं शक्यच नाहीये. महाराज काही साधक नामदेवरायकडे गेले, नामदेवराय बोला ना, जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय, काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातो याच्यासाठी काय केलं ऐका.

काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो, संसारातली साधी गोष्ट जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी लोक म्हणतात ओ दादा माझ्यासारखा ढ विद्यार्थी या पाटोद्या तालुक्यात नाहीये, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून मी नोकरीला लागलो. बरोबर आहे का नाही? एखादा मनुष्य अपघातातून वाचला आणि लोक त्याला भेटण्यासाठी गेले की तो लोकांना सांगतो ओ उसाने भरलेला ट्रक होता अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता, पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी नोकरीला लागले तरी लोक पुण्य समजतात. मनुष्य अपघातातून वाचला तरी लोक पुण्य समजतात. काही काही महाशय तर याच्या पुढचे काही काही म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं हो म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदासाच. चांगल्या बायकोसाठी सुद्धा काय लागतं? मग संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी निश्चित पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. तुम्ही पुण्यवान मंडळी आहात महाराज. एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी त्यांच्या दरबारात बसलेलो आहोत. काल्याचा अभंग म्हणल्यानंतर सर्व मंडळीला माहिती, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा. 7 दिवस ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली, कोणी मानधन दिलं असेल एखाद्या कीर्तनकाराचं, कोणी पंगत घातली असेल, कोणी टाळ वाजवला असेल, कोणी काकडा केला असेल, कोणी चटाया उचलल्या असेल, खरं सांगू का सप्ताहामध्ये सर्व सेवा ह्या समान आहे. माणूस तोच आहे की एवढं चांगला सप्ताह चालला त्याच्यामध्ये काड्या करणारा जगातला सगळ्यात पुण्यवान माणूस, कारण की तो एक अतृप्त आत्मा असतो. सर्वजण हे चांगलं कार्य करू शकत नाही आणि त्या पुण्याच्या जोरावर आज जगाचा मालक तुम्हाला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. माय बाप आपण पुण्यवान आहात. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानम सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. तुलसीदासजी किती गोड वर्णन करतात पहा.

ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, आणि तिसरं प्रमाण ऐका.

मागेशी तुताऱ्यांचे आवाज कमी कर दादा, आणि साऊंडला आवाज दे. फक्त इथल्या लोकांना गोड आवाज आला पाहिजे. थोडं ट्रबल कमी कर, घाबरू नको, एकदम शांततेने कर, काही ताण नको घेऊ. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. द्वापर युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस दंत वकर शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला, आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्तीला होतं, त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वी माता. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाई नेत्री वाहे तो ये सांगत असे. पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले, ओझे त्यांचे रडायला लागले. ओ ब्रह्मदेवा, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. कीर्तन सुद्धा महाराज लोक त्या राक्षसांच्या भीतीने करत नाहीये. ब्राह्मण देवता यज्ञ सुद्धा करत नाही. काय करायचं, काळजी करू नका. चला, सर्व देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती करायला लागले. खरं सांगू का, माणसाला जर जीवनामध्ये चांगलं काम करून घ्यायचं असेल ना, तर गद्याला सुद्धा बाबूराव म्हणाले शिका. आम्ही तर कीर्तनकार झाल्यापासून एवढं नशीब खराब आहे आप्पा. बेवड्याची पुण्यतिथी असती तरी आम्हाला म्हणाला होतो वैकुंठवासी. अवघड झालेलं आहे महाराज, काही नाही. कधी कधी तर एखादा दारू पिऊन मेलेला असतो, मांसाहार खाऊन मेलेला असतो, आणि आम्ही अभंग घेतो. याजसाठी केला होता अट्टहास. काय करता, लोकांची अपेक्षा वाढलेली महाराज. काय झालेली, अपेक्षा वाढलेली. आणि स्तुती कोणाला प्रिय नाहीये. अरे स्तुती जर जगाच्या मालकाला प्रिय असेल तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. एवढं गोड वर्णन केलं सर्व देवतांनी. सशंग चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरसिरोक्षणम सहार वक्षस्थल कस्तो श्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुज श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळू. थोडा रिपीट दे याचा फक्त. कृपाळुवा जी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहज रूपा. एवढा देव गदगद झाला महाराज. देव गदगद झाला आणि देवानं आकाशवाणी केली. ऐका आकाश

देवता निघून गेले, भगवान परमात्मा शिष्याकडे गेले. शिष्याप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला उतार. ओ शेषराव चला उतार घ्यायचा आपल्याला. शिष्याने हात जोडले म्हणे दादा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही का? मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो रे, किती कष्ट मला झाले. खरं सांगू तुम्हाला, रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिला मातेला घडलेला आहे, लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला आणि सीतेला जो वनवास घडला तिच्या चुकीमुळे घडलेला आहे. सोन्यासारखा नवरा असताना त्या हरणीची चोळी शिवायची तिच्या मनामध्ये काय झाली? आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे मला काही सांगण्याची गरज नाही. ज्या दिवशी आपण बाया होऊ त्या दिवशीच कळलं आपल्याला की महिलाला किती सोनं आवडतं. आपल्या तिकडे एखादी गाय म्हैस पळायला लागली का आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो. काय देतो बाबा? ती पळू नाही म्हणून काय देतो तिच्या गळ्यामध्ये? एखाद्या मायमावलीला उभं करा तिला म्हणा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही, बाईची मान मोडल पण नाही म्हणणार नाही एवढं सोनं आवडतं महाराज. देवानं सांगितलं हे बघ मागच्या जन्मात तू माझा लहान भाऊ झाला, पूर्वी तू अनुज झाला सी कनिष्ठ सोशियले कष्ट माझ्या सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळीला मी आज्ञा तुझी बारे. आता तू माझा मोठा भाऊ, तुझं सर्व मी ऐकेल. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे, 365 अध्याय, 12 स्कंद आहे, पण त्या कोणत्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाचं ऐकलेलं नाही? ठरलं महाराज कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा आणि आता ठरलं. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली ठाटामाटात, मिरवणूक निघाली. कंसा ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणारे तिच्या पोटी येणार आठो पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर तिला भाऊ बिजीला बोलवलं का तो? नाही नाही कंस होता मारा तो. घे बोनी.

तो धरिला वसुदेव. वसुदेवाने हात पकडला कंसा, श्रीची हत्या करणं ब्रह्मपातक आहे. अरे हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना, तू असं कर, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. कुठं ठेव? कारागृहामध्ये ठेव. कारागृहामध्ये ठेवलं आणि ठरल्याप्रमाणे 2 वर्ष वनाल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं. ते लेकरू पाहिल्यानंतर वसुदेवाने ते लेकरू हातात घेतलं, कंसाकडे गेले, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे, आई आई आई, बर बर नंतर करा माय भांडण, थांबा थोडं. मावशी ओ चष्म्यावाले आजी, कीर्तन चालू आहे ना, थोडं करा ऍडजस्ट, आपलं घर नाहीये, थोडं ऍडजस्ट करा, थोडं थोडं थोडं ऍडजस्ट करा. वसुदेवाने ते लेकरू घेतलं आणि कंसाकडे गेले. कुठे गेले? पहिलाच मला कीर्तनाला उलास. आणि असं वातावरण म्हटल्यानंतर ऐका, कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंस विचार करायला लागला, मला तर आठव मारणार आहे पहिल्यानं काय केलंय. कंस राक्षस होता. कोण होता? कंस राक्षस होता. पण तुमच्या आणि माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज असं का म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोर मारत होता, आपण तर एवढे हलकट झालो की गर्भातले पोरी सुद्धा मारायला लागलोय महाराज. कंसापेक्षा आपण खराब लोक आहोत. कंसाने विचार केला, आपल्याला आठव मारणार जा घेऊन. पण पुण्य सारा वया भेटे देवरुसी, वधी बालकासी ठेवू नको. नारद जी आले, ए कंसा, अरे देव येतो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा म्हणे धन्य तो, खेळतो येण्याची खेळावा. अबे तो देवे, असे 4 बोटे गेले, 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो, इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो. तो राक्षसच विनाशक आले, पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरे 6ही मारी तर दुराचारी, 7वा जो गर्भ योग मायाने तन आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, एखादी मुलगी जर गर्भवती असेल आणि तिला जर 8वा 9वा महिना चालू असेल, तिचा चेहरा एकदम तेजस्वी दिसतो. याचं कारण काय? त्या गर्भाचं तेज त्या मुलीच्या कशामध्ये आले असतं? चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. एखादी मुलगी जर गर्भवती असेल, बहीण तुमच्याही घरात येईन, बहीण माझ्याही घरात येईन, तुम्ही हा अनुभव घ्या. एखादी मुलगी जर गर्भवती असेल तर तिचा चेहरा गोरा दिसतो. याचं कारण त्या गर्भाचं तेज ते त्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मग एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर आपली माय बहीण एवढी सुंदर दिसती. विश्वाचा मालक ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये असेल ती माय माऊली किती गोड दिसत असेल महाराज, मी नाही वर्णन करत, नामदेवराय सांगतात.

सूर्याचे तेज दिसे जायचा, सूर्य कंसाचे हृदय जळत असे. भगवंताच्या अवताराचा काळ जवळ आला, थोडं लक्ष द्या. दसरा ते मारीला तुची होता मास वर्ष ऋतू असे कृष्ण पक्ष वसू नाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे. अयो निसंभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली, सोडा.

वसुदेवाने भगवंताला उचललं, यशोदेच्या ठिकाणी आणून ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठते दूध. आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. कुठे आठवा? देवकी माता रडायला लागली, ए दादा, अरे तो मुलगा नसून मुलगी, मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी सहा मारले त्या ठिकाणी त्या मुलीला मारायला गेला, मायेला मारायला गेला, हातातून सटकली, आकाशवाणी झाली, कंसा तुझा लागी वधी उपजला, तू काय मला मारणार आहे? वे तुला मारणार माझ्या अगोदर जन्माला आलेला. कुठं? गोकुळामध्ये. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात येऊ आपण. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला 25 वर्ष जरी झाला तरी आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो, पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोर झाल्यानंतर. माझी सर्वांना विनंती गड्यानो, पोर झाल्यानंतर पेढे वाटू नका, पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी तुमचं पोरग तुम्हाला सांभाळा. ज्यांनी तरुणपणात पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागले, त्याच्यामुळे पोर झाल्यानंतर पेढे वाटायचे. आणि वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. प्रत्येक गवळण गवळणीच्या कानात सांगू लागले, हे ऐकलं.

कोणती जरी बातमी पसरायची असल तर बॅनर लावायची गरज नाही, माईक लावायची गरज नाही, पत्रिका छापायची गरज नाही. फक्त एखाद्या मायमाऊलीला जवळ घ्या, तिच्या कानात सांगा, बाई तुला म्हणून सांगते. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला माहित होतो तरी शब्द तोच शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते. कोणाला सांगू? प्रत्येक गवळण सांगू लागले, हे ऐकलं का?

मायांनो हेल कळतं का तुम्हाला? तुम्हाला कळत असेल आजी का? हेल म्हणजे या नवीन पोरीला हेल म्हणजे काही कळत काहीच कळे ना त्यांना, नुसतं आहे म्हणून आहे चालू, बाकी काही कळत नाही. हेल म्हणजे काय? 25-30 वर्षापूर्वी गावामध्ये जर एखादी मुलगी बाळांतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमावल्या होत्या त्या काय करायच्या, हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकत होत्या. याला काय म्हणतात पुरी हो? हेल. आता ही पद्धत बंद झाली कारण की 99% मुलींची डिलिव्हरी बीडलाच व्हायला लागली दवाखान्यात. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का? दिवसेंदिवस बदल झाला. हेल टाकण्यासाठी कोण होता जाना बाई? जिकडे तिकडे आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो, असं चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी. एक हिंदी वर्णन करतोय.

किती गोडे पहा. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. काय चमत्कार झाला. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की तो दाढ़ी हो गई काली. एक नास्तिक मला म्हणे महाराज नाचता नाचता कुठे दाढी काळी होत असती का? तुमच्या नाही होत का? तुमची जर दाढी काळी होती, मिशा काळ्या होत्या, केस जर काळे करू शकता डायन, तर तो जगाचा मालक आहे ना. त्याच्या बापाविषयी संशय घ्यायचा. लोकांची मानसिकता काय माहितीये का? जेवढे काही संशय घेणारे नालायक लोक आहेत तेवढे फक्त हिंदू धर्मात. मुस्लिम धर्माचे लोक ज्या मस्जिद मध्ये जाऊन नमाज पढतात, त्या अल्लाचा फोटो नाहीये त्या लोकांकडे, त्या अल्लांचा पुतळा नाहीये, त्या अल्लांची मूर्ती नाहीये. एखादा मुस्लिम मित्र असेल तर त्याच्यासोबत मस्जिद मध्ये जा, तो कसा नमाज पढतो पहा. एका भीतीकड पाहून नमाज पढतो तो. कशाकडे पाहून नमाज पढतो? भीतीकड. अरे भीतीकड पाहून नमाज पढतात तरी 100% नाही, 100% नाही, 101% सर्व मुस्लिम लोकांना अल्लाचं अस्तित्व मान्य. आतापर्यंत जगामध्ये एकही मुस्लिम असा नाहीये की तो कधी अल्लाच्या विरोधात बोलला. ज्यांना कधी पाहिलंच नाही त्याच्या विरोधात सुद्धा ते कधी बोलत नाही. आपण प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन सुद्धा प्रभू रामचंद्राविषयी संशय निर्माण करतो. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. खरं सांगू का? हे भगवान मुझे अपनो से बचा लेना और को तो मैं देख लूंगा. आता नवरात्र उत्सव चालू. बाबा बाबा बाबा बाबा, काय नवरात्र उत्सव धुमाकूळे? जे वर्षभर बेवडा दारू पितो ते 9 दिवस चप्पल घालत नाही बाप्पा. काय फायदा? वर्षभर दारू पितोय, वर्षभर धाब्यावर असत, कधी एकादशी कळत नाही, कधी सोमवार कळत नाही, 9 दिवस बिना चप्पलाचं काही फायदा नाही. भोंगळा जरी फिरला तरी देवाची कृपा तुझ्यावर होणार काय होणार आहे महाराज? वर्षभर दारू पितो 9 दिवस चप्पल का? अजिबात नाहीये. प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज. माझी विनंती तुम्हाला, मी या मताचा महाराज नाही की तुम्ही चप्पल घालू नये. तुम्हाला जसा उपवास करायचा तसा करा, पण उपवास तुमच्या जीवनातला व्यसनांचा करा. व्यसन कमी करण्याचा उपवास करा, देवी मातेची कृपा तुमच्यावर होईल. खोटं बोलण्याचा उपवास कमी करा, देवाची कृपा होईल. आपण जे वाईट वागतोय त्या वाईट गोष्टीचा त्याग करणं, याच्यापेक्षा जीवनात दुसरा उपवास कोणताच नाही महाराज. उपवास धरणं चालूच आहे आणि दुसऱ्याची शेतं कोरणं चालूच आहे. देवीची कृपा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिकडे जाओ तिकडे घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देवाचा अवतार झाला आणि जिकडे तिकडे सगळीकडे सुख सुखे. पण कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. कंसाने तातडीने मीटिंग उरली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीन उचलला. कोणी उचलला? तुम्ही असं नका समजू की महिला ना आता चेष्टा फुकटे. द्वापारुगापासून या बिचाऱ्या कुठेही पुढचे मांग अजिबात नाही. कीर्तनाला सुद्धा संख्या जास्त कोणाची? महिलांची का पुरुषांची? त्यांचीच. सहकार्य करण्याला सुद्धा उपस्थिती त्यांचीच. चांगलं काम करण्याला सुद्धा उपस्थिती त्यांचीच. परमार्थामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर माय माऊल्यांचं आहे. खरं सांगा, आपल्या मंडपामध्ये सर्वात जास्त बडबड माणसं करतात का बाया? नाही ते कुठं पुढचे? अजिबात नाही महाराज. ऐका ना, लक्ष देऊ. पुतणीनं विडा उचलला. ए दादा, त्या हातभर लेकराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं? हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेच्या दारासमोर गेली. ए यशोदे, लेकरू झालंय तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग, कळालंच नाही. कुठे आहे तुझं बाळ? अगं आत्ता झोपी घातलंय ग, पाळण्यात खूप रडत होतो. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी. माझं बहुणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार आहे ना महाराज. बहुणीचं गिराईक किती का हलकट असेल, त्याला परत जाऊ देत नाही. म्हणजे पाटोद्याच्या बाजारामध्ये एक बाई वांगे ऐकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला. ए मावशी, अगं वांगे काय किलो आहे? ती म्हणली दादा 25 रुपये किलो. अगं महाराज लोकायला जीव घालायचंय, 25 किलो घ्यायचं असं कर ना, 20 भावना दे ना. ती म्हणली दादा पाऊस नाही, पाणी नाही, माझ्या लेकराचं शिक्षण, माझं घर भाडं सगळं या वांग्यावर चालतं, असं करा ना, 23 ने घ्या ना, 2 रुपये कमी करतो. हा म्हणायचा 20, ती म्हणायची 23. हा म्हणायचा 20, ती म्हणायची 23. ती मावशी म्हणली दादा
मला तुला वांगे द्यायचे नाही, तू पुढच्या दुकानवर जाय. माणूस बोल बच्चन होता म्हणे असं करू नको माझ्या हातानं बाहुनी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग राहणार नाही. ती मराठवाडी म्हातारी ती म्हणे करे मेल्या तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे. हा तिला सांगत होता का बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हाताने गमवली ग, तुझं टोपलं भरवांगी काय घेऊन बसली. बहुणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं नाही. भगवंत रडायला लागले. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे गेली. काय माझ्या भगवंताचं गोड स्वरूप हो भागवतकार वर्णन करतात.

श्रोते हो, आता सगळे वारकरी सगळे विठ्ठल भक्त हे पंढरपूरला निघालेले आहेत, कारण विठुरायांना त्यांना भेटायचंय. विठुरायांना भेटण्याची आस, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे सगळं त्यांच्या मनात चालू आहे. म्हणून फक्त विठ्ठलाच्या जयघोषात विठ्ठलाचं नामस्मरण करत सगळे वारकरी ऊन वारा पाऊस याची चिंता न करता आता पंढरीकडे निघालेत. आणि आषाढी एकादशीला त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि मंडळी, याच निमित्त आताच आपण ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा भाग पहिला ऐकलात. उद्या ऐकूयात भाग दुसरा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आजचा दिवस हा नव्या सुरुवातीचा आरसा आहे बरं का. कालचं अपयश, कालची चिंता किंवा कालची सवय यांना आज आरशात पाहू नका. त्यांना फक्त इतकंच सांगा, मी आता पुढे गेलीये. आज तुम्ही जे छोटे छोटे पाऊल उचलाल ते उद्या मोठे यशाची पायरी बनतील. हसत हसत सुरुवात करा, प्रेमानं बोलत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे सकाळी उठून आज मी चांगलं काहीतरी करणार असं मनापासून म्हणणं आहे बरं का. तुम्ही एकटे नाहीये, तर हा दिवस तुमच्यासाठीच आहे आणि मी तर आहेच रोज तुमचीच मैत्रीण तुमच्यासाठी आणि तुमच्याच सोबत नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि या ब्रेकमध्ये ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: हे बसक्या मंदी भननलो पिरतीच गवारे.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे 16 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे गुरुवार. आणि मंडळी, आज आहे जागतिक सर्प दिन. आजच्याच दिवशी 1935 मध्ये ओक्लाहोमा इथं जगातील पहिलं पार्किंग मीटर बसवण्यात आलं. 1945 अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी झाली. 1951 ब्रिटननं नेपाळला स्वतंत्र घोषित केलं. 1969 चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो 11 अंतराळ यानाचं फ्लोरिडा इथून प्रक्षेपण करण्यात आलं. 1992 भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांची निवड झाली. 1998 गुजरातमध्ये शाळेत प्रवेशाच्या वेळी मुलाच्या नावावर आईचं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. 2015 शास्त्रज्ञांनी प्लुटो ग्रहाचे जवळचे फोटो प्रसिद्ध केले. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: माझे नाव चोभे तनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: क्रिसमसच्या रेखा

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मंडळी, सकाळची सुरुवात ही पॉझिटिव्ह व्हायला हवी, छान भक्तिमय व्हायला हवी, यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. आज आपली सुरुवात तशी ही पॉझिटिव्ह झालेलीच आहे. आपण सुरुवातीलाच एक छान विठ्ठलाचं गाणं ऐकलं, चला तर ऐकूयात हा अभंग. विठोबा नाम घेता, हरी नाम घेता, सुख दुःख आले तरी काही वाटत नाही. संतांचे संगती विठ्ठलाचे चिंतन, मनासी होत असे ब्रह्मसुखाची प्राप्ती. तुका म्हणे विठ्ठला चरणी ठेविले मस्तक, सर्व सुखे एकवटली एका विठोबाच्या पायी. याचा अर्थ असा, विठ्ठलाचं नाव घेतल्यावर, हरिनाम घेतल्यावर सुख येईल की दुःख येईल काहीच वाटत नाही, कारण विठोबाच्या नावातच सगळं सामावलंय. संतांच्या संगतीत राहिलं आणि विठ्ठलाचं चिंतन केलं की मनाला ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज सांगतात, मी विठोबाच्या चरणांवर मस्तक ठेवलं की सगळं सुख एकत्र येतं आणि माझ्या मनात भरतं. असं हे विठ्ठलाचं गोड नाम. म्हणजे किती सुंदर सांगितलंय ना, सुख दुःख येतात जातात, पण विठोबाचं नाव घेतलं की मन शांत होतं. आपल्या आयुष्यातही कधी कधी सगळं बिघडल्यासारखं वाटतं, पण फक्त एकदा विठ्ठला म्हटलं तरी भार हलका होतो. मुला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970044455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, समाजात वेगवेगळे प्रश्न असतात बरं का, आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते पुढे येत असतात, ज्यांना आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणत असतो. आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम करत असतात, अविरतपणे काम करत असतात. आणि हे समाजसेवक जे आहेत ना, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आता सध्या आपण पाहिलं तर चाइल्ड मॅरेज, बालविवाहावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरात काम चालू आहे. आणि याच संदर्भात आपल्या येथील म्हणजे बीड येथील, बीड जिल्ह्यातील एक महिला आहेत ज्या खूप चांगलं काम करतायत. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, सामाजिक उपक्रम त्या राबवत असतात. त्यांचं नाव आहे सत्यभामा सौंदरमल. आणि नुकतंच त्यांनी रेडिओ नगर 90.4 एफएमला भेट दिली आहे, त्यांच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. सगळ्यात आधी पुन्हा एकदा तुमचं रेडिओच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तर मॅडम, खरं म्हणजे आपण चाइल्ड मॅरेज किंवा बालविवाह याबद्दल खूप काही गोष्टी ऐकून असतो, पण आपल्याला ते स्पष्ट नसतात. तर चाइल्ड मॅरेज म्हणजे नक्की काय आणि कशा प्रकारे याच्यावर कारवाई केली जाते?
1: चाइल्ड मॅरेज म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलगी आणि 21 वर्षाच्या आतील मुलगा या दोघांचं बेकायदेशीर मार्गाने लग्न लावणं, याला बालविवाह म्हणतात, म्हणजे बालकांचे विवाह.
0: आणि यामध्ये जर एक आपल्याला निदर्शनात येत आहे की कुठेतरी बालविवाह होतोय, तर त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई केली जाते?
1: ती आपल्याला समजलं तर त्याचे चाइल्डलाईन 1098 हा एक नंबर आहे, त्या नंबरवरती आपल्याला कॉल करून सांगावं लागतं की या ठिकाणी बालविवाह होत आहे. आणि मग ती माहिती कळून चाइल्डलाईनची जी कमिटी आहे, जे टीम मेंबर असतात, ते तिथे जातात, त्या घटनास्थळी जातात, पोलीस स्टेशनची लोक घेऊन जातात अधिकारी. आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी हा ग्रामीण भागामध्ये ह्या ग्रामसेवक आहे, मग यांच्या मदतीने ते बालविवाह थांबवले जातात.
0: आणि जेव्हा हे बालविवाह जे आहे ते थांबवले जातात, तेव्हा कोणावर कारवाई होते आणि ती कशी?
1: बालविवाह लावून देणारे जे लोक असतात, मग ते लग्न जमवणारे असतील, साखरपुडा करणारे असतील, वऱ्हाडे असतात, घटनास्थळाचं जे स्थान देणारे असतात म्हणजे मंगल कार्यालय असतात, ते असतात, लग्न लावणारे असतात, आहेर घेऊन येणारे जे असतात हे लोक, की त्यांना माहीत असताना सुद्धा की हा बालविवाह आहे, तरी सुद्धा ते त्या विवाहात विधीमध्ये जे जे सामील होतील ते लावून देण्यासाठी, ते सगळे याच्यामध्ये गुन्हेगार असतात, त्यांच्यावर कारवाई होते.
0: मॅडम, नुकतंच सरकारनं असं सांगितलंय की बालविवाह रोखण्यासाठी लग्न पत्रिकेवर मुला मुलींची जी जन्मतारीख आहे ती टाकणं अनिवार्य आहे किंवा ती टाकावी, तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: इमानदार लोक असतील, प्रामाणिक असतील तर ती ठीक आहे, म्हणजे की जन्मतारीख, परंतु आधार कार्डच चेंजेस केले जातात, आधार कार्ड मध्ये बदल केले जातात, जन्मतारीख वाढवली जाते मुलींची, ती 18 वर्ष केली जाते. आणि ते आधार कार्डच जर बदलत असतील तर जन्मतारीख पत्रिकेवर टाकली तर म्हणजे बालविवाह थांबतील का?
0: नाही.
1: चॅप्टर लोक असतात, खूप हुशार जाभरे लोक असतात बालविवाह लावणारे, त्यांना गुन्हा कायद्यातल्या पळवाट्या कशा काढायच्या त्यांना माहीत असतं, त्याच्यामुळे आधार जन्मतारीख टाकून बालविवाह थांबणार नाहीत. तर मुलींचे निर्गमउतारे जे असतात, कारण आताच्या ह्याच्यामध्ये अंगणवाडीला सगळ्या नोंदी असतात, ग्रामपंचायतला त्यांच्या नोंदी असतात, आणि कोणती ना कोणती मुलगी पहिलीत का होईना दुसरीत का होईना ही शाळेत गेलेली असती, त्याच्यामुळे तिची जन्मतारखेची नोंद ही शाळेत असते, कारण बालविवाहामध्ये मोस्टली मुलींचे कमी वय असतात, मुलांचे 21 आसपास असतात, फार कमी असतात मुलांचे वय कमी, परंतु मुलीचे जे जन्मतारखेच्या ज्या नोंदी असतात ह्या निर्गमउतारा शाळेवर, शाळेच्या निर्गमउतारावर असतात, त्या तो निर्गमउताराच काही बाबी झाकून तो छापला पाहिजे पत्रिकेवर, असं आपलं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय बालविवाह थांबणार नाहीत. आणि ह्या पत्रिकेबरोबर ज्या ज्या नातेवाईकाला आपण पत्रिका देतोय त्या पत्रिकेबरोबर निर्गमउतारा सुद्धा द्या की मुलगी 18 वर्षाची आहे बाबा, तिच्या काही प्रायव्हसीच्या गोष्टी, तिची जात असेल, तिचा धर्म असेल, काय जे असेल, तर हे झाकून ठेवून तिची प्रायव्हसी भंग होणार नाही अशा अर्थाने मुलीच्या जन्मतारखेचा जो निर्गमउतारा आहे तो छापला गेला पाहिजे, असं आपलं म्हणणं आहे. तरच ते बालविवाहाच्या कुठेतरी कंट्रोल होईल किंवा बालविवाहाच्या लग्नाला जाणारे लोक थबकतील किंवा थांबतील.
0: नक्कीच मॅडम, हे जे चाइल्ड मॅरेज करतात, बालविवाह करतात, या पालकांना आज रेडिओ नगरच्या माध्यमातून काय सांगाल?
1: त्यांना हे सांगायचंय की तुम्ही मुलांचे जबाबदारी झटकण्यासाठी किंवा जातीयता पाळण्यासाठी म्हणून तुम्ही मुलींची लग्न करून देऊ नका, बालविवाह करून देऊ नका आणि एक मुलगी गावातून पळून गेली म्हणून तिच्या आयुष्याचा परिणाम त्यांना भोगायला लावू नका. इतर मुलींना शिक्षा म्हणून बालविवाह केला जातोय, जबाबदारी झटकायची म्हणून बालविवाह केला जातोय. तर मुलगी सांभाळायला कोणी नाही, परिस्थिती अशी आहे, आम्ही हे कामगार आहेत, आम्ही ते कामगार आहेत, अशा पळवाटा न काढता मुलगीला मुलींसाठी सरकारचे हॉस्टेल्स आहेत, समाज कल्याणच्या योजना आहेत, त्याचा फायदा घेत मुलींना शिकू द्या. आणि 18 वर्षाच्या झाल्याच्या नंतर त्यांना जोपर्यंत त्या लग्न करायचं म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांची लग्न करू नका. तोपर्यंत त्यांना शिक्षण घेऊ द्या, त्यांना त्यांचं करिअर निवडू द्या, त्यांचं आयुष्य निवडू द्या, जोडीदार त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य असू द्या, त्यांचं ते अबाधित ठेवा. आणि कारण ते जर त्यांचं हिरावून घेत जर बालविवाह केले तर पुन्हा त्यांना नव्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, पुन्हा मुली माहेर येतात किंवा आत्महत्या करतात किंवा आता नवऱ्याचे तरी खुनं करतात. अशा गोष्टी त्यांच्या हातून होऊ नये यासाठी मुलींना शिकू द्या, शिक्षण महत्वाचं आहे.
0: आणि जसं सगळे म्हणतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की अज्ञान घालवायचं असेल तर शिक्षण हेच महत्वाचं आहे, अन्याय कमी करायचं असेल तर शिक्षण हे महत्वाचं आहे. तर नक्कीच बालविवाहामुळे मुलींचं शिक्षण थांबवलं जात आहे, तर असं न होता शिकू द्यात त्यांना. आणि प्रत्येक मुलीला जगण्याचा अधिकार आहे हे तुमच्या बोलण्यातून येत आहे. तर आपण रेडिओ नगरच्या माध्यमातून हा चांगला संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद मॅडम.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता ना सगळ्यांच्या आवडीचा सेगमेंट चालू झालाय बरं, म्हणजेच बर्थडे विश करण्याचा. तर आज आहे अनिकेत गोयलचा हॅपी वाला बर्थडे. आज अनिकेतला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्याचे बहीण भाऊ, त्याची फॅमिली, त्याचे मामा, काका, आजी, आजोबा यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे अनिकेत, तुझा ना आजचा दिवस खूप मजेत जाओ, भरपूर हसत खेळत जाओ, जे काही मनात इच्छा आहे ते सगळं लवकर पूर्ण होत, आरोग्य चांगलं राहो, आयुष्यात नेहमी आनंदी आणि यश येत राहो. आणि पुन्हा एकदा तुला आम्हा सगळ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। सकाळचे 8 वाजलेत आणि मंडळी मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, खरं म्हणजे सूर्य उगवलाय, चहाचा कप हातात आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे। खरंच किती सुंदर हा दिवस आहे ना। जीवनात प्रत्येक सकाळ ही एक नवी संधी असते बरं का। कालचा अंधार संपला की आजचा प्रकाश आपोआप येतो, फक्त आपल्याला हसत हसत त्याचा स्वीकार करायचा असतो। मित्रांनो, कधी कधी आपण ना कालच्या चुकांमध्ये, कालच्या तणावात अडकून बसतो, पण निसर्ग सांगतोय ना की प्रत्येक सकाळ नवीन पान उघडते। आज तुम्ही जे काही कराल ते पूर्ण मनानं, पूर्ण विश्वासानं करा। छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अगदी परफेक्ट आहे। हसत राहा, प्रेम करत राहा आणि इतरांनाही हसवत राहा। नगरच्या अंतरंग मध्ये मी आरजे कमल नेहमी तुमच्या सोबत असणार आहे। तुमचा दिवस खूप खूप सुंदर जाओ। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प। महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन। अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, छान वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे, कारण आषाढी एकादशी जवळ येते आणि त्याचमुळे सगळे वारकरी, विठ्ठल भक्त हे पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. कानावर छान टाळ, मृदुंगाचा आवाज, विणेचा आवाज आणि विठ्ठलाचं नाव आपल्या येतं आहे. आणि मस्त असं विठ्ठलाच्या नामाचं स्मरण करता हे सगळे वारकरी विठ्ठलाकडे, पांडुरंगाकडे, पंढरपूरला निघालेले आहेत. खरंच खूप छान वातावरण आहे. आणि मंडळी, याच निमित्त आपल्या अहिल्यानगर मधील सावेडी इथं एक वारी, एक दिंडी आली होती, ज्यांनी छान अभंगाचा कार्यक्रम केला. चला तर ऐकूयात हा कार्यक्रम.

मंडळी आता सध्या आषाढी एकादशी निमित्त सगळे वारकरी विठ्ठल भक्त पंढरपूरकडे निघालेले आहेत, त्यामुळे वातावरण अगदीच मंत्रमुग्ध झालंय. विठ्ठलाचं नाव आपल्या कानावर पडतं आहे, टाळ मृदुंग वीणेचा आवाज, इतकं सुंदर हे वातावरण आहे. आणि नुकतंच ही आषाढी एकादशीची जी वारी आहे जी पंढरपूरला निघालीय, त्यातील एक दिंडी आपल्या अहिल्यानगरमधील सावेडी गावात आली होती आणि त्यांनी छान अभंग म्हटले, छान भक्तीत ते रमून गेले होते. हेच अभंग आता आपण ऐकले. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आपण पुन्हा अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. सकाळचे 8:46 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक, लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये $14 कोटी किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशेवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस कॉर्प्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमीकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरच्या अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। सकाळचे 9 वाजलेत आणि मंडळी आता जाणून घेऊयात काल म्हणजेच 15 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी। तर मंडळी, आपल्या देशात पुन्हा कोरोना व्हायरसचा प्रसार होतोय। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासोबतच काही ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण समोर आलेत। कोरोनाच्या या नव्या रुग्णांनंतर आरोग्य विभागाला अलर्ट करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी एक मोठी घोषणा केली आहे। त्यांनी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली आहे। आपण आषाढी एकादशीला विठ्ठलाला साकडं घालू की योग्य वेळी देवा भाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात 40.56% पाणी साठा झाला आहे। मागील 24 तासात मुळा धरणात 795 क्युसेक पाण्याची आवक झालीय। आणि मंडळी, श्रीरामपूर येथील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी निलंबित केलं आहे। तर मंडळी, हे होते काल म्हणजे 15 जुलै रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळचे 9:11 झालेत बरं का, आणि छान अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आलाय बरं का. आणि यासंबंधीचं परिपत्रक जारी करण्यात आलंय आणि त्यानुसार पवार यांची जयंती 22 जुलै 2026 रोजी म्हणजे बुधवारी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. आणि या दिवशी मंत्रालयासोबत राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाणार आहे. याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही जयंती साजरी होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके अजितदादा यांची जी जयंती आहे, या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश झाला आहे आणि शाळा महाविद्यालयांमध्ये देखील ही जयंती साजरी होणार आहे. तर मंडळी, लवकरच म्हणजे 22 जुलै रोजी ही त्यांची जयंती असते, त्यांचा जन्मदिन आहे हा. आणि या वर्षी बुधवारी म्हणजे आता नुकतंच पुढील बुधवारी ही जयंती येते आणि याच निमित्त अजितदादांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आहात रेडिओ नगर 90.4 एफएम. ओर्मुझच्या समुद्रधुनीत इराणनं UAEच्या दोन जहाजांवर हल्ला केलाय बरं का. आणि या हल्ल्यांमध्ये पुणे येथील इंजिनियर करमकर जे आहेत यांचा मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झालेत. हेरंब करमकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यांचे MV GFS गॅलेक्सी हे जहाज होर्मुझच्या समुद्रधुनीमधील ओमानच्या हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे त्याच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे जहाजावरील कर्मचारी अडकून पडले होते. यापैकी 23 जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र हेरंब यांना वाचवता आलेलं नाहीये. त्यांचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यासाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. पुण्यातील मुंढवा भागात त्यांचं घर आहे. तर म्हणणं की अशा प्रकारे होर्मुझच्या समुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला झाला आणि त्यातील पुण्यातील इंजिनियरचा मृत्यू झालेला आहे. या हल्ल्यांमुळे, या द्वेषामुळे, या होणाऱ्या दोन देशांच्या किंवा अनेक देशांच्या भांडणामुळे ना खूप जीवितहानी होते आणि सगळ्याच प्रकारची हानी होते. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक राहायला हवं. त्यामुळे भांडण, तंटा, एकमेकांची दुश्मनी, युद्ध हे सगळं सोडून द्यायला हवं असं मला वाटतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आहात रेडिओ नगर 90.4 एफएम. आवाज तुमचा सकाळचे 9:45 मिनिटं झालेत आणि मंडई नीट यूजी 2026 कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ सीजेपीच्या आंदोलनात सोनम वांगचुक यांचं अनिश्चितकालीन उपोषण सुरू आहे. बरं का, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याचा त्यांचा निर्धार आहे आणि समर्थकांनी प्रकृती खालावल्याचा दावा केला असून विरोधी नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सरकारनं अद्याप सार्वजनिक प्रक्रिया दिलेली नाहीये. तर मंडई, खरं म्हणजे आपल्या इकडे अनेक नेते असतात, आपण म्हणजे आजपर्यंत अनेक महापुरुष आपण पाहिलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे प्रत्येक आणि प्रत्येकानं सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. आपण जर प्रत्येक नेत्याचा विचार केला तर त्यांनी समाज पाहिला नाही, धर्म पाहिला नाही, सगळ्यांसाठी सारखं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ता जे समाजामध्ये चालू आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे जंतर मंतरमध्ये किंवा मग नीट यूजी 2026 जे पेपर फुटी झाली त्यामुळे अनेक विद्यार्थी खचले आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव गमावला आहे आणि यांच्यासाठीच आता हे सोनम वांगचुक जे आहेत ते उपोषण करत आहेत. पण अजूनही त्यांच्याबद्दल विचार करण्यात आलेला नाहीये. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

वेलकम बॅक मंडई. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा जवानी दिवानी. हे छानसं गाणं आपण ऐकलेलं आहे. आणि मंडई, काही गाणी नेहमी आठवणीत राहतात, त्यातलंच हे एक गाणं आहे. आणि मंडई, तुम्हाला माहिती आहे का, पंढरपुरात ना वाराणसीच्या धर्तीवर कॉरिडॉर बांधण्यास स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध झालाय बरं का. आणि या कॉरिडॉरमुळं आयुष्यभराचा व्यापार बंद होण्याची भीती व्यापारी जे आहेत त्यांना आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशीच व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी बुधवारी पंढरपुरात झालेल्या बैठकीत घेतलाय. सुमारे 1400 कोटी रुपये खर्चून कॉरिडॉरच्या माध्यमातून विविध विकास कामं करण्यात येणार आहेत. आणि मंदिर परिसराचा कायापालट करण्याबरोबरच या परिसरातील दुकानं तसंच घरं हटविण्यात येणार आहेत, याला तिथं विरोध होत आहे. तर मंडई, अशा प्रकारे आता कॉरिडॉर नकोय असं म्हणत दुकानदारांनी इशारा दिलाय. आणि आषाढी एकादशीच्याच दिवशी पंढरपुरात दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय देखील या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सकाळचे 10:03 झालेत आणि नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, वाढता वीज वापर, ऊर्जेची वाढती मागणी आणि पर्यावरणातील परिणाम लक्षात घेऊन न्यूयॉर्कनं ना नवीन हायपर स्केल AI डेटा सेंटर्स जे आहेत त्यांच्यावर 1 वर्षाची राज्यव्यापी स्थगिती लागू केली आहे आणि 50 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पांसाठी परवानगी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या कालावधीत ऊर्जा आणि पाण्याचा वापर, वीज ग्रीडवरील ताण, जमिनीचा वापर आणि ध्वनी प्रदूषण यांसाठी नवे नियम तयार केले जाणार आहेत. गव्हर्नर कॅथी होचुल यांनी AI विकासासोबत पर्यावरण आणि स्थानिक समुदायांचं संरक्षणही तितकंच महत्वाचं असल्याचं स्पष्ट केलंय. खरंय मंडळी, पर्यावरण हे किती महत्वाचं आहे आपल्या आपण सगळे जाणून आहोत. आणि मी तर म्हणेल सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे पर्यावरण. कारण पर्यावरण चांगलं असेल ते पर्यावरणात काही हानी होणार नसेल तर आपण सगळे सुरक्षित राहू, कारण पर्यावरणाकडूनच आपल्याला सगळं मिळतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार

विचार करून नवीन AI डेटा सेंटर्सवर न्यूयॉर्कनं बंदी घातलेली आहे. आणि न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलंय ज्यानं AI बंदी घातलेली आहे. तर मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: मंडई, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, काल देखील आपल्या नगरमध्ये पाऊस झालेला आहे बरं का. म्हणजे आता ना खेडेगावामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे शेती पिकली जाते तिथे सगळेच जण वाट पाहतायत ती पावसाची. अजूनही पाऊस म्हणावा तसा झालेला नाही आहे आणि यावर्षी काहीच पाऊस झाला नाही असं पण म्हणायला हरकत नाही आहे. तर सगळ्यांनी पावसाची वाट पाहतायत. आपण पण बळीराजाची मदत करूया, पावसाला म्हणूया तू ये, कारण पाऊस आता सध्या गरजेचा आहे. शेत पिकायचं असेल, पिकं पिकवायची असतील तर पावसाची खूप जास्त गरज आहे. आणि मंडई, तसंच पिण्याचं पाणी देखील आपल्याला या पावसामुळे मिळतं. आणि आपल्या अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात 40.56% पाणी साठा झालाय. आणि मागील 24 तासांमध्ये मुळा धरणात 795 क्युसेक पाण्याची आवक झालीय. हवामान विभागानं काल 15 तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, त्यामुळे धरणात आणखी पाणी पातळी वाढण्याची चिन्ह होती. आणि तसंच पाणी पाऊस झाला देखील आणि थोड्या प्रमाणातच झाला, जास्त काही पाऊस झालेला नाहीये. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पर्यावरणामध्ये राहणारा सरपटणारा प्राणी म्हणजे साप. आणि सापाला आपण प्रचंड घाबरतो, पण ना हा सापच आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्वाचं काम करतो, शेतीसाठी देखील महत्वाचं काम करतो. आणि आपण जे म्हणतो ना, पर्यावरणातील प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे, तसंच साप देखील महत्वाचा आहे. पण आपण काय करतो की तो दिसला की त्याच्या भीतीनं त्याला मारतो, आणि मग साप असे करून कमी कमी व्हायला लागलेत, नष्ट व्हायला लागलेत. पण साप देखील महत्वाचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल, कोमल आज अचानक सापांबद्दल का बोलतीये? कारण आज आहे जागतिक सर्प दिन. आणि खरं म्हणजे हा दिवस खूप महत्वाचा, कारण या दिवसाचा उद्देश हे आहे की जे आपल्या साप आहेत आपल्या पर्यावरणातले, ते कमी होत चाललेत, आणि त्यांना वाचवणं हे खूप गरजेचं आहे. आणि मंडई, साप हे सरीसृप प्राणी आहेत, ज्यांचं शरीर लांबट आणि पाय नसतात, जे हजारो वर्षांपासून पृथ्वीवर आहेत आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका हे बजावतात. जगभरात सापांच्या 3000 जास्त प्रजाती आहेत. यापैकी सुमारे 600 विषारी आहेत, तर फक्त 200 मानवाला धोका पोहोचवू शकतात. भारतात बिग फोर म्हणून प्रसिद्ध 4 मुख्य विषारी साप आहेत, ज्यामध्ये नाग म्हणजेच कोब्रा, मन्यार, घोणस आणि फुरसे, याशिवाय धामण, दिवड, गवत्या, कवड्या यासारख्या अनेक निरुपद्रवी साप ही आहेत. किंग कोब्रा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. तो 5 ते 6 मीटर पर्यंत लांब होऊ शकतो. साप विषाचा वापर शिकार करण्यासाठी करतात, पण ते माणसांना टाळतात. साप हे पर्यावरणाचे मित्र आहेत, कारण ते उंदीर, कीटक यांचं नियंत्रण करतात. आणि आजच्या या दिवशी भीती सोडून सापांबद्दल आदर वाढवूया पुढच्या. तर मंडळी, अशा प्रकारे साप हे खूप महत्वाचे आहेत, पण आपण सापांबद्दल होणारे गैरप्रकार बघतो, ते टाळणं खूप गरजेचं आहे. आपण अशा गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि या दिवनानिमित्त तुमच्यासाठी प्ले करतीये हे गाणं.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: सकाळचे 10:42 झालेत आणि नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे जागतिक सर्प दिन आणि 16 जुलै हा दिवस सापांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, भीतीऐवजी आदर निर्माण करण्यासाठी आणि संवर्धनासाठी साजरा केला जातो. हा दिवस सापांच्या भूमिकेची आठवण करून देतो. ते कीटक नियंत्रण करतात, जैव विविधता राखतात आणि वैद्यकीय संशोधनात मदत करतात. जगभरात प्रदर्शनं, शिबिरं, जागरूकता मोहिमा राबवल्या जातात. भारतातही सापांबद्दल सकारात्मक संदेश दिला जातो. सर्पदिन महत्वाचा का आहे? कारण साप वाचले तर पर्यावरण संतुलित राहतं. भीती सोडून सह अस्तित्व शिकणं गरजेचं आहे. आपल्या घराजवळ साप दिसला तर मारू नका, तज्ज्ञांना बोलवा. आज सापांना मित्र समजा, त्यांचं संरक्षण करा. जागतिक सर्प दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी सावनी रवींद्र, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11
1: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आपण जागतिक सर्प दिन साजरा करतो आहोत आणि मंडळी आता ना अनेक धोके त्या सापांना आहेत, सर्पांना आहेत. साप हे मानव साप संघर्षामुळे सर्वात जास्त त्रासलेले प्राणी आहेत. नागरीकरण, जंगल तोडणं, रस्ते बांधणं यामुळे त्यांचं निवासस्थान नष्ट होत आहे. दरवर्षी हजारो सापांना भीतीमुळे मारलं जातं. भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे अनेक मृत्यू होतात, पण त्याहून जास्त साप मानवांकडून मारले जातात. मिथकांमुळे साप बदला घेतात, मेंदू खातात, असे गैरसमज पसरलेले आहेत जे खरे नाहीयेत. साप माणसांना टाळतात आणि फक्त धोक्याच्या वेळी जावतात. साप पर्यावरणाचे रक्षक आहेत. ते उंदीर मारून शेतीचं नुकसान टाळतात आणि साखळीत महत्वाची जागा घेतात. त्यांच्या विषाचा उपयोग औषध बनवण्यासाठी होतो. सापांना वाचवणं म्हणजे आपलं पर्यावरण वाचवणे हे आहे. सर्पदिनानिमित्त जागरूकता पसरवणं, साप करण्याचं प्रशिक्षण घेणं आणि निवासस्थान संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि मंडळी, अशा प्रकारे साप महत्वाचे आहे. तसंच आपल्याकडे खूप अंधश्रद्धा असल्यामुळे नागपंचमीला आपल्याकडे ते गारुडी लोक, ज्यांना आपण म्हणतो, ते साप घेऊन येतात आणि त्या सापांसोबत ते खूप छळ करत असतात. हो, म्हणजे अक्षरशः त्या सापांना, आपण म्हणतो की सापाकडे तो मोती असतो ज्याला नागमणी आपण म्हणतो आणि ते त्यांच्या डोक्यावर ठेवला जातो, तर तिथे अक्षरशः त्यांना कापलं जातं आणि तो नागमणी ठेवला जातो. तसंच साप चावू नयेत म्हणून त्यांचे दातं काढले जातात. त्यांना कितीतरी वर्ष म्हणजे जेवण दिलं जात नाही, वर्षभर त्यांना खाणंपिणं दिलं जात नाही, म्हणून साप दूध पितो. शक्यतो साप दूध पित नाही, पण वर्षभर त्यांना पाणी, दूध, जेवण काहीच न दिल्यामुळे त्यांना जे समोर येतं ते खावं लागतं. तर अशी परिस्थिती सापांची आहे. तर याबद्दल जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा जागतिक सर्पदिन आहे, तर यानिमित्त आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करूयात. मंडळी, आज खूप साऱ्या गप्पा आपण मारल्या, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरच्या अंतरंगमध्ये आणि थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू येणार आहे आपल्याला गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये भेटायला. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार मंडळी। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका सुंदर अशा विचारासोबत। तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं सर्वात सुंदर दागिने आहेत। होय, सोनं चांदी हिरे हे शरीराला शोभा देत असतात, पण आत्मविश्वास व्यक्तिमत्वाला तेज देतो। एक आत्मविश्वासू स्त्री कोणत्याही परिस्थितीला धैर्यानं सामोरी जाते। ती स्वतःच्या निर्णयांवरती विश्वास ठेवत असते, अपयश आलं तरी पुन्हा एकदा नव्यानं उभी राहते आणि आपल्या कर्तृत्वानं जगामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते। आणि म्हणूनच माझ्या प्रिय सखीनो, स्वतःवरती प्रेम कर, स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आणि कधीही स्वतःला कमी समजू नका, कारण तुमच्यातील आत्मविश्वास हेच तुमचं खरं सौंदर्य आहे आणि तो कोणत्याही दागिन्यांपेक्षा एकदम मौल्यवान आहे। त्यामुळे मंडळी, अशाच पॉझिटिव्ह गोष्टी ऐकत राहा, कायम हॅप्पी राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। ऐकूयात हे सुंदर असं गाणं आणि मग भेटूयात एका सुंदर अशा आपल्या शो मध्ये।

0: नमस्कार, मी शालिनी भोईर बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी ना जगण्याची छोटी होडी.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील सुशिक्षित युवक युवतींसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. ॲडव्होकेट श्री प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. 5वी पास ते पदवीधरांपर्यंत ITI, डिप्लोमा, BA, BCOM, BSc, ऑल बी, बँकिंग आणि फार्मा अशा सर्व क्षेत्रांतील उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील 50 अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या या मेळाव्यामध्ये सहभागी होतात. तारीख शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. स्थळ MM निहाळी उच्च माध्यमिक विद्यालय, माणिक दौंडी रोड, पाथर्डी. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या नंबरवरती त्वरित संपर्क साधा. 73-91-96-65 किंवा 95-11-05-95 या नंबरवरती. भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली एक सुंदरशी रेसिपी मी घेऊन आली आहे तुमच्या सोबत. तर या रेसिपीचं नाव आहे उकडपेंडी. आज आपण उकडपेंडी बनवणार आहोत जी अत्यंत सोपी आहे, झटपट होणारी आणि पौष्टिक आहे. तर लागणारं जे साहित्य आहे ते पटकन लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. एक कप गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ सुद्धा चालेल. एक मोठा कप ताक आंबट दही पाहिजे आणि त्याचं ताक केलेलं पाहिजे. फोडणीसाठी 2 चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग. त्याचसोबत मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद, तिखट, चवीनुसार मीठ आणि इतरमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असेल आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता त्या मिरच्या किती घालायच्या त्या तुमच्या चवीनुसार तुम्ही त्या वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. आता सर्वात आधी कढईमध्ये गव्हाचं पीठ घेऊन ते कोरडंच मंद आचेवरती हलकसं भाजून घ्या. जसा रव्याचा खमंग सुवास येतो तसा पीठ भाजून बाजूला काढून ठेवा. आता त्यामध्ये कढईमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हिरवी मिरची घालून खमंग अशी फोडणी द्या. फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर हळद आणि तिखट घाला. आता यामध्ये फेटलेलं ताक आणि चवीनुसार मीठ घालून या मिश्रणाला छानपैकी उकळी येऊ द्या. आता ताकाला उकळी आली की गॅस बारीक करा आणि आपण भाजून घेतलेलं पीठ हळूहळू घालत एका हातानं मस्तपैकी ढवळत राहा, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाहीत. आणि शेवटी कढईवरती 2 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवरती वाफ काढा. तर मग तयार आहे गरमागरम मऊ आणि सुवासिक अशी उकडपेंडी. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडस कच्चं तेल किंवा तूप घालून सर्व्ह करा. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन मनोरंजक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपला शेतकरी राबतो, घाम गाळतो आणि आपल्या ताटामध्ये अन्न पोहोचवतो, पण इतरांची काळजी घेताना अनेकदा तो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि म्हणूनच आज काही महत्वाच्या आरोग्याच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. शेतामध्ये काम करताना भरपूर पाणी पिया आणि शक्यतो ORS किंवा लिंबू पाणी सोबत ठेवा. उन्हामध्ये काम करताना डोक्यावरती टोपी किंवा फेटा, चेहऱ्यावरती कापड आणि पायामध्ये मजबूत असे बूट वापरा. कीटकनाशक वापरताना हात मोजे, मास्क आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालणं अत्यंत गरजेचं आहे. फवारणीनंतर हात पाय आणि चेहरा साबणानं स्वच्छ धुवा. कामाच्या धावपळीमध्ये वेळेवरती जेवण करा. आहारामध्ये भाकरी, डाळी, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ताकाचा समावेश करा. पाठदुखी, सांधेदुखी किंवा सततचा थकवा जर तुम्हाला जाणवत असेल ना मंडळी, तर त्याकडे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांची वेळोवेळी चाचणी करा. तर मंडळी, निरोगी शेतकरी म्हणजे समृद्ध शेती आणि निरोगी समाज असतो. त्यामुळे शेतीसोबत स्वतःच्या आरोग्याची सुद्धा तुम्ही तितकीच काळजी घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसंच माननीय नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या सहकार्यानं बालाजी मंदिर श्रमिक नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. तर याच निमित्तानं डॉक्टर संदीप हे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. तर सर, उद्देश काय आहे या शिबिराचा?
1: नमस्कार. आता हल्लीच्या वातावरणात पावसाळ्यातून होणारे जे आजार आहेत, मुख्यतः डायरिया, पोटदुखी, जुलाब वगैरे होतात काही पेशंटला. त्याच्यानंतर कधी कधी चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया असे रुग्ण आढळतात. त्याच्यामध्ये चिकनगुनियामध्ये मोस्टली पेशंटला सांधेवात वगैरे होतो, त्याच्यावर मग काही ट्रीटमेंट करावी लागते. कधी कधी पेशंटला जुलाब दूषित पाणी झाल्यामुळं, बॅक्टेरिया व्हायरस वाढल्यामुळं पेशंटला आजारी पडतात. त्याच्यानंतर जॉईंट पेन असे पेशंट आम्हाला आढळतात. आणि आम्ही शिबिरामध्ये कानाक घासा तसेच नेत्र तपासणी, त्वचारोग तपासणी इत्यादी असे प्रकारचे पेशंट बघतो. तर काही मानसोपचार पेशंट असेल तर त्यांना समुपदेशन पण करतो आमच्या स्नेहालयातर्फे.
0: आणि आज तुम्ही अनेक पेशंटला तपासलेला आहे, अनेकांची चाचणी केली आहे, तर मग कोणत्या स्वरूपाचे आजार किंवा कोणती लक्षणं या लोकांमध्ये दिसतात?
1: सध्याला पेशंटला जुलाब आणि उलट्या, पोटदुखी हे जे लक्षण दिसतात, तर यांना आम्ही अवेअरनेस करता पाण्यामध्ये क्लोरीन वगैरे ड्रॉप टाकायला सांगतो आणि उकळून थंड केलेले पाणी प्यायला सांगतो, की ज्यामुळे बॅक्टेरिया व्हायरस आणि त्याच्यामुळे कावीळ पण टाळू शकतो आपण, डायरिया टाळू शकतो आणि हेल्दी लाईफसाठी आम्ही समुपदेशन करतो.
0: आणि आता नुकताच पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा म्हणलं की जसा आनंदाचा आहे तसंच तो अनेक रोगांना सुद्धा घेऊन येत असतो, तर मग नागरिकांनी या काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे?
1: नागरिकांनी या काळामध्ये समजा पावसाळ्यात जर आपले वाहते पाणी आहे किंवा साचलेले पाणी आहे त्याला क्लीन करून त्याच्यामध्ये क्लोरीन वगैरे, आपल्या घराच्या अवतीभोवती झाडे झुडपी वाढून डबक्यात पाणी साठले असेल बेंझिन हेक्साक्लोराईडची, ते टाकायला पाहिजे. आणि आजूबाजूच्या झाडे झुडपीमध्ये जे क्लीन केले पाहिजे, फवारणी वगैरे केले पाहिजे, जेणेकरून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे डास वाढणार नाहीत.
0: नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. थँक्यू. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी आपल्या स्नेहालयाच्या वतीनं तसंच नगरसेवक मनोज दुलम यांच्या सहकार्यानं इथे बालाजी मंदिर श्रमिक नगर येथे मोफत आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याच निमित्तानं नगरसेवक करंजी कराळे आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला माहिती देत आहेत. तर नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
0: आपल्या प्रभागामध्ये हे आयोजित केलेलं आहे शिबिर, तर यामागचा उद्देश काय आहे?
2: सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या प्रभागामधील श्रमिक नगर येथील बालाजी मंदिर या ठिकाणी जे आपले आयल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि आमचे नगरसेवक मोठे भाऊ मनोज भाऊ दुल्लम तसेच नगरसेवक पुष्करजी कुलकर्णी आणि सर्व नगरसेवकांच्या सहयोगाने हे शिबिर आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. तर या मागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे आपले घटक जे वंचित राहतात, ज्यामध्ये अनेक आपण पाहतो की तपासण्यांचे फी फार जास्त झालेले आहेत, तर त्या कुठंतरी मोफत, आणि हे मोफत आत्ता शिबिरामध्ये जरी असलं तरी यानंतर देखील एकदम कमी दरामध्ये या आयल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या माध्यमातून घेतल्या जातात. त्यामध्ये आपण औषधंसुद्धा फ्री देत आहोत. तर मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सर्वांपर्यंत मोफत ह्या तपासण्या आणि औषधं पोहोचली जावी.
0: आणि नागरिकांकडून या शिबिराला प्रतिसाद कसा मिळतोय?
2: एकदम चांगला प्रतिसाद आहे, कारण की आम्ही नेहमीच आमच्या श्रमिक नगरमधील आरोग्य केंद्र असेल, बालाजी मंदिर असेल, या ठिकाणी नेहमी आरोग्य शिबिर घेत असतो. त्यामुळं अनेक नागरिकांना कल्पना असतेच की या ठिकाणी शिबिरं घेतली जातात, त्यामुळं नागरिकांपर्यंत मेसेज गेला की ती चांगला प्रतिसाद मिळतो आणि उत्साहाने या ठिकाणी नागरिक येतात.
0: आणि आरोग्य सेवांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आणखी काय काय प्रयत्न करतात किंवा कोणत्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न असेल तुमचा?
2: आता आम्ही सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून तसेच आमची विचार भारतीच्या माध्यमातून 6S अशी स्ट्रॅटेजी आयल्या नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठरवलेली आहे. त्यामध्ये जो स्वास्थ्याचा भाग होतो त्या स्वास्थ्याच्या भागासाठी आणि आरोग्याच्या भागासाठी मोठी जबाबदारी आमचे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम पुष्करजी कुलकर्णी यांनी घेतलेली आहे. तर त्यासाठी कुठल्याही पद्धत

0: तिथे कॅम्प असतील, समजा आता पोलिओ रविवार झाला मागचा, तर पोलिओ रविवारला सुद्धा आम्ही सर्वांनी रॅल्या केल्या. जे आमचे आरोग्य केंद्र आहे त्यांचे CMO असतील, डांगे मॅडम असतील, यांनी सर्वांनी मिळून जनजागृती केली, महिलांची रॅली केली, सर्व आशा सेविकांची रॅली केली, आणि सर्वात जास्ती नंबर हा आमच्या आरोग्य केंद्राचा सतत आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असो, जेवढेही केंद्र आहेत त्याच्यामध्ये जवळपास 5-5.5 हजार तपासण्या होतात आरोग्य केंद्रांमध्ये महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये 1000 ते 1200 हे पेशंट आमच्या आरोग्य केंद्राचे असतात. म्हणजे या पद्धतीने चांगलं योगदान आमच्या सर्वांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरामध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये आरोग्याच्या दृष्टीने चालू आहे.
1: अच्छा, आणि आणखी नागरिकांना यामध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना आवाहन करू शकाल?
0: नक्कीच, या आपण पाहतो की या काळामध्ये भरपूर आजार वाढत चाललेले आहेत, तर या कुठल्याही आजाराला न घाबरताना आपण आपल्या भारतामध्ये साधारणतः टेंडन्सी असतात की लोक घाबरतात तपासण्या करण्यासाठी, पण जोपर्यंत निदान होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर उपचार होणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे, न घाबरता आपण जे वयाच्या 40-50 पुढे गेलेले असेल त्यांनी सर्वांनी रेग्युलर आपलं ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, ही मॉनिटरिंग केली गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या लोकांनी या आरोग्याचे जे विषय आहे त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे.
1: आणि त्याचसोबत आता तुम्ही म्हणालात की आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळा म्हणलं की आनंद तर असतोच, पण त्याचसोबत अनेक आजार घेऊन तो येत असतो, तर मग आपल्या नागरिकांनी घरच्या घरीच काळजी घेण्यासाठी काय काय करावं, काय संदेश द्याल तुम्ही?
0: सर्वात महत्वाचं असतं की या व्हायरलमध्ये जो महत्वाचा येतो की डेंग्यू हा आजार बऱ्याचशा नागरिकांना होत असतो, तर त्यामध्ये आपल्या घरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं जातं, ज्यामध्ये आपण पाहतो की रेफ्रिजरेटरची मागची बाजू असेल ज्यामध्ये पाणी नेहमी साठतं, किंवा न कळत आपल्या लक्षात न येणाऱ्या अशा ठिकाणं असतात की जिथे स्वच्छ पाणी साठलं जातं, तर त्यावर सगळ्या नागरिकांनी आपण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की पाणी नाही साठून द्यायचं. दुसरा विषय सर्वात महत्त्वाचा आहे तो स्वच्छता, तर ही स्वच्छता आपण आपल्या घरामध्ये आणि परिसरामध्ये सातत्याने मेंटेन केली गेली पाहिजे. आपण पाहतो की नागरिक वारंवार महानगरपालिकेच्या कचरा गाड्या येत असून सुद्धा त्यांना वेळ नसला की रस्त्याने येता जाता कचरा टाकत असतात, तर अशा पद्धतीचं कुठंतरी समजा आज तुम्ही तुमच्या घरापासून लांब कचरा टाकतात, परंतु ते तिथल्या नागरिकांना होणार आहे, तिथल्या नागरिकांना झालं की तो पसरत शेवटी आपल्यापर्यंत येणारच आहे, तर ही स्वच्छता आपली फक्त आपल्या घरापुरती नाही आपल्या शहरापुरती मर्यादित झाली पाहिजे. त्या स्वच्छतेसाठी आपले अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप असतील, आमचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, आणि महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक या मोहिमेला एकदम आम्ही जोराने लागलेलो आहोत. दर रोज सकाळी 6:30 आम्हाला स्वच्छतेचे फोटो येतात, त्याच्यामुळं हे जे व्हायरल जे चालू होतात त्याला त्याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठी जे पर्याय असतात, आणखी धूर फवारणी असेल, त्याच्यानंतर आपण पाण्यामध्ये जे ड्रॉप टाकतो, हे सर्व गोष्टी देखील आमच्या चालू आहेत.
1: थँक्यू सो मच सर. थँक्यू.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो नमस्कार, आपल्यासोबत एक ताई आहेत की ज्या आपल्या या शिबिरामध्ये सामील झालेले आहेत, तर त्यांच्याशी आपण थोडं गप्पा मारत आहोत. तर नमस्कार ताई.
2: नमस्कार.
1: आपल्या इथे आरोग्य सेवा शिबिर होत आहे, मोफत आहे, याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली?
2: श्रमिक बालाजी मंदिरपासून मिळाली. तिथं BP शुगर तपासले, गोळ्या लिहून दिले, गोळ्या दिले आम्हाला, प्रत्येक म्हणजे काही सगळं चांगलं विचारलं त्यांनी.
1: जेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला तपासलं तर तेव्हा नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या?
2: शुगर, BP, मग तुम्हाला काय दुखतं, हातपाय दुखतात का, काय होतं, डोळे बिळे, एवढंच.
1: आणि मग आता ओव्हरऑल डॉक्टरांनी सल्ला काय दिला की तुमची जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा काय सल्ला दिला त्यांनी?
2: डोळे तपासून घ्या, गोळ्या वापरून बघा, कमी होईन हातपाय, असे बरंच सांगितलं.
1: नक्कीच, आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, कारण पावसाळा म्हटलं की जसं आनंदाचं आहे तसंच अनेक रोग पण येतात, अनेक आजार पण येतात. तर थँक्यू सो मच. नमस्कार आजी, तुमचं नाव?
3: शांताबाई शिंदे.
1: आणि तुम्ही आता आपण इथे मोफत आरोग्य तपासणीचं आपण आयोजन केलेलं आहे स्नेहालयाने, तर तुम्हाला याची माहिती कशी मिळाली की इथं आता शिबिर होते बाबा?
3: हा, येतच होते मी दर्शनाला, इथं माझं शिबिर मध्ये तपासणी झाली.
1: अच्छा. आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय सल्ला दिला की काय केलं पाहिजे, काय दुखतंय तुमचं?
3: गुडघे दुखतात, कंबर दुखते, हात दुखते, गोळ्या दिल्या, टूप दिली.
1: आता इथून पुढे तुम्ही चांगली काळजी घ्या स्वतःची, आणि अशी शिबिर असतील तर इथे तुम्ही येत जा, कारण कसे मोफत तुम्हाला सल्ला दिला जातो आणि डॉक्टर तुम्हाला हवा तो योग्य सल्ला देतात, त्याच्यामुळे तुम्ही अशा शिबिरांना येत जा. थँक्यू अच्छा. श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत, आणि मंडळी आता आपल्या सोबत एक बाबा आहेत. तर नमस्कार सर, तुम्हाला या शिबिराची माहिती कशी मिळाली तुम्हाला?
4: काल गाडी फिरली होती ना,
1: डॉक्टरांनी काय काय सल्ला दिला?
4: काय नाही, व्यवस्थित म्हणत तब्येत वगैरे, फक्त बीपी थोडा वाढलेला, काही नाही नॉर्मल.
1: आणि आता डॉक्टरांनी कोणत्या तपासण्या वगैरे काही करायला सांगितलं तुम्हाला? ठीक आहे, मग अशीच काळजी वगैरे घेत जा स्वतःची. आणि आता तुमच्या एरियामध्ये हे होत आहे तर अशा पद्धतीची शिबिर झाली पाहिजेत, तर यासाठी तुम्ही नागरिकांना काय कराल? कारण आता इथे मोफत शिबिर आहे तर अनेक नागरिकांनी इथे सामील होणं गरजेचं
4: आहे. आम्ही संपर्क साधू.
1: थँक्यू सो मच. थँक्यू.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल सोशल मीडियावरती दिसणारे रंगीबेरंगी पदार्थ पाहून अनेकांना वाटतं की आपल्या पदार्थाला सुद्धा असाच आकर्षक रंग असावा. पण प्रश्न नक्की पडतो की स्वयंपाक करताना फूड कलर वापरणं खरंच योग्य आहे का? तर मंडळी, मर्यादित प्रमाणात आणि फक्त फूड ग्रेड फूड कलरच वापरणं योग्य आहे. जास्त प्रमाणामध्ये किंवा निकृष्ट दर्जाचा रंग वापरल्यास आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फक्त पदार्थ सुंदर दिसावा म्हणून आतमध्ये अनावश्यक रंग मिसळणं टाळा. त्याऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करा. हळदीपासून पिवळा रंग, बीटरूट पासून लाल किंवा गुलाबी, पालकापासून हिरवा आणि केशरापासून सुंदर असा सोनेरी रंग सहज मिळू शकतो. हे रंग केवळ पदार्थ आकर्षक बनवत नाहीत तर पोषण मूल्य सुद्धा वाढवतात. लक्षात ठेवा मंडळी, पदार्थांचा रंग नव्हे तर त्यांची गुणवत्ता आणि पौष्टिकता महत्वाची. आणि म्हणूनच शक्य तितका नैसर्गिक आहार निवडा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, भरपूर साऱ्या गप्पा मारल्या आणि उद्या आणखी नवनवीन विषयांसोबत भेटणार आहोत ठीक 11 वाजता. पण थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: एक कोने में तो बैठा जब मुझे वो दिखी थी, वो सबसे अलग थी, वो सबसे हंसी. आंखें मेरी फिर उसकी आंखों से जम ली, एक बारी दो बारी फिर निकली हंसी. एक हाथ हवा विच दूजे च गिलास, ते मेनू नी पता सी गिलास च की, बट हौली हौली लक नु घुमा के नचदे लगे सो सेक्सी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता

त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्यासारख्या माणसांच्या प्रेमाने, विश्वासामुळे आणि कायमच्या सहकार्यामुळे स्नेहालयाचा हा सेवेचा प्रवास अधिक समृद्ध होत आहे. आज या आनंदाच्या क्षणी रेडिओच्या स्टुडिओमध्ये आज आपण तुमचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि मनापासून शुभेच्छांचा वर्षाव करत आहोत. ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, समाधान, उत्तम आरोग्य, भरभराट आणि यशाची नवी क्षितिजे खुली होत राहो. तुमच्या चेहऱ्यावरील हसू असंच कायम फुलत राहो आणि तुमचा स्नेह स्नेहालय परिवाराशी असाच कायम राहो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आपल्या शो मध्ये यांचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत, तर त्यांच्या आवडीचे गाणे सुद्धा आपण आज ऐकणार आहोत. ऐकूया आपण प्रथम प्रांजल वाघसकर यांचा वाढदिवस आहे. तर प्रांजल ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, मेरी माँ, हे सुंदर असं गीत आपण ऐकूया.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी सक्षमा हा एक प्रकल्प आहे. तुम्हाला आरोग्य सेवेच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर करायचे असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प केडगाव अहिल्यानगर येथे 8व्या बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रशिक्षणामध्ये बेड साइड असिस्टंट नर्सिंग आणि होम हेल्थ असिस्टंट हे रोजगारभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वय आहे 18 ते 45 वर्ष आणि किमान 10वी उत्तीर्ण उमेदवार या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, प्रयत्न आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास यावर विशेष भर दिली जाणार आहे. कौशल्य म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मविश्वास म्हणजे उज्ज्वल भविष्य. त्यामुळे आजच प्रवेशासाठी संपर्क साधा. संपर्क क्रमांक आहे 86008444. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86008444. सक्षम प्रकल्पाचा पत्ता आहे स्नेहालय ट्रस्ट हॉस्पिटल प्रकल्पाजवळ भेंडेमाळा रोड केडगाव नगर मनमाड महामार्ग पोस्ट MIDC अहिल्यानगर 414005 हा पिनकोड नंबर आहे. त्याचबरोबर सक्षम प्रकल्प संघर्षातून सक्षमतेकडे परिवर्तनाची नवी दिशा. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा. मंडईत आपले जर स्वप्न पूर्ण करायचे असेल तर नक्कीच आपल्या सक्षम प्रकल्पामध्ये तुम्ही येऊन प्रवेश घेऊ शकता. नुकतीच 8वी बॅच सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा वयोमर्यादा आहे 18 ते 45. किमान 10वी उत्तीर्ण उमेदवार हे प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. मंडळी ब्रेक घेण्यापूर्वी आपण आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे अनिता एंगल यांचा. यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपल्या पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनिता ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, जिंदगी के सफर में. हे गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपण ऐकणार आहोत स्नेहालय. तर मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. यामध्ये स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, त्याचबरोबर संस्थेच्या सचिव डॉक्टर प्रीती भोंबे, डॉक्टर प्राजक्त कुलकर्णी आणि ऍडव्होकेट श्याम असावा यांनी नुकतीच जळगाव येथे दीपस्तंभ फाउंडेशनना अभ्यासपूर्ण सदइच्छा भेट दिली. या भेटीत दीपस्तंभ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा प्रेरणादायी प्रवास, उद्दिष्टे आणि ग्रामीण आर्थिक दुर्बल शेतकरी मजूर कुटुंबातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत सवलतीच्या शैक्षणिक सुविधा, निवासी व्यवस्था, ग्रंथालय, व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन कौशल्य विकासाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कसा बदल घडून आणला जात आहे हे प्रतिनिधींनी जवळून जाणून घेतलं. यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवादही साधण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत दीपस्तंभ फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे शासकीय सेवेत यश मिळाल्याचे प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना नव्या उमेदीची आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दिली. यावेळी बोलताना डॉक्टर गिरीश कुलकर्णी म्हणाले, दीपस्तंभ फाउंडेशन ही केवळ संस्था नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा खराच दीपस्तंभ आहे. तर डॉक्टर प्रीती भोंबे यांनी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडणाऱ्या या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि ऍडव्होकेट श्याम असावा यांनी संस्थेच्या नियोजनाबद्दल विद्यार्थी केंद्रित आणि परिणामकारक कार्यपद्धतीचे विशेष अभिनंदन केले. तर मंडळी, अशा प्रेरणादायी भेटी केवळ अनुभव देत नाहीत तर समाज परिवर्तनाच्या नव्या वाटाही दाखवतात. शिक्षण, मार्गदर्शन आणि संधी यांची सांगड घातली तर प्रत्येक तरुणाच्या स्वप्नाला नवी भरारी मिळू शकते. तर मंडळी, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर्व त्यांची सहकारी टीम ही दीपस्तंभ फाउंडेशनना भेट देण्यात आली होती ते आपण ऐकलं. यानंतर इथे वेळ झालेली आहे बर्थडे सेलिब्रेशनची. आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका अवनी टेंभुर्णीकर यांचा. आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं खास आपण गीत ऐकणार आहोत. अवनीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आहे पल पल दिल के पास. हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर। आज आपण ऐकणार आहोत स्नेहालय। तर मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। यामध्ये स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, त्याचबरोबर संस्थेच्या सचिव डॉक्टर प्रीती भोंबे, डॉक्टर प्राजक्त कुलकर्णी आणि ऍडव्होकेट श्याम असावा यांनी नुकतीच जळगाव येथे दीपस्तंभ फाउंडेशनना अभ्यासपूर्ण सदइच्छा भेट दिली। या भेटीत दीपस्तंभ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा प्रेरणादायी प्रवास, उद्दिष्टे आणि ग्रामीण आर्थिक दुर्बल शेतकरी मजूर कुटुंबातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन व मोफत सवलतीच्या शैक्षणिक सुविधा, निवासी व्यवस्था, ग्रंथालय, व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकासाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कसा बदल घडून आणला जात आहे प्रतिनिधींनी जवळून जाणून घेतलं। यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवादही साधण्यात आला। अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत दीपस्तंभ फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे शासकीय सेवेत यश मिळाल्याचे प्रेरणादायी अनुभव सांगितले। त्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना नव्या उमेदीची आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दिली। यावेळी बोलताना डॉक्टर गिरीश कुलकर्णी म्हणाले, दीपस्तंभ फाउंडेशन ही केवळ संस्था नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा खराच दीपस्तंभ आहे। तर डॉक्टर प्रीती भोंबे यांनी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडणाऱ्या या कार्याचे कौतुक केले। डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि ऍडव्होकेट श्याम असावा यांनी संस्थेच्या नियोजनाबद्दल विद्यार्थी केंद्रित आणि परिणामकारक कार्यपद्धतीचे विशेष अभिनंदन केले। तर मंडळी, अशा प्रेरणादायी भेटी केवळ अनुभव देत नाही तर समाज परिवर्तनाच्या नव्या वाटाही दाखवतात। शिक्षण, मार्गदर्शन आणि संधी यांची सांगड घातली तर प्रत्येक तरुणाच्या स्वप्नाला नवी भरारी मिळू शकते। तर मंडळी, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर्व त्यांची सहकारी टीम ही दीपस्तंभ फाउंडेशनना भेट देण्यात आली होती ते आपण ऐकलं। यानंतर इथे वेळ झालेली आहे बर्थडे सेलिब्रेशनची। आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका अवनी टेंभुर्णीकर यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं खास आपण गीत ऐकणार आहोत। अवनीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आहे पल पल दिल के पास। हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार नगरकर, मी सुमित संतोष वर्मा, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. तर नगरकर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शो मध्ये भूजल दिनानिमित्त आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष व भूजल चळवळीचे प्रमुख श्री महादेव गवळी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत आरजे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत संगमनेर आणि अकोले तालुक्याचा इतिहास, भूगोल, पर्यावरण, संस्कृती, समाजकारण अशा विविध विषयांवर नव्यानं प्रकाश टाकणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगर.
1: रसिक नमस्कार, आज आपले पाहुणे आहेत संगमनेर येथील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि उज्ज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाचे संपादक प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे सर. संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या इतिहासाबरोबर अनेक गोष्टींचं संकलन सरांनी उज्ज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाच्या विविध विशेषांकांच्या माध्यमातून केलं आहे. आजवर फारशा ठाऊक नसलेल्या अनेक घटना त्यामुळे उजेडात आल्या आहेत. नव्या पिढीपर्यंत आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा इतिहास, भूगोल, पर्यावरण तसंच संस्कृतीचं वेगळेपण पोचवण्यासाठी सर प्रयत्नशील असतात. या सगळ्यांबरोबर सामाजिक कार्यातही ते हिरिरीनं सहभागी होतात. आज मी सरांशी या सगळ्या विषयांवर बोलणार आहे. रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
2: आपण सुरुवात करूयात थोडंसं तुमच्या तालुक्याविषयी. हा जो संगमनेर भाग आहे, जोरवे संस्कृती जिथे नांदत होती प्रवरेकाठी, इसवी सनाच्या आधी 1500 वर्ष एक अतिशय उत्तम असं नागरी जीवन त्या काळातलं तिथे अनुभवायला मिळालं. तुमच्याकडे सगळ्यात मोठं जे आपलं वडाचं झाड आहे ते पेमगिरीला आहे. आदिवासी हजारो वर्षांपासून त्या भागात राहत आलेले आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टा किल्ला असेल, कळसुबाईचं सगळ्यात उंच महाराष्ट्रातलं शिखर असेल, अनेक गोष्टी सांगता येतात. या सगळ्यांची सुरुवात मला वाटतं बालपणात कधीतरी तुमच्या मनामध्ये ते बीज रोवलं गेलं असेल.
3: आमचा तालुका अकोले तालुका तसा, आणि आगस्तीचा आश्रम जो आहे त्याच्याजवळच जे टाकळी नावाचं गाव आहे ते माझं जन्मगाव आहे. इयत्ता 4वीपर्यंत शिक्षण माझं तिथं झालेलं आहे आणि एक शिक्षकी शाळेमध्ये ते झालेलं आहे. म्हणजे एकच शिक्षक 4 वर्गांना ते शिकवायचे, व्हॉलंटरी शिक्षक होते ते. परंतु आजही माझ्या आयुष्यामध्ये अगदी पहिलीपासून महाविद्यालयाच्या जीवनापर्यंत जेवढे काही शिक्षक प्राध्यापक माझ्या आयुष्यामध्ये आले त्याच्यात मला ते जे एक शिक्षक शिक्षक कोळपकर गुरुजी म्हणून होते ते आजही माझ्या स्मरणात कायम आहे. पाऊस आला की आम्ही ओढ्याच्या अलीकडे राहायचो आणि गाव पलीकडे असायचं, शाळा पलीकडे होती. परंतु आम्ही गुरुजींची वाट पाहत अकोल्याहून ते यायचे, तिथे थांबले, काही संस्कार केले ते मला वाटतं अजूनपर्यंत. दुसरी गोष्ट असं कुटुंब ती असं मित्रांबरोबर डोंगरामध्ये जाणं, तिथंच रममान होणं, पुढं कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा मग डोंगराचं एक पहिल्यापासून आकर्षण,
2: सह्याद्रीचा एवढा
3: तो आकर्षण म्हणजे
2: मला ठेवा तुम्हाला मिळाली.
3: हो यस यस. आणि कधी कधी मला असं वाटतं की माझ्यात सुद्धा एक आदिवासी हा लपून राहिलेला आहे आणि तो असा मधून अधून असा उफाळून येतो. आणि मग आम्ही कधी कळसुबाई असेल किंवा आमच्याकडे जवळजवळ 15-20 किल्ले आहेत आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये, डोंगरी किल्ले आहेत, तर मग तिथं आम्ही जात असो. पुढे नोकरीला लागलो सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये, त्यावेळेला मग मुलांच्या सहली आम्ही की एक नाव पैसाही खर्च करायचा नाही, मुलांकडून घ्यायचा नाही. आणि मग मुलांना कन्सेशनमध्ये किंवा ट्रकमध्ये घालून आम्ही एकेका किल्ल्यावर न्यायचो. एक निसर्ग छंद मंडळ त्यावेळेला आम्ही स्थापन केलेलं होतं. निसर्गाची आवड ही माझ्या रक्तातच असल्यामुळं आणि आजही, म्हणजे आज माझं वय 74 आहे पण तरी देखील दर 6 महिन्यातून एकदा कुठल्या तरी नजीकच्या डोंगरावर मी जातो, किल्ल्यांवर संधी मिळेल त्यावेळेला जातो. आणि हे किल्ले, तिथला डोंगर, निसर्ग मी भाग्यवान समजतो की अकोले तालुक्यासारखा अतिशय समृद्ध निसर्ग आमच्या वाट्याला आला आणि त्याच्यामध्ये आम्ही लागलो.
2: तुमच्याकडे सर हरिश्चंद्रगड आहे, रतनगड आहे, पट्टा किल्ला आहे, कुठले किल्ले तुम्हाला जास्त भावले किंवा जास्तीत जास्त वेळा कुठला किल्ला?
3: सगळेच चांगले आहेत बरं का, लहान मोठे सगळेच,
2: प्रत्येकाचं वेगळेपण काय,
3: पण तरी

0: येतील त्यातल्या त्यात हरिश्चंद्रगडाबद्दल सांगायला पाहिजे. कारण हरिश्चंद्रगड हा असा गड आहे की जिथं म्हणजे आतापर्यंत 100 वेळा आम्ही आता तिथं जाऊन आलेलो असू, पण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन तिथं आपल्याला पाहायला मिळतं. ते नाविन्य जे आहे हरिश्चंद्रगडाचं ते कधीही कमी होत नाही. आणि तिथं भूगोलाचा माणूस असेल त्याला काहीतरी, भूगोलाच्या अभ्यासकांना हरिश्चंद्रगड जवळचा वाटतो, भाषेच्या अभ्यासकांना तो जवळचा वाटतो, कारण तिथं शिलालेख आहेत 800 1000 वर्षापूर्वीचे. वनस्पती शास्त्र असेल, भूशास्त्र असेल, हवामान शास्त्र असेल, अध्यात्म असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हरिश्चंद्राचं आकर्षण आहे. आणि आता तर नव्या जी तरुण पिढी आहे ते साहस
1: ट्रेकिंगसाठी म्हणून
0: ट्रेकिंग किंवा हायकिंग
1: वगैरे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य इंद्र कधी तुमच्या पाहण्यात आलं सर?
0: माझ्या व्यक्तिशः नाही, मी बऱ्याच वेळाला प्रयत्न केला पण दुर्दैवानं मला ते दिसलं नाही. पण एक 7-8 वर्षापूर्वी माझा मुलगा तो हरिश्चंद्र गडावर गेला होता आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र डॉक्टर नितीन बस्ते म्हणून तो होता. ते दोघं जण तिथं गेल्यानंतर आम्ही 40 गावला होतो, त्याचा फोन आला की दादा आता इथं एक गोल असं वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसतं. अरे म्हटलं तुमच्याकडं जर फोटो कॅमेरा असेल तर फोटो काढा. त्याने फोटो काढला, तो फोटोही आपण या अंकामध्ये एक आम्ही
1: प्रकाशित
0: केलेला आहे. आणि साईक्स नावाचा जो अधिकारी होता एक, त्यानं पहिला उल्लेख केलेला आपल्या गॅजेटियर मध्ये नगर जिल्ह्याचे, त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर अनेक मुलांनी असं ते पाहिलेलं आहे, पण त्याला एक विशिष्ट वेळ पाहिजे. म्हणजे तशा पद्धतीची सगळी संधी जर चालून आली तर ते कुणालाही दिसू शकेल, परंतु ते तसं दुर्मिळ आहे.
1: आणि दुसरे कुठले किल्ले चढाईसाठी अवघड आहेत किंवा रौद्रभीषण असे आहेत?
0: सगळ्यात जास्त अवघड म्हटल्यानंतर जो कुलंग किल्ला आहे, म्हणजे आलंग मदन आणि कुलंग असं त्रिकुट आहे कळसुबाईच्या त्या शिखराच्या पश्चिमेच्या बाजूला, मागच्या बाजूला कळसुबाईची रांगच आहे ती. पण ते कुलंग जो किल्ला आहे तो आजही अभेद्य किल्ला आहे. पण ते झालंय काय की त्याच्या ज्या पायवाटा होत्या, म्हणजे जे पायऱ्या केलेल्या होत्या अशा, त्या पायऱ्या 1918 हा साईक्स आणि त्याचे मँकटॉश वगैरे हे जे अधिकारी होते, कारण किल्ले म्हणजे हे मर्मस्थळ होतं मराठ्यांचं, त्याच्यामुळे किल्ले उद्ध्वस्त केले की मराठे उद्ध्वस्त होतील, म्हणून त्यानं त्या पायऱ्या सुरुंगानं तोडून टाकलेल्या आहेत. आजही त्या सुरुंगाच्या तिथं खुणा दिसत आहेत. आणि विशेषतः जी पाण्याची टाकी होती माथ्यावर असणारी, तर तीही फोडून टाकलेली, कारण पाणी हा महत्वाचा भाग होता. तर कुलंग हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चढावं लागतं ते कुलंग किल्ल्यावर. आणि सगळ्यात अवघड किल्ला जो आहे की जिथं दोराशिवाय जाताच येत नाही तो म्हणजे मदन आहे. बाकी मग रतनगड वगैरे जे आहे पट्टा किल्ला हा फार सोपा आहे, कुणालाही जाता येईल असा. पण मदनगड आणि कुलंग
1: अवघड असेल,
0: हे अवघड किल्ला.
1: आणि पट्टा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य काही काळ तिथे होतं.
0: हो, म्हणजे 1679 जेव्हा जालन्याची लूट घेऊन शिवाजी महाराज परत येत होते, त्यावेळेला केसर सिंग जो एक त्या रणमस्त खानाच्या म्हणजे
1: मोगलांचा
0: सरदार होता, तर केसर सिंग त्याच्या पदरीच होता. पण तो राजपूत असल्यामुळे त्याला असं वाटलं की बा आता शिवाजी पळालेला आहे आणि रणमस्त खान त्याच्या पाठीमागे लागलेला आहे, त्यानं शिवाजीला आपण सांगितलं पाहिजे. म्हणून त्यानं गुप्तपणानं निरोप दिला केसर सिंगानं आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही आता जरा तुमचा रस्ता बदला. त्याप्रमाणे मग बरोबर जो गुप्तहेर शिवाजी महाराजांचा बहिरजी नाईक होता त्याला सगळ्या वाटांवाटा महाराष्ट्रातल्या, तर त्यांना ते खूप माहिती असल्यामुळं मग त्यांनी बहुधा करे घाट तो भाग असावा, करेचा घाट जो आहे नाशिकला जाताना संगमनेर पासून जवळ, तर तिथून मग बहिरजी नाईकांनी त्यांना पट्टा किल्ल्यावर सुरक्षित असं नेलं. आता पट्टा किल्ला हा काही फार अवघड किल्ला नव्हता पण सुरक्षित होता. शिवाजी महाराज 14 दिवस तिथं त्यांचं वास्तव्य राहिलं आणि त्यांना काय धकाधकीच्या याच्यामध्ये ते थकलेले होते, त्यांना जरा विश्रांती मिळाली. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की पट्टा किल्ल्याचं नाव त्यांनीच विश्रामगड असं ठेवलेलं आहे. बऱ्यापैकी वास्तू तिथं आहे आणि एकेकाळी तिथं वावर नक्कीच लोकांचा असला पाहिजे, कारण पाण्याची टाकी फार मोठ्या प्रमाणात आहे.
1: आणि आता शिवसृष्टी पण मला वाटतं
0: हा झालेली आहे. तिथं मागे मधुकरराव पिचड हे मंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी निधी आणून पट्टा किल्ल्यामध्ये एक पर्यटनाचं चांगलं स्थळ होईल अशा पद्धतीची तिथं व्यवस्था त्यांनी केली आहे. पण तिथं झाडं आणखी लावण्याची गरज आहे. पण त्याच्यातही प्रॉब्लेम असा आहे की तिथं ती एक लाल रंगाची खेकडं असतात ते,
1: बरोबर,
0: आणि ते झाड जगू देत नाही, म्हणजे मुळं खातात ते,
1: पोखरतात
0: ते, बरोबर, आणि त्यामुळे तरी देखील वन खात्यांना आता तिथं बऱ्यापैकी वर झाडी केलेली आहे. पण अनेकांना पट्टा किल्ल्याचं जे काही हे महत्व आहे हे अजूनपर्यंत नीटपणानं गेलेलं नाही लोकांपर्यंत. आम्ही त्याच्यावर एक अंक
1: हे सगळं प्रकाशात आणण्यासाठीच तुमचे प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहेत.
0: हो हो.
1: सर, कळसूबाई हे आपल्या नगर जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर, सह्याद्रीतलं फार महत्वाचं आहे. कळसूबाईवर पूर्वी अगदी सुरुवातीला पहिल्यांदा कधी गेला होता आणि तेव्हा कसं होतं हा शिखराचा परिसर?
0: मॉडर्न हायस्कूल अकोला या ठिकाणी हायस्कूलला शिकत होतो त्यावेळेला. येता नवीला आमची सहल कळसूबाईला, कारण तिकडच्या सहली बहुधा त्या डोंगरांमध्ये जायच्या, मग तिथं आमची सहल गेलेली होती. म्हणजे ते साधारणतः 60 आसपास असं काहीतरी साल असेल. त्यावेळेला मी पहिल्यांदा गेलो. कळसूबाई तसं फक्त उंच म्हणून त्याला महत्व आहे, झाडी वगैरे तिथं काय, म्हणजे जी मजा रतनगडला येते, जी हरिश्चंद्रगडावर येते, आलंगकुलंगला जी येते मजा, ती कळसूबाईला फक्त उंच शिखराहून जाऊन आल्याचं. 1646 मीटर एवढी त्याची उंची आहे. आहे ते उंचच, वर गेल्यानंतर जणू काय आपण विमानात आहोत. सगळा आजूबाजूचा परिसर चारही बाजूचा 25-30 किलोमीटरच्या टप्प्यातला तिथून दिसतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही पूर्वेच्या बाजूला थोडं डावीकडे पाहिलं तर पट्टा, औंढा वगैरे, बितनगड हे किल्ले दिसतात. एका बाजूला रतनगड, हरिश्चंद्रगड वगैरे ते दिसतात. माग जे आलंग मलंग ते त्यांचंही दर्शन तिथून होतं. म्हणजे बराचसा मोठा टापू कळसूबाईवर आपला.
1: आणि हा सगळा परिसर वन्यजीवसृष्टीसाठी पण फार महत्वाचा आहे.
0: बरोबर.
1: अभयारण्य म्हणून तर जाहीर केलंच आहे. सध्या कुठले कुठले पशु पक्षी किंवा झाडं वनस्पती?
0: तरस्थिती आहे, बिबटे आहेत,
1: बिबटे मोठ्या संख्येने
0: मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता तिथं संख्या कमी होत चाललेली आणि ते पूर्वेकडे जास्त मोठ्या प्रमाणात,
1: दुष्काळी भागाकडे
0: जास्त, कारण जिथं विशेषतः ऊस क्षेत्र जिथं आहे, कारण त्यांना पाणी मिळालं, संरक्षण मिळालं आणि भक्ष्य मिळालं, म्हणजे
1: तिथे
0: इथं इकडं ऊसाच्या बाहेर गेले का लगेच काहीतरी कोंबडी बकरी वगैरे मिळून जाते. विना सायास सगळं तिकडं 20-25-30 किलोमीटर एवढं शिकारीसाठी.
1: अभयारण्यात आता बिबटे कमी होत चाललेले.
0: रानडुकर मात्र मोठ्या प्रमाणात आता अलीकडे वाढलेले, आणि रानडुकर हे नुकसान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे आदिवासी आता चिंतेत आहे, कारण एक तर त्यांची जमीन कमी, त्यात आता विभागणी झाल्यामुळे अजून छोटे छोटे तुकडे झालेले, आणि त्यात रानडुकरांचा जर हायदोस झाला तर जवळजवळ सगळं पिकच ते नष्ट करून टाकतात. मग इतर शेकरू हे
1: आपल्याला
0: उडतीखार ज्याला आपण म्हणतो, की विशेषतः हरिश्चंद्रगडाचा जो पूर्वेच्या बाजूचा पायथा आहे, कोथळाचा डोंगर जो आहे, तिथं जी वनराई आहे, त्या वनराईमध्ये शेकरू बऱ्यापैकी आपल्याला दिसतात. दिवसा जर गेले तर आता भीमाशंकरला जाण्याची फारशी गरज नाही, तिथं सुद्धा तुम्हाला शेकरू त्या खिंडीमध्ये, तोलार खिंड म्हणून आहे, तिथंही आपल्याला पाहायला मिळते. आणि वन खात्यानं ती जी वनराई आहे कोथळ्याची ती चांगल्यापैकी डेव्हलप केलेली आहे.
1: बरोबर. आणि फुलं पण अनेक प्रकारची या भागात, म्हणजे आता गणेशोत्सवानंतर तर खूप छान सगळे डोंगर पिवळ्या सोनकेली असेल.
0: म्हणजे साताऱ्याकडे कास जे पठार आहे ते त्याच्या बाबत फुलांचं
1: प्रसिद्ध आहे, लोक खूप जातात तिकडे.
0: परंतु हरिश्चंद्रगडावरचं जे पठार आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं वाहन जात नाही. वाहन न गेल्यामुळं अजून तो भाग
1: निसर्गदूषण
0: हा मुक्त आहे प्रदूषणापासून. आणि जे जातील ते फक्त ज्यांच्या पायामध्ये बळ असेल तेच लोक जातील. त्यामुळे मानवी हस्तक्षेप जो आहे तो हरिश्चंद्रगडावर तसा कमी आहे. आताही मोठ्या प्रमाणात तिथे टुरिस्ट येतात. आता वन खात्याची डोकेदुखी फार मोठी वाढलेली आहे, कारण सुट्टीच्या दिवशी सलग सुट्ट्या आल्या तर एका एका दिवशी 4-5 हजार पर्यटक येतात, आणि 5 हजार पर्यटकांची सगळी सोय
1: होण्याची,
0: खाण्यापिण्याची जाऊ द्या, पण त्यांचं ते प्रातविधी वगैरे हे ते तो फार लोड येतो. तर ते लोक चिंतेत आहे की आता यांना कंट्रोल कशा पद्धतीस काय. त्यांना आम्ही सुचवलं की तुम्ही परवानगी देऊ नका, किंवा ऑनलाईन काय 200-300 लोकांना काय, जेवढी तुमच्याकडे क्षमता असेल तेवढंच लोकांना द्या. परंतु चार पाच वाटा असल्यामुळं आणि त्यांनाही मर्यादा येतात. पण फुलांच्या बाबतीत आता सुरू झालेल्या आहे.
1: आता सोनकी तर फार मोठ्या प्रमाणात पिवळे गालीचे दिसतात, पण आणखीन कुठली फुलं आहेत?
0: आता कारवी जी आहे, जांभळी फुलं जी येतात कारवीला, पूर्वी टोमॅटोच्या पिकासाठी त्याच्या काठ्यांचा वापर व्हायचा म्हणून तोड व्हायची मोठ्या प्रमाणात, पण आता कारवीवर बंदी घातलेली, तोडण्यावर बंदी घातलेली, त्यामुळे दर 7 वर्षांनी त्याच ती फुलते कारवी. आणि असं सगळा माळ जो आहे किंवा सगळं जे पठार आहे ते कारवीच्या त्या जांभळ्या फुलांनी फुलून गेलेलं असतं. म्हणजे एक गालीचाच तो तयार होतो तिथं. अशी वेगवेगळ्या प्रकारची तिथं काही संशोधकांनी, मला वाटतं बासुलकर वगैरे, आमच्याकडे एक मोहन वामन म्हणून प्राध्यापक पुण्याला आहेत ते, आता त्यांनी त्याच्यावर संशोधन पीएचडी केलेली
1: आहे
0: आणि ते कुठल्या कुठल्या स्पीसीज आहेत त्याचे सगळे बारीक सारीक त्यांनी नोंदी त्याच्यामध्ये केलेले आहे.
1: आणि झाडं पण वेगवेगळ्या प्रकारची आहेत.
0: हो,
1: भेडा असेल, आवळा असेल,
0: सदाहरित ते जंगल आहे, त्याच्यामुळे झाडाशी उंच सरळ जाणारी अशी नाही आहेत, परंतु जैवविविधतेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा तो टापू आहे. त्यामुळं जी झाडं आहेत ती इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी उपयोगाची नाही आहे.
1: आदिवासींचं दैनंदिन जगणं
0: हा त्याच्यावर
1: त्यांना मदत होईल.
0: हो हो,
1: त्यांना मद असेल किंवा बाकीची फळं असेल.
0: मद आता पूर्वी कड्यावर मोठमोठी ती आग्यामवळ्याची हे असायचे, अलीकडे ते कमी झालेले. त्याचं कारण आता खरं म्हणजे ते संशोधन करण्याचाच विषय. परंतु आदिवासींच्या दृष्टीनं त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा मध जर चांगला विकसित तिथं केलं, म्हणजे मध पेट्या त्यांना ट्रेनिंग दिलं, मध पेट्या ठेवल्या, तिथं चांगलं एक त्यांना रोजगाराची संधी ती उपलब्ध होऊ शकते. खरं म्हणजे त्यांना त्यांचं जीवन फारच हलाखीचं आहे. आता ते पावसाळा संपला की उरलेल्या दिवसात जुन्नर वगैरे या भागामध्ये येऊन टोमॅटोची शेती वाट्यानं करणं असे हे करतात, कारण रोजगाराच्या संधी तिथं नंतर उपलब्धच नाही. पर्यटन हा व्यवसाय अलीकडे जरा बऱ्यापैकी वाढलेला आहे, तर तो त्यांना एक दिलासा त्याच्यातून मिळालेला आहे.
1: आणि जर पावसाळा म्हणले की पर्यटकांना आठवतो कोकणकडा किंवा घाटघर असेल किंवा भंडारदऱ्याचा जलाशय असेल, अम्ब्रेला फॉल असेल किंवा नेकलेस सारखे धबधबे असतील, खूप छान धबधबे तर दिसतात. पण अजून फारसं लोकांना माहिती नसलेलं कुठलं ठिकाण आहे का? म्हणजे रंधा फॉल आपण बघतो बऱ्याचदा, पण हे सगळी गर्दीची ठिकाणं झाली. पण तुम्ही लहानपणापासून हे सगळं बघत आलात, आणखी कुठे कुठे काय काय बघण्यासारखं आहे?
0: सांदणदरी जी आहे साम्राज्यवळ, म्हणजे भंडारदऱ्याच्या बॅकवॉटरला, साधारणतः भंडारदऱ्यापासून म्हणजे धरणाच्या भिंतीपासून एक 20 किलोमीटर अंतरावर मागच्या बाजूला, खरं तर भंडारदरा ज्या वेळेला व्हायचं धरण त्याच्या अगोदर म्हाळादेवीचं सर्वेक्षण झालेलं हे ब्रिटिशांच्या काळात. परंतु तिथं काही प्रॉब्लेम आल्यामुळं, म्हणजे तिथले जे पाया होता तो कच्चा असल्यामुळं ते नंतर बदललं गेलं, पुन्हा सर्वेक्षण झालं. तर एक सर्वेक्षण त्या साम्रदला सुद्धा झालेलं आहे. पण साम्रदला जे पाण्याचा येवा जो आहे, येणारं पाणी ते फार कमी असल्यामुळे आणि छोटं धरण ते
1: गळच,
0: मग ते शेवटी इकडे ईश्वरदा नावाची जी टेकडी आहे, आता ती अनेकांना माहिती आहे ना ईश्वरदा, पण सध्या जे भंडारदरा धरण झालेलं आहे ते एक बाजू जी आहे त्याची एक शेंडी जे गाव आहे ते नंतरच अर्थात वसलेलं आहे धरण झाल्यानंतर, आणि दुसरी जी बाजू आहे ज्या बाजून डाक बंगला आहे ती बाजू म्हणजे ईश्वरदा टेकडी. तर ते अतिशय आयडियल असं ते धरण आहे. तर त्याच्या बॅकवॉटरला तिथं साम्रदच्या गावाजवळ सुद्धा एक भिंत बांधलेली आहे. ती भिंत यासाठी की बॅक वॉटरचं पाणी पुन्हा कोकणामध्ये जाऊ नये त्यासाठी. तर तिथं जी घळई आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाकीच्या व्ही आकाराच्या साधारणतः दऱ्या असतात, ही यू आकाराची आहे आणि अरुंद आहे, म्हणजे तिची उंची साधारण 100 फूट असेल अंदाजे, खाली 10-15 फूट 20 फुटापर्यंत तिचा पायाचा बाजू आहे आणि एकदम उभे असे कडेत, म्हणजे एखादी भेग पडावी अशी मोठीच्या मोठी भेग 3 ते 4 किलोमीटर तिथं काही धबधबे आहेत.
1: अरे वा, बरोबर.
0: आणि ते अतिशय दुर्मिळ, म्हणजे त्या घळईमधून जर आपण त्या तोंडापर्यंत गेलो तर आपल्याला त्याचं दर्शन होऊ शकतं. तर सांब्रजच्या बाजूला काय असे म्हणजे ज्याला रिव्हर्स फॉल म्हणतात की खालच्या वाऱ्याच्या वेगामुळे पुन्हा पाणी तळात न जाता ते पुन्हा वर येतं,
1: हे कोकण कड्यावर बघायला मिळतं
0: किंवा माळशेज घाटात जे मिळतं ते इकडे सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला.
1: आणि सांदणदरी पण म्हणजे एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे,
0: वैशिष्ट्य आहे.
1: ती कशी तयार झाली असेल, किती लांब,
0: ते बहुतेक भ्रंश ज्याला म्हटलं जातं जिओग्राफीमध्ये, ती भ्रंश
1: फॉल्ट लाईन
0: किंवा हा फॉल्ट लाईन किंवा मग डाईक, जर डाईक म्हणजे ज्या भेगेतून लावावर येतो नंतर कालांतरानं, तर तो जो लावा आहे त्याच्यामध्ये जी खनिजे आहेत त्याच्यातून त्याची रचना ठरत असते त्या खडकाची. तर ते जे मृदू जर तो खडक असेल तर ते शेजारचे कठीण खडक असतील तर मधला मृदू खडक हा लवकर झिजतो आणि कदाचित त्या झिजण्यामुळे सुद्धा ती दरी, डाईच्या झिजण्यामुळे ती दरी तयार झाली असावी. दोन कारण असं वाटतात खरं म्हणजे ते भूशास्त्राचे लोक त्याच्याबद्दल सांगू शकतील. मी चौकशी केली अनेक भूशास्त्रज्ञांकडे पण ते बरेच जण त्यांनी अजून पाहिलेलीच नाही ती, पण ते जास्त सांगू.
1: प्रवरा नदीच्या उगमाबद्दल पण सर तुमच्याच त्रैमासिकामध्ये उल्लेख केला की प्रवरा नदी तिकडे वाहते आपल्या गोदावरीच्या
0: बरोबर,
1: पण पूर्वी ती समुद्र किनाऱ्यावर म्हणजे कोकणाच्या बाजूनी जात होती.
0: ते आपलं गॅझेट जे आता नवीन मराठीमध्ये आलेले प्रवरा खोरे पाठक मला वाटतं त्याचे संपादक आहे, तर त्याच्यामध्ये जे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी ती मांडणी केली की हा जो सह्याद्रीचा पर्वत आहे याची निर्मितीच झालेली नव्हती त्याच्या अगोदरच्या काळामध्ये. कारण सह्याद्री पर्वत हा तसा हिमालय जरी अलीकडचा असला सह्याद्रीच्या तुलनेत, पण सह्याद्री दक्षिणच्या पठाराच्या तुलनेमध्ये नंतरचाच आहे. म्हणजे ज्यावेळेला हे सगळं सपाटच पठार होतं पण बेसॉल्टचं होतं आणि त्याच्यानंतर जे काही हालचाली झाल्या भूगर्भामध्ये आणि सह्याद्रीची निर्मिती झाली त्याच्या अगोदर प्रवरा जी आहे ती त्याच्या अगोदरची आहे आणि सह्याद्रीची निर्मिती नंतरची झाली आणि तो वर आल्यानंतर मग ती अशी इकडं पूर्ववाहिनी प्रवाह बदलला पूर्ववाहिनी झाली आणि तिचा उगम मग सह्याद्रीमध्ये झालेला आहे अशी मांडणी त्याच्यामध्ये त्यांनी केली.
1: या अमृतवाहिनीच्या अगदी उगमापासून काही अंतरावरच एक अतिशय देखणं असं शिव मंदिर आहे अमृतेश्वराचं. ते मंदिर पण सर फार म्हणजे एवढ्या निबिड अरण्यामध्ये त्या काळी तर रस्ते नसतील, कसं बांधलं असेल, काय वैशिष्ट्य
0: शिलाहारांचा जो झंज राजा होता शिलाहारांच्या याच्यामध्ये हे कोकणातले शिलाहार, तर त्यांना असं एक मनोमन पण केलेला होता की जेवढे सह्याद्रीच्या रांगेमधले नद्या आहेत जेवढ्या त्याच्या उगमस्थळावर आपण मंदिर बांधायचे शिवमंदिर. तो शिवभक्त असल्यामुळं त्यांना शिवमंदिर बांधले. तर असं सांगितलं जातं की त्या शिलाहारांच्या झंज राजानं हे मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याला तुन्याचा वापर केलेला नाही, दगड एकमेकांपासून ते बसवलेले. त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक शिलालेख सुद्धा आहे, त्याच्यावर एक गधेगडाचं शिल्प आहे गधेगड आणि खाली काहीतरी लिहिलेलं आहे पण ते आता सध्या वाचता येत नाही. आम्ही डेक्कन कॉलेजला तिथं फोटो पाठवले त्यांनाही आमंत्रित केलं का बाबा जर तो वाचता आला तर त्याचा कालखंड जो आहे तो समजू शकेल. जसं हरिश्चंद्राचं मंदिर आहे ती थोडीशी वेगळी शैली आहे आणि अमृतेश्वराचं जे आहे ती एक वेगळी शैली आहे. त्याच्यावर समुद्र मंथनाचे काही दृश्य आहे आणि आमच्या मते म्हणजे आमचा होरा असा आहे की आमच्या अकोले तालुक्यामध्ये जी चार मध्ययुगीन मंदिर आहे, एक टहाकारीला जगदंबा मंदिर आहे, अकोल्याला सिद्धेश्वराचं मंदिर आहे, अमृतेश्वरला हे अमृतेश्वराचं म्हणजे रतनवाडीला अमृतेश्वर आणि हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. याचे कालखंड साधारणपणे हे 10वं 11वं शतक असावेत असा एक प्रकारचा अंदाज आहे. परंतु हे सगळे तांत्रिक मंदिरे असावेत. तांत्रिक यासाठी की टहाकारीला जी मंदिर आहेत त्याच्या बाहेर जी शिल्प आहेत
1: कामशिल्प
0: ती कामशिल्प मोठ्या प्रमाणात आणि आसाममध्ये जी कामाख्या देवी आहे तिथं जे शिल्प आहे तिचं युनिपूजा जी केली जाते. टहाकारीमध्ये दोन ठिकाणी युनिपूजेची शिल्प आहेत. अमृतेश्वरला सुद्धा पश्चिमेच्या बाजूला जो दरवाजा आहे
1: मैथून शिल्प
0: दोन्ही बाजूला आहे आणि हरिश्चंद्रावर जो गणेश आहे तो दिगंबर अवस्थेतला आहे.
1: बरोबर.
0: मग दिगंबर गणेश हे सर्वस्वी तांत्रिकांचं दैवत आहे.
1: बरोबर.
0: म्हणून आणि चांगदेव महाराज हे पुंतांब्याहून तिथं गेले एक वर्षभर तिथं तत्वासार नावाच्या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे. आपल्या शिष्य परिवारासह म्हणजे जवळ 4-5 शिष्य होते त्यांचे, तर ती जी साधना त्यांनी केलेली आहे ते तांत्रिकच होते ना. मग चांगदेवांना हरिश्चंद्राचं आकर्षण वाटणं म्हणजे ते नक्की तांत्रिक मंदिर असलं पाहिजे. तसं अमृतेश्वराचं सुद्धा तांत्रिकच मंदिर आहे.
1: भंडारदरा धरणात 1926 ते पूर्ण झालं म्हणजे आता त्याला 100 वर्ष होतील. हे पण जेव्हा झालं तेव्हा देशातलं सगळ्यात उंचावरचं आणि खरं म्हणजे तिथे वाळू मिळत नाही, वाळू शिवाय दगडी चुरा वापरून बांधलेलं धरण आहे आणि ब्रिटिशांच्या स्थापत्याचं एक अजरामर असा नमुना आहे. या धरणाचा काय इतिहास आहे सर?
0: खरं म्हणजे ब्रिटिशांना काय भारताच्या लोकांचं फार कल्याण करायचं होतं अशातला काही भाग नव्हता. परंतु विशेषतः जे वारंवार दुष्काळ पडायचे पूर्वेच्या बाजूला, तर त्या दुष्काळामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था होणं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणं त्यांच्या दृष्टीनं त्यांना गरजेचं वाटलं. त्याच्यातून त्यांनी काही नद्या अडवण्याचा प्रयत्न केला. ओझरला म्हणजे त्याच्या भंडारदरा धरणाच्या अगोदर ओझरचं कॅनल करून पाहिलेलं आहे त्यांनी. पण शेवटी ओझरला सुद्धा पाणी कुठून येणार? शेवटी पाऊसच पडला नाही किंवा कमी पाऊस पडला तर मग त्या कालव्यांचा काही उपयोग नाही. मग त्यांनी सर्वे केला त्यावेळेला, म्हणजे मला वाटतं तो 1876-77 अशा दरम्यान तो सर्वे केला. मग तो सर्वे 3 ठिकाणी झाला, महाळादेवीला झाला, सामरदला झाला, नंतर आत्ताचं जे भंडारदरा आहे तिथं झाला. महाळादेवीला अगोदर काम मग सुरू केलं, त्यांना ते महाळादेवी सोयीचं वाटलं. परंतु बरंचसं काम, एक वर्षभर काम चालल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की वाघाड सारखी जी नाशिक जिल्ह्यातली धरणं आहे ती मातीची धरणं होती, हे मातीचंच करायचं होतं.
1: बरोबर.
0: पण त्या मातीची धरणं ही फार सुरक्षित नाही, त्याला तडे गेले होते वाघाड, त्यामुळे मग त्यांनी निर्णय बदलला की हे मातीचं धरण करणं उपयोगाचं नाही, त्यामुळे हे बदलूया. आणि इथं जो खाली खडक लागलेला आहे तो काही पक्का खडक नाहीये, काही डाई काही होत्या तिथं. मग त्यांनी ती जागा बदलून मग परत शोध सामरद योग्य नाही वाटलं, कमी साठा होता म्हणून भंडारदरा या ठिकाणी ते धरण त्यांनी बांधलं. 1910 त्याची सुरुवात झाली आणि 1926 ते संपलं. त्याची निमंत्रण पत्रिका आम्ही छापली होती ती 1926
1: विल्सन डॅम म्हणून.
0: विल्सन त्यावेळेला मुंबई राज्याचे गव्हर्नर होते आणि ते उद्घाटनाला आलेले होते. त्यांचं नाव त्या धरणाला दिलं आणि बॅकवॉटर जे आहे मागचं सगळं जलाशय त्याला आर्थर हिल नाव दिलं. तो इंजिनियर होता. ब्रिटिशांचं एक कौतुक असं करायला पाहिजे की जे अधिकारी होते कल्पक अधिकारी किंवा अगदी उत्साही आणि चांगले अधिकारी होते त्यांची नावं त्यांनी दिली त्याच्यात. त्यांनी केवळ त्यांच्या अधिकाऱ्यांची म्हणजे राज्यकर्त्यांचीच नुसती नावं नाही दिली, तर ते धरण झालं. त्याला
1: ते अगदी सौंदर्यपूर्ण दृष्ट्या बांधलेलं
0: आहे. लांबी कमी त्याची, उंची जास्त,
1: दोन खडकांमध्ये
0: आणि स्थापत्य झालं आपण एक अतिशय धरणामध्ये सुद्धा सौंदर्य आणायचं.
1: अंब्रेला फॉल असेल धरणाच्या भिंती शेजारी
0: म्हणजे ते नैसर्गिक जे आहे, नैसर्गिक ज्या बाजू होत्या भौगोलिक बाजू त्याचा त्यांनी अतिशय
1: राज कपूरचं अतिशय आवडतं ठिकाण होतं. अनेक सिनेमांमध्ये
0: बऱ्याच
1: आपल्याला तो धबधबा
0: सिनेमांमध्ये त्याचं हे केलेलं आहे. आणि पूर्वी मला आठवतंय मी एकदा इष्टीतून त्या धरणाच्या भिंतीवरून पलीकडे गेलो.
1: अरे वा, बरं.
0: त्यावेळेला वरून गाडी जात असे,
1: पूल नव्हता वेगळा, त्यामुळे
0: धरणावर पूल नव्हता. पण कोयनेचा भूकंप झाला त्याच्यानंतर सगळ्या धरणांचं ऑडिट झालं. त्याच्यात मग भंडारदऱ्यालाही काही धोका आहे काय तज्ञांकडून पाहणी झाली आणि मग फारसं काही त्याला धोका झाला नाही. पण तरी देखील मजबूती त्याची केली, म्हणजे ते वायर रोप जे आहे ते तळामध्ये त्याचे हे करून ग्रिल करून ते रोप वर आणून ते फिट केलेले आणि आजही तिथं काही मध्यभागी ज्या अशा चौकोनी हे दिसतात भिंती, तर ते रोप जे वर आणून फिट केलेले ते परत बंदिस्त केलेले.
1: त्यामुळे आयुष्य वाढलं
0: धरणाचं. आणि दगडी धरण नाही, त्याच्यामध्ये वाळू वापरलेली नाही, सगळी चुनखडी आहे. चुनखडी 40 गाव वगैरे त्या भागातून सगळी मालेगाव वगैरे तिकडून रेल्वेनी ती इगतपुरीला आणली, गोटीला आणली, तिथून मग ती भंडारदऱ्याला आणली. जवळचाच दगड काढला, त्या दगडाचा वापर केला. आणखी वैशिष्ट्य असं आहे की वरच्या बाजूला एक टेकडी आहे पश्चिमेला, तो पाण्याचा सगळा दाब जो आहे तो त्या टेकडीवर आधी येतो आणि धरणावर दाब कमी.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या इंजिनियरचं ते सगळं कौशल्य
1: आणि नदी हाच कॅनॉल म्हणून वापरला.
0: ते आता खरं म्हणजे ब्रिटिशांनी त्या काळात केलं, परंतु जवळजवळ आणखी 50-60 वर्ष जवळजवळ तेच कायदे त्याच पद्धतीची अंमलबजावणी, त्यामुळे संगमनेर अकोला हे भाग पाण्यापासून बऱ्याच काळ वंचित राहिलेले होते.
1: आदिवासींना पण धरण उशाशी पण पाणी मिळत नव्हतं.
0: अहो सर, तुम्हाला दुष्काळामध्ये आजही सर निळवंडी धरण आता झालं ते आधी त्याचं पुनर्वसन महाराष्ट्रामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. पण भंडारदऱ्या धरणामध्ये जे विस्थापित झाले त्या आदिवासींना अजूनही कुठेही त्यांच्या नोंदी नाही, त्यांना कुठेही काही मदत केली आर्थिक किंवा जमिनी त्यांना मोबदल्याच्या स्वरूपात दिल्या अजूनही नाही. त्या लोकांना कधी वाटलं नाही काही त्याचं. परंतु हे मोठं विचित्र आहे, म्हणजे ब्रिटिशांचं ते समजू शकतो आपण, पण आता तरी आपल्या सरकारनं जे त्या काळात वंचित झालेले
1: त्यांना न्याय मिळाला पाहिजे,
0: न्याय मिळालाच पाहिजे त्यांना.
1: सर, भंडारदरा बघायला खूप मोठमोठे लोक येतात, साहित्यिक येतात, आणि अनेकदा तुम्हाला पण त्यांचा सहवास लाभला असेल. म्हणजे मला आठवतं की मोरारजी देसाई येऊन गेल्याची नोंद एक आहे त्याच्यामध्ये. गोनी दांडेकर ते तर मला वाटतं तुमच्या अकोल्याला,
0: ते पाटणकरांचे अगदी जवळचे मित्र होते.
1: कोण कोण तुम्हाला आठवतात अशा काही अविस्मरणीय भेटी?
0: मला फारसं त्याच्यात त्या साहित्यिकांमध्ये किंवा वरच्या राज्यकर्त्यांपैकी कोणाच्या सहवासात तिथं गेल्याचं मला काही आठवत नाही. पण मला एक आठवतं, मी त्यावेळेला फार लहान असेल, की कॉम्रेड दत्ता देशमुख 1962 ज्यावेळेला पराभूत झाले आणि त्याच काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना तिथे जवळीकडे लागलेले होते आणि दत्तांनी तिथं ती बाग द्राक्षाची नवीन सुरू केलेली होती. तर वसंतराव नाईक आणि दत्ता देशमुख हे दोघं मिळून भंडारदऱ्याला गेले, त्यांनी बोटिंग केलं तिथं, मासे स्वतः त्यांनी मारले आणि मग त्याचं जेवण केलं. त्यांच्या बऱ्याच राजकीय गप्पा तिथे आतमध्ये झालेल्या असतील, पण ते मला त्यावेळेचं लहानपणचं ते माझ्या स्मरणात आहे असं सांगलं.
1: सर, तुम्ही उज्ज्वल उद्यासाठी या त्रैमासिकामध्ये फार महत्वाचे विषय हाताळलेत, आदिवासींचा लढा असेल, कारण म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात आपण 1857 पहिलं स्वातंत्र्य युद्ध वगैरे म्हणतो, पण त्याच्या आधी पेशवाईचा अंत होण्याच्या आधीच खरं म्हणजे आपल्या भागातल्या अनेकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला सुरुवात केली होती. कुणाकुणाचा इतिहास तुम्ही या पुस्तकांमध्ये?
0: इकडे म्हणजे सुरुवातीला मी काही लेख एकत्र करून एक अंक काढला होता राघोजी भांगरेंवर, पण आता सविस्तर जरा त्याच्यामध्ये राघोजी भांगरेंचं एकूण जीवन कार्य येईल या पद्धतीनं अधिकृत ज्याला म्हणूया, असं केवळ गप्पा नाही किंवा लोककथा नाही. तर डेव्हिड हार्डिमन नावाच्या एका इतिहासकारानं त्याच्यावर बऱ्यापैकी संशोधन केलेलं आहे. तर राघोजी भांगरे मला असं म्हणजे अलीकडे वाटायला लागलं की 1848 याला फासावर दिलेलं आहे ठाण्याच्या तुरुंगामध्ये, आणि त्याच्या अगोदर त्र्यंबकजी डेंगळे त्या तुरुंगामध्ये होते, ते तिथून पळून गेलेले होते. मी तो तुरुंग पाहिला, आमच्याकडचेच आमचे एक मित्र पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला तो तुरुंग पाहायला मिळाला. तो खरं म्हणजे किल्लाच आहे ब्रिटिश काळातला ठाणे, त्याचं तुरुंगात रुपांतर ब्रिटिशांनी केलं. तर तो आवाढव्य तुरुंग पाहिल्यानंतर तिथून त्र्यंबकजी डेंगळे कसा पळाला असेल, म्हणजे कोणाची तरी मदत असल्याशिवाय शक्यच नाही, त्यामुळे उत्सुकता होतीच आम्हाला. याशिवाय 1848 त्याच तुरुंगामध्ये राघोजीला फाशी दिलेलं होतं, त्यामुळे कुठं फाशी दिला असेल, त्यावेळेला त्याच्या भावना काय असतील, तुरुंग जर आज बोलायला लागला तर काय कुठल्या गोष्टी सांगेल, अशा एकूण त्या भूमिकेतून आम्ही तो तुरुंग पाहिला. तर 1818 मराठेशाही ही संपली आणि बाजीराव उत्तर भारतामध्ये त्याला ठेवलं तिथं,
1: दुसरा बाजीराव.
0: पण दुसऱ्या बाजीरावासाठी स्वतःचा जीव वारंवार धोक्यात घालणारा त्र्यंबकजी डेंगळे खितपत पडावा लागला. त्याच्या कुठल्याही शेवटच्या ज्या काही इच्छा होत्या त्या ब्रिटिश सरकारनं, कारण तो त्यांच्या दृष्टीनं अतिशय धोकेबाज होता, तिथं त्याला मरण आलं. एक अतिशय सामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांचा मुलगा दुष्काळी भागातल्या, तो थेट पुण्याला जातो, सगळ्या सरदारांना डावलून तो बाजीरावाच्या जवळचा आहे बनतो. बाजीरावाला तो सांगतो की आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध नेपाळच्या राजांना इतर लोकांना मदतीला आणून संघर्ष करू, आपलं राज्य स्थापन करू, त्या सरदारांनाही तो एकत्र करायचा प्रयत्न करतो. ही मोठी मोठी गोष्ट मला वाटली. त्यामुळं त्र्यंबकजी डेंगळे काय किंवा राघोजी भांगरे की एक साधा आदिवासी देवगाव नावाच्या गावातला, किती आताही तो तसा दुर्गमच भाग आहे जरी रस्ते झालेले असले, पण त्या काळामध्ये त्या माणसानं पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, ठाणे जिल्हा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणं, सावकारांना जरब बसवणं, सामान्य माणसांच्या गळ्यातला ताईत होणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. बरं, त्याच्याबद्दल दंतकथा आणि लोकगीत एवढी मोठ्या प्रमाणात आहे राघोजी बद्दल. लोकगीत कुणाबद्दल होतात की जो हिरो असतो
1: प्राप्त होता ज्यांना त्यांना.
0: आणि अजूनपर्यंत बाया लग्नाच्या वेळेला किंवा इतर वेळेला कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळेला त्याची गीतं गातात म्हणून मला त्यांचं फार आकर्षण वाटलं. म्हणून मी राघोजीचा अभ्यास केला, त्र्यंबकजी डेंगळ्यांचा अभ्यास केला. त्र्यंबकजी डेंगळ्यांचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की अरे त्याच्याच कुटुंबातला जो हा सुमित डेंगळे मुलगा आहे, इंजिनियर आहे, खूप अभ्यासू आहे, त्यानं त्र्यंबकजीवर खूप वाचलेलं आहे. मग त्याला म्हटलं अरे तूच लिही, मग त्यानंच ते त्र्यंबकजीवरच सगळं लिहिलं.
1: निमगाव जाळी,
0: निमगाव जाळी हे
1: त्या गावात काय काय म्हणजे वाडा त्यांचा आहे.
0: त्यांचा एक वाडा आहे, त्या वाडा आता तो पडलेला आहे पण त्याच्या दोन तीन खोल्या अजून सुस्थितीत आहे.
1: बरोबर.
0: त्या त्र्यंबकजीच्या मुलीकडची जे नातेवाईक आहे तो मुलीकडच्या कोणाच्या ताब्यात गेलेला आहे. तर जाधव म्हणून जे आहे नागपूरकडचे, ती मुलगी तिकडची आहे. तर ती तिथं एकटीच, आता तिचं वय 80-85 वर्षाचं आहे.
1: बरोबर.
0: तर त्या आजी तिथं राहतात, त्यांचा मुलगा तिकडं मुंबईलाच राहतो.
1: बरोबर.
0: तो वाडा मात्र त्याची बाहेरची दर्शनी बाजू वगैरे आणि ती भव्यता लक्षात येते. इलफिस्टन तो दोन तीन वेळाला जाळला असं म्हटलं जातं आणि इलफिस्टन तिथे एक दोन वेळाला येऊनही गेले त्या वाड्यामध्ये असे उल्लेख आहे, पत्रामध्ये उल्लेख आहे.
1: आणि त्यांच्यावर इनामदारांनी लिहिलेली
0: इनामदारांचं

0: एक मानावं लागेल की
1: हाँ
0: जरी कादंबरी असली
1: हाँ
0: तरी देखील पुन्हा एकदा त्र्यंबकजी लोकांपर्यंत नेण्याचं काम
1: पोहोचवण्याचं काम
0: नासा
1: केलं.
0: इनामदारांमुळे झालेलं आहे,
1: हाँ
0: त्यांच्या
1: हाँ
0: झेपमुळं.
1: बरोबर
0: हे नक्कीच त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल.
1: बरोबर
0: पण अजून त्र्यंबकजीवर खूप संशोधन होण्याची गरज आहे.
1: अगदी अगदी बरोबर.
0: पुण्याच्या पेशवे दप्तरात म्हणजे
1: हाँ
0: पुराभिलेख कार्यालयामध्ये
1: हाँ
0: फार मोठ्या प्रमाणात काही पत्रव्यवहार त्यांचा तिथं आपल्याला
1: बरोबर
0: आजही पाहायला मिळतो,
1: बरोबर.
0: मुडी लिपीत आहे तो.
1: तुम्ही क्रांतिकारकांचा राजापूर नावाचा एक छान विशेषांक तो प्रकाशित केला होता. आता स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, देशात सगळीकडे मोठा अमृत महोत्सव साजरा झाला, पण यांची नावं पण मला वाटतं आजच्या पिढीला फारशी आता माहिती नसेल. जी काही माहिती तुमच्यामुळेच असेल ना.
0: 1918 मध्ये जे पहिलं महायुद्ध झालं
1: हो हो
0: त्यावेळेला ब्रिटिशांनी सक्तीची लष्कर भरती सुरू
1: हो
0: केलेली
1: हो
0: होती
1: हां
0: आणि कोल्याला मामलेदार होते,
1: हां
0: त्यांनी ती गोष्ट फारच मनावर घेतली. म्हणजे ते गावोगावी जायचे, पाटलाला हाताशी धरायचे, गावात
1: हां
0: कोण तरुण मुलं आहे त्याची यादी करून
1: बरोबर
0: त्यांना भरती सक्तीनं केली जायची.
1: हां
0: आणि हळूहळू त्या मामलेदारबद्दल एक असंतोष निर्माण झाला. शिवाय तो मुस्लिम असल्यामुळेही कदाचित
1: राग
0: त्याच्याबद्दल
1: असेल
0: एक
1: म्हणून.
0: राग लोकांच्या मनामध्ये असावा. परंतु त्यानं अन्याय अत्याचार इतके केलेले होते, त्या सक्तीच्या लष्कर भरतीचं निमित्त होऊन
1: हां
0: तिथल्या आदिवासींनी गणेश जगन्नाथ जोशी नावाचे अकोल्याचे एक वजनदार ग्रस्त होते, प्रतिष्ठित ग्रस्त होते, त्यांच्या नेतृत्वाखाली
1: हो
0: धुमाळवाडी आणि नवलेवाडीचे काही क्रांतिकारक आणि आदिवासी भागातले जवळजवळ 1000 एक लोक एकत्र आले.
1: हां
0: 1918ची गोष्ट आहे. आणि त्या दिवशी त्यांनी त्या कचेरीला घेराव घातला, पोलीस स्टेशनला घेराव घातला, त्याचा वाडा जो होता मोठा त्याला घेराव घातला, त्याला आवाहन केलं तू खाली ये, तो आत लपून बसला. आणि मग लोक म्हटले की तुझे वाडा पेटून देऊ. तो बंदूक घेऊन आला, परंतु एक गोळी उडाली, त्याच्यामध्ये एक जमावातला ठार झाला. लोक आणखी चिडले आणि त्यांनी तो वाडाच जाळून
1: पेटून
0: टाकला.
1: दिला.
0: तो खाली पळाला पण त्याची खांडोळी केली, तिथं तांगा होता त्याचा, त्याच्यामध्ये त्याला घातलं, त्याला जिवंत जाळून टाकलं. आणि परत आले तसे एक तासाभरामध्ये सगळे पसार झाले लोक.
1: बरोबर
0: परंतु नंतर मग गावोगावच्या पाटलांना आवाहन केलं ब्रिटिशांनी की तुमच्या गावातले कोण होते कोण होते. मग काहींनी आपले सूड जुने उगवले, आपले शत्रू असतील त्यांची
1: त्यांची
0: नावं
1: नाव
0: त्याच्यामध्ये घातली.
1: बरोबर
0: आणि बरजवळ 57 लोकांना अटक, त्यांच्यावर खटला दाखल झाला. परंतु म्हणजे काहींना 2-4 वर्षाच्या शिक्षाही त्या काळामध्ये झाल्या. परंतु रावबहादूर नवले यांनी नंतर त्यांची ती वकिली घेतली त्या लोकांची,
1: बर
0: आणि जो खटला झाला त्याच्यामध्ये त्यांची परत निर्दोष मुक्तता
1: सुटका
0: झाली.
1: झाली.
0: म्हणजे हा बाबा उठाव होता, हा काही कट नव्हता,
1: वैयक्तिक काही
0: हा
1: कोणाचं
0: असं
1: नव्हतं.
0: ते मांडणी त्यांनी केलेली होती. आणि त्याप्रमाणे मग पण त्यातले काही जण पुन्हा अंदमानात शिक्षा भोगून आलेले होते. तर ती एक चित्तथरा का अशी गोष्ट होती. म्हणजे आम्ही मराठी शाळेत असताना ते लोक हयात होते, जे
1: वाडा पण
0: मॉडर्न हायस्कूल जे आहे तर तिथं ती राख वगैरे निघायची. त्यावेळेला आम्ही ग्राउंड साफ करायला जायचो, त्यावेळेला राख वगैरे निघायची. ती माणसंही होती, ती मोठी माणसं सांगायची हा होता त्या कटात हे मामले. पण आम्हाला काही त्यावेळेला कळायचं नाही. आणि ज्यांना समजत होतं त्यांनी काही त्यांच्या मुलाखती घेतल्या नाही किंवा लिहिलं नाही किंवा त्यांच्याही डोक्यामध्ये असं काही करावं असं नसेल. पण मध्ये एकदा मामलेदार कचेरीमध्ये जुनं रेकॉर्ड पाहत असताना मग 1918ची नोंद आम्हाला पाहायला मिळाली या मामलेदारची की दंगेखोर लोकांनी मारला. हा पिरजादे मामलेदार दंगेखोर लोकांनी मारला, मृत्यूचे कारण असं ते. तर माझ्याकडे तो दाखला मी घेऊन ठेवलेला आहे आणि ती मला त्याच्यातून मग हे आपण गाऊ त्यांना आरती हा अंक आम्ही काढला. आणि राजापूरचं म्हणाल तर ती 1950ची घटना आहे.
1: बरोबर
0: म्हणजे किसान सभा कम्युनिस्टांवर बंदी घातलेली होती काँग्रेसचं
1: सरकारचं बालेकिल्ला
0: हा आणि अकोला हा संगमनेर नगर जिल्हाच बालेकिल्ला. तर किसान सभेचं अधिवेशन होतं राजापूरला, त्याच्यासाठी लोक जमत होते, विशेषतः तरुण मुलं फार मोठ्या संख्येनं येत होते. आणि ते येत असताना आदल्या दिवशीच पोलिसांनी त्याच्यावर बंदी घातल्याचं सांगितलं. बंदी आयत्या वेळेला घातल्यामुळं या नवीन लोकांना जे येणारे होते त्यांना काही कल्पना नव्हती. मग धरपकड सुरू झाली रात्रीच. धरपकड सुरू झाल्यानंतर मग लोकांनी विशेषतः तिथल्या ज्या लेडीज महिला होत्या त्या महिलांनी पोलिसांच्या समोर जाऊन त्यांच्या बंदुका हिसकायचा प्रयत्न केला. काही होमगार्ड आणलेले होते त्यांनी, मग त्या होमगार्डला जरा धक्काबुक्की त्या महिलांनी केली, महिला पुढे आल्या आणि त्या गदारोळामध्ये जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये 3 जण 3 मुलं जी होती ती बहुधा भाई सत्तांचं इथं जे रात्रीची शाळा होती तर त्या तिथून काही मुलं त्यासाठी गेलेली होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामधली काही मुलं त्या तीन मधली होती. तिथं आता स्मारकही उभारलेलं आहे. तर गंमत अशी आहे की मोरारजी भाईंनी त्या गोळीबाराचं समर्थन केलेलं होतं आणि तिथं म्हणजे मुंबईच्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेला भाई सत्ता ही जी सगळी आमदार मंडळी त्यावेळची होती त्यांनी त्यांच्या इन्कलाब मला वाटतं
1: इन्कलाब
0: इन्कलाब ते पेपरमध्ये आग्रहलेख त्यांनी लिहिलेला होता. बऱ्याच इतर वर्तमानपत्रांमध्ये त्याच्यावर टीकेचा सूर आलेला होता त्या घटनेवर. पण मोरारजींनी मात्र त्याचं समर्थन केलं होतं. आपल्या या अंकामध्ये आपण मोरारजीचं संपूर्ण भाषणच इंग्रजीमधलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आम्ही अंक केला त्यावेळेला सुदैवानं आमच्या त्यातले बरेचसे लोक हयात होते.
1: बरं.
0: जे त्या कटामध्ये पकडले गेले त्यांच्या मुलाखती आम्ही त्यावेळेला घेतल्या आणि तो एक जिवंत इतिहास त्या गावाचा जो आहे तो पुन्हा नव्या पिढीपर्यंत कसा जाईल या पद्धतीचे
1: फार मोठं काम असतं सर. कारण या गोष्टी तुमच्यासारख्यांनी लिहिल्या म्हणूनच त्या आज माहिती तरी लोकांना.
0: हा म्हणजे आपला उद्देशच आहे की डॉक्युमेंट एक तर झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं. कारण आपण मराठी माणसं जे आहे बोलतो जास्त गप्पा जास्त मारतो म्हणजे लिहित नाही.
1: तुमचं मला वाटतं शमशेदपूर नावाचं पण त्या भागातलं गाव वामनराव जोशी मला वाटतं तिथले होते जे नाशिकचा कलेक्टर जॅक्सनच्या म्हणजे
0: जॅक्सनच्या खून खटल्यामध्ये 1908 मला वाटतं 1908 का 1907 असं काहीतरी ती तारीख आहे. तर ते शमशेरपूरचेच ते 1930 जंगल सत्याग्रहीमध्ये होते. त्या अंदमानात आजही त्यांचं नाव तिथं
1: काळ्या पाण्याची शिक्षा
0: झालेली होती. त्यांनी काही लग्न केलेलं नव्हतं. त्यामुळं आता आम्ही आढळा नदी संवाद यात्रा जी हा आमचा उपक्रम आहे त्या उपक्रमात आम्ही संगमापासून उगमापर्यंत नदीच्या पात्रातून आणि जिथं पाणी असेल त्या नदीच्या कडेनं असं जे गेलो त्यावेळेला शमशेरपूरला आम्ही गेलो. त्यांचा वाडा मुद्दा म्हणून आम्ही पाहिला. दुरावस्था झालेली आहे. आता दुर्दैवानं काय होतं की ही जी माणसं यांच्या घरामध्ये जर काही तेवढ्या योग्यतेची
1: किंवा तेवढ्या
0: माणसं मिळाली नाही तर कदाचित ते इतिहासातच त्यांचं नाव पुसलं जातं. पर खरं म्हणजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशी जी माणसं आहेत ज्यांनी समाजासाठी देशासाठी आपला जीव आणि कुटुंब वळवून टाकलं त्यांचं उचित स्मारक निदान नाही तिथं घर बांधता आलं नाही इतर काही पण लिखित स्वरूपात त्यांचं
1: जे
0: साहित्य वाङ्मय काय असेल ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि माझं आव्हान या निमित्तानं की आपापल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींनी शाळांच्या मदतीनं तिथले हायस्कूल असतील कॉलेजेस असतील त्यांच्या मदतीनं तिथला इतिहास लिहावा तो प्रकाशित करावा. निदान हस्तलिखित स्वरूपात तरी तो लिहावा आणि लोकांच्या मदतीनं आता फंड भरपूर येतात लोक हे पुष्कळ बऱ्यापैकी सदन झालेले तर त्यांची स्मारक सुद्धा झाली पाहिजेत. कारण पुढच्या पिढ्यांना हेच खऱ्या अर्थानं मार्ग
1: शाळा महाविद्यालय आणि वाचनालयांनी ग्रंथालयांनी यात खरं
0: याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे
1: आणि आमदारांनी आमदार निधी द्यायला हरकत
0: नाही द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे. आणि प्रत्येक तालुक्याचा असा एक
1: ठेवा जपला गेला
0: पाहिजे.
1: जंगल सत्याग्रह पण त्या काळी गाजला होता. म्हणजे दांडीला मिठाचा सत्याग्रह झाला. आपल्याकडे मीठ नाही तयार होत मग जंगलात आपण आदिवासींसाठी लढा करू.
0: ज्या वेळेला बापूजी साबरमतीहून निघाले दांडीकडे येण्यासाठी आणि मिठाचा सत्याग्रह तो झाला त्यावेळेला इकडच्या काही भागातले लोक गेले. विशेषतः संगमनेरचे जे रामकृष्ण महाराज होते एक त्या काळचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबरोबर इतरही काही असे राष्ट्रप्रेमानं भारलेले तरुणच होते सगळे 15 ते 25 या वयोगटातलीच मुलं होती सगळी. तर त्यांनी आम्ही काय करायचं जेव्हा बापूजींना त्यांनी विचारलं त्यावर म्हणजे तुम्हाला तिकडे जसं सुचेल तुमच्याकडे जंगल आहे जंगल सत्याग्रह करा. आता खरं म्हणजे आज जर पाहिलं ना सर की ब्रिटिशांनी काही गोष्टी चांगल्या केलेल्या होत्या की जंगलामध्ये गुरु सोडायचे नाही जंगल राहिलं पाहिजे. पण तो काळच वेगळा होता त्यामुळे त्या काळाला अनुसरून त्यांनी ब्रिटिशांचे जे कायदे होते ते मोडायचे
1: म्हणजे कर लावला होता
0: चराईबंदी. तर त्यासाठी मग त्यांनी संगमनेर आणि अकोला या दोन तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये आपले सेनापती दादा चौधरी हे प्रामुख्याने होते. भाई सत्ता तिथे आलेले होते. अच्युतराव पटवर्धन तिथे आलेले होते. सरदेसाई आलेले होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जी अतिशय मान्यवर मंडळी होती ती या जंगल सत्याग्रहाच्या निमित्तानं आदिवासींचे पोशाख घालून ती ठिकठिकाणी तिथं गेली, जंगलामध्ये गेली आणि जंगल सत्याग्रह. त्यामुळे संगमनेर अकोला हा 1930 मध्येच देशाच्या नकाशावर आलेला होता जंगल सत्याग्रह.
1: सर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक किंवा अनेक नवीन पॅटर्न ज्यांनी निर्माण केला अशी माणसं तुमच्या संगमनेर अकोले तालुक्यात झालेली.
0: मी स्वतःला तसं या बाबतीत अतिशय श्रीमंत समजतो, कारण ज्यांनी अकोला, संगमनेर आणि नगर जिल्हाच याच्यावर छाप, महाराष्ट्रावर छाप ज्यांची होती असे म्हणजे कॉम्रेड दत्ता देशमुख. 1942 ते इंजिनियर आहेत ते, आणि ते 42 चळवळीत होते. 30 मध्ये त्यांनी ते विद्यार्थी होते पण भाग घेतलेला होता 1930 जंगल सत्याग्रहामध्ये. तर महाराष्ट्रातल्या पाणी प्रश्नावर त्यांचा फार मोठा अभ्यास होता. शेवटच्या काळामध्ये त्यांच्या मला त्यांचा सहवास मिळाला, महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर मी फिरलोही. त्यांचं 75 निमित्त संघर्ष नावाचा गौरव ग्रंथ करण्याच्या निमित्तानं त्यांचे जे समकालीन आणि त्यांच्या अगोदर झालेले जे लोक होते त्यांच्या मुलाखती मी घेतल्या, त्यांचे लेख मी घेतले, त्यांचा परिचय या निमित्तानं मला झाला. त्याच्यानंतर त्यांचं मी 10 कॅसेट त्यांच्या केल्या, त्यांच्या मुलाखतीच्या, त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र दत्तूचा दत्ता झालो त्याची गोष्ट प्रकाशित केलं गेलं. आणि मला वाटतं, म्हणजे मला अभिमान वाटतं का, जर ते मी केलं नसतं, म्हणजे हा माझा पाठ थोपडून घेत नाही, पण हे जर मी केलं नसतं तर दत्ता देशमुख फारशे लोकांना आज माहीत नसते असं मला आज वाटतं. त्यामुळं दत्ता देशमुखांशी अतिशय, म्हणजे हा किती मोठा माणूस होता हे आणि किती साधा होता, म्हणजे इतका मोठा असूनही भयंकर साध, म्हणजे त्यांच्या राहण्यामध्ये साधेपणा होता, वागण्यात साधेपणा होता, त्यांच्या जेवणामध्ये साधेपणा होता, विलक्षण साधेपणा, आणि माणूस तर आभाळा एवढा उंचीचा होता. त्यांचा मला सहवास मिळाला. भाऊसाहेब थोरात एक शिक्षणाच्या दृष्टीनं खताळ पाटील आणि दत्ता देशमुख यांच्यापेक्षा शिक्षण यांचं कमी होतं. खताळ पाटील त्यावेळेचे BA LLB होते आणि दत्तांचे ते समकालीन होते, दत्ता BE होते. आणि त्यांच्या समकालीन 2-3 वर्षांना लहान असणारे भाऊसाहेब थोरात हे मॅट्रिक, परंतु तरी देखील त्यांचं संघटन कौशल्य आणि दूरदृष्टी ही मला जवळून पाहता आली. त्याच्यामुळे वयानं वडिलांसारखे असून सुद्धा ते आम्ही गेल्यानंतर अतिशय आत्मीयतेनं जवळ बसून घ्यायचे, विचारायचे, कौतुक करायचे आणि आमची पुस्तकं ते कायम जवळ ठेवायचे आणि कोणी आले का त्यांना ए अरे वाचा सरांनी काय लिहिलंय पहा असं कौतुक करायचे. खताळ पाटील शेवटच्या त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 1 वर्ष आम्ही त्यांच्या
1: 100 गाठली होती
0: त्यांचा आणि आम्ही सत्कारही केला त्यांचा, त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आमच्या शाळेतच केला आम्ही सत्कार. त्यांच्यावर एक अंक करायची मला संधी मिळाली आणि ही माणसं फार मोठ्या उंचीची होती आणि व्यक्तिद्वेष हा काही त्यांच्यामध्ये मला दिसला नाही. आणि या तिघांमध्ये दुर्वेणाना जे होते त्यांचा सहवास मला कमी मिळाला तसा, परंतु त्यांचाही बऱ्यापैकी सहवासात आलो. आणि एक समाजवादी साने गुरुजींच्या सहवासातला गुरुजी मला त्यांच्या रूपानं पाहायला मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फादर हरमन बाखर, की पानलोटावर ज्यांनी हिमालय एवढं काम केलेलं आहे, आज पानलोटाची जी चळवळ झालेली आहे ती खरं म्हणजे अण्णांच्या अगोदर फादर बाखर हे यामध्ये आले.
1: दरेवाडी मला वाटतं
0: मेंढवनला त्यांनी अगोदर ती सुरुवात केली, दरेवाडीला तर आता त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि 5 वर्ष त्यांच्या बरोबर.
1: मला कुठून परदेशातून आलेली
0: स्वित्झर्लंडचा माणूस इथं आला, तेही दुष्काळी भागात, बरं गर्भश्रीमंत तिकडचा, ते तिथला प्रदेश इतकं स्वर्ग, मग त्या स्वर्गातून दुष्काळी भागात आला आणि दुष्काळी भागातला माणूस स्वावलंबी व्हावा यासाठी ज्या पद्धतीचं काम केलं त्यांनी, तर मला वाटतं केवळ ख्रिश्चन असल्यामुळं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्याला मी देव माणूस समजतो. देव दुसरा तिसरा काही नाही, तर ही सगळी कमी जास्त प्रमाणात देव असलेली माणसं होती. फादर बाखर फार मोठ्या उंचीचे योग्यतेचे, त्यांच्या 90 दरम्यान आम्ही त्यांच्यावर अंक केलेला होता. त्यामुळं आणि हे जे एक नामदेव जाधव म्हणून व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला होता
1: सगळ्यांना, एक महत्वाची व्यक्ती.
0: आता व्हिक्टोरिया क्रॉस त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 2 लोकांना मिळालेलं आहे, कोकणातले ग्रस्त होते आणि एक नामदेव जाधव हे निमगाव जाळीचे. पण आपल्याला एवढा लष्करातला सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे याचं त्यांच्या गावी नव्हतं, त्यांनाही त्याचं कधी
1: परमवीर चक्र ज्याला म्हणतो सर्वोच्च सन्मान होता.
0: आणि लष्करात गेल्यानंतर पहिल्याच वर्षी, म्हणजे लष्करात ते 2 वर्ष ट्रेनिंग झालं, इटलीला परत 2 वर्ष ट्रेनिंग नंतर त्यांची त्या पलटणीमध्ये रवानगी झाली आणि तिथं त्यांना तो 1 वर्षात सन्मान मिळाला. तर यांना मी जवळून पाहिलेले
1: आहे.
0: एकदम साधा माणूस, धोतर टोपी शर्ट घालून पत्त्या गुटीत बसणार गावामध्ये असं, म्हणजे त्यांना गर्व नव्हता त्याचा. म्हणजे मी तर असं ऐकलं का, माउंट बॅटन ज्यावेळेला श्रामपूरला रेल्वेने जात होते त्यावेळेला यांना बोलून घेतलं त्यांनी तिथं, आणि त्यांना सांगितलं का तुमच्या नावानं हे श्रामपूर जे आहे ते जाधव नगर असं आम्ही नाव देतो. यांनी सांगितलं साहेब ते नाव बिव माझं काही देऊ नका, देशाला स्वातंत्र्य आमच्या लवकर देऊन टाका.
1: म्हणजे किती मोठी.
0: आणि सर याला बेळगावला मराठा लाईट इन्फंट्रीचं फार मोठं कार्यालय भारतातलं हेड ऑफिस आहे ते, 1500-1500 एवढ्या क्षेत्रफळाचा तो एरिया आहे. आणि तिथं त्यांच्या नावानं मोटिवेशन आलंय, तिथं त्यांचे दोन पुतळे आहेत.
1: अरे वा.
0: आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला त्याचे म्युरल्स आहेत तिथं.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांनी मराठा लाईट इन्फंट्री एवढं
1: त्याच्यावर
0: केलं. पण आता त्यांचं गाव जे निमज आहे जन्मगाव, आताच त्या गावाने तिथं एक कार्यक्रम घेतला त्यांच्या स्मृती दिनानिमित्त, आम्हाला बोलवलेलं होतं, शाळेमध्ये तो घेतला. आम्ही म्हटलं चांगलं, या निमित्तानं मुलांपर्यंत जात आहेत ते. तर ही सगळी अशी मोठी माणसं.
1: सर खरं म्हणजे सगळ्या क्षेत्राचं काहीतरी महत्वाचं असा ठेवा तुमच्या या दोन तालुक्यात आहे. साहित्यिक पण खूप अकोले आणि संगमनेर दिलेले आहेत, म्हणजे अगदी अनंत फंदी असतील, म्हणजे ज्यांच्या कवनांनी एका ठिकाणी महाराष्ट्राला वेड लावलेलं होतं, किंवा अलीकडच्या काळात पद्मश्री दया पवार असतील, रावसाहेब कसबे असतील,
0: रंगनाथ
1: पठारे असतील, खूप मोठी नाव आहेत खरं म्हणजे.
0: तसं संगमनेर अकोला खरोखरच एक समृद्ध परंपरा आहे तिथली. तर त्याचं नेमकं कारण काय हे नाही मला सांगता येणार.
1: म्हणजे जोरवे संस्कृतीपासून ती फळामुळे रुजलेली असते.
0: बरोबर. ISV 1500 एवढी जुनी संस्कृती ही संगमनेरची आहे. आणि अगस्ती दक्षिणेकडून विंध्य पर्वत ओलांडून आला ISV 1000 आसपास, ते अकोल्यामध्ये आहे. मध्ये साहित्य त्याच्यामध्ये येतं. पण याचं मला वाटतं एक प्रमुख कारण जे आहे ते आमचे संगमनेर महाविद्यालयामधले जे प्राचार्य पहिले होते कौंडिन्य सर,
1: मामासाहेब कौंडिन्य
0: मवी कौंडिन्य, तर त्यांनाही ते श्रेय खरं म्हणजे द्यायला पाहिजे. कारण त्यांनी अशी माणसं वेगळ्या क्षेत्रातली निवडून तिथं आणली,
1: संगमनेरला आणली,
0: संगमनेरला त्या कॉलेजला आणली. आणि मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला दोनच कॉलेजेस होती, एक नगर कॉलेज आणि दुसरं संगमनेर कॉलेज. त्यामुळे त्या संगमनेर कॉलेजमध्ये जवळजवळ 5-6 तालुक्यातली मुलं तिथं शिकायला यायची. आणि कौंडिन्य सरांसारखे दूरदृष्टीचे आणि कुशल संघटक असणारे आणि माणसांची पारख असणारे प्राचार्य लाभले. आणि त्यांनी मग रावसाहेब कसबेंना पुढे आणलं, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि समीक्षक म्हणूनही पुढे आले, विचारवंत म्हणून पुढे आले. रंगनाथ पठारेंचं तर आताचे जे काही 5 पहिले मराठीतले साहित्यिक काढले तर त्याच्यामध्ये फार वरच्या
1: क्रमांकात.
0: आणि आता जी सात पाटील कुलवृत्तांत त्यांची नवीन कादंबरी आली, फार मोठा त्याला आवाका आहे. मला वाटतं खरं तर ती ज्ञानपीठ पुरस्कार योग्यतेची कादंबरी. तर अशी फार मोठी माणसं, दया पवार तर ते अकाली गेले नाही तर खूप, तोही खूप मोठा माणूस.
1: एकेका पुस्तकांनी त्यांना ओळख मिळवली.
0: बरोबर. बोलूते ना त्यांना ओळख म्हणून. परत पोपट सातपुते एक कवी म्हणून फार मोठे आहेत. अनेक असे शिंदे आहेत आपल्या अकोल्याचे,
1: अलिम वकील असतील,
0: अलिम वकील विचारवंत म्हणून ते आहेत. आणि आता नवीन पिढीमध्ये खूप तयार होत आहेत चांगले चांगल्या प्रकारचे मुठ सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, नाटकामध्ये सोमनाथ मुटकुळे, ते सूर्यकांत शिंदे, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले खूप लोक सांगता येतील. आणि एकूणच अकोला आणि संगमनेरचं एक सांस्कृतिक आणि सामाजिक सहृदयता आहे. म्हणजे तिथं गुंडगिरी नाही, इतर तालुक्यांमध्ये काय मला माहित नाही, परंतु तिथं गुंडगिरी नाही. त्यामुळे संगमनेरला अकोल्याला माणूस आला 4-5 वर्ष जर तो तिथे राहिला तर त्याला असं वाटतं की इथंच आपण स्थायिक. कारण आता ते एक शैक्षणिक केंद्र झालेलं आहे, सांस्कृतिक केंद्र आहे, सहकाराचं आहे, चांगल्या पद्धतीचा सहकार तिथं रुजलेला आहे आणि चाललेला आहे तो.
1: सर आपल्याकडे ब्रिटिशांनी 1884 गॅझेटेअर काढलं होतं, त्याच्यानंतर मला वाटतं फक्त रिवाईज करून आपलं 1976 निघालं. पण तुमची ही सगळी त्रैमासिकाची ही जी विशेषांकांची परंपरा आहे ती खरं मला वाटतं त्याही पेक्षा खूप मोठी आहे. आणि आतापर्यंत अनेक माहिती नसलेल्या अनवट ठिकाणांची ओळख
0: असं नाही. पण मला असं वाटतं म्हणजे ज्यावेळेला मी 2007 रिटायर्ड झालो त्यावेळेला काय करायचं बाबा, थोडीशी शेती होती, म्हणजे असा एक विचार शेती करावं. पण शेतीमध्ये सध्याची जी काही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, शेतीची दुरावस्थाच म्हणावं लागेल आणि मनस्ताप त्याच्यामध्ये अधिक आहे, उत्पन्न तर काहीच नाही. मग आपल्या आवडीचं काम कुठलं करायचं, तर मग आपण म्हटलं एक त्रैमासिक काढू. मग त्रैमासिक तर भरपूर आहेत, मासिक त्रैमासिक भरपूर आहे, महाराष्ट्रामध्ये अनेकांनी चांगली दर्जेदार मासिकाची परंपरा आपल्याकडे आहे, मग आपण काय करावं? तर म्हटलं महाराष्ट्रासाठी लिहिणारे भरपूर आहेत, पण आपला परिसर जो आहे त्याच्याबद्दल लिहिणारे कमी आहेत,
1: स्थानिक इतिहास
0: त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. काही लोक कमीपणाचंही ते समजतात, पण मला असं वाटलं की प्रसिद्धीसाठी नाही पण डॉक्युमेंट याचं होणं गरजेचं आहे. आपल्याला जे माहीत झालेलं आहे कुठेतरी लिखित स्वरूपामध्ये पुढे आलं पाहिजे. आणि दुसरी आणखी गोष्ट मासिक काढण्याची अशी होती, पुस्तक लिहिलं की पुन्हा तो वितरणाचा प्रश्न येत आणि बाकीचे इतर आर्थिक प्रश्न असतात, याला चार दोन जाहिराती मिळतात, म्हणजे ना नफा ना तोटा याच्यामध्ये ते होऊन जातं. आपली जी काही मनामधली इच्छा आहे ती याच्यामधून आपण पूर्ण करू शकतो, म्हणून मासिकाची कल्पना पुढे आली. 2010 आम्ही हे त्रैमासिक सुरू केलं आणि आज तागाय ते अखंडपणानं चालू आहे.
1: सर, तुम्ही आज रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती सांगितली. खरं म्हणजे तुमच्याकडे एवढा खजिना आहे की तो ऐकण्यासाठी कित्येक तास खरं म्हणजे आपल्याला ही मुलाखत चालू ठेवावी लागेल. पुन्हा कधीतरी आपण असंच गप्पांचा फड जमूयात. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या.

मंडळी, तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच हे नागाचं गीत ऐकवलं तर नक्कीच आज काही विशेष असणार आहे. हो, आज आहेच जागतिक सर्प दिन, वर्ल्ड स्नेक डे. जशी आपल्याकडं नागपंचमी असते, नाव घेताच आपल्या मनात धडकी भरते असा हा प्राणी सरपटणारा, डंख मारणारा, विषारी बिनविषारी, पण काही बाबतीत हा प्राणी आपल्याला फायदेशीर देखील आहे. विशेषतः शेतकरी आणि शेतीमध्ये याला खूप महत्व आहे. पण काही गैरसमज आपल्याला याविषयी बाळगले जातात, त्यामुळे हा प्राणी तसा दुर्मिळ झालाय. दिसता क्षणी त्याला ठार मारलं जातं. का बरं आपण सापाला नाहक घाबरतो? तर जाणून घेऊया यांच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी. जागतिक सर्प दिन साजरा केला जातो तर सापांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्व समजावून सांगण्यासाठी. साप हे पर्यावरणातील महत्वाचे घटक आहेत आणि कीटक नियंत्रित करण्यात मदत करतात. परंतु अज्ञान आणि भीतीमुळे अनेक ठिकाणी सापांना नाहक मारलं जातं. आजच्या दिवशी म्हणजे वर्ल्ड स्नेक डे अर्थात जागतिक सर्प दिनाच्या दिवशी शाळा, कॉलेज, विविध संस्था आणि पर्यावरणप्रेमी सर्पांचं महत्व, त्यांचे प्रकार आणि संरक्षणाचे उपाय याबद्दल कार्यक्रम आयोजित करतात. सापांबद्दल योग्य माहिती पसरवणं आणि त्यांना न मारता वाचवण्याचा संदेश देणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. चला ऐकूया एक मस्तपैकी गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. तर सापांचे तसे अनेक शत्रू आहेत, त्यात काही नैसर्गिक आहेत तर काही कृत्रिम. नैसर्गिक मध्ये मुंगूस, मोर, घार, गरुड हे पशुपक्षी, तर कृत्रिम मध्ये माणूस. त्यातल्या त्यात गारुडी, जादूटोणा करणारे, देवलसी, तस्करी करणारे म्हणजेच स्मगलर.

इत्यादी जे सापांची अनधिकृतरित्या विक्री खरेदी करतात त्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होते तेही काही मिनिटातच. सापांपासून अनेक उत्पादनं तयार केली जातात. त्यांच्या कातडीपासून बॅग पर्स बनवल्या जातात, बेल्ट बनवले जातात, काही चांगल्या बाबी देखील आहेत बरं का. उदाहरणार्थ सर्पदंशावर जी लस किंवा औषध बनवलं जातं ते पण सापांच्या विषापासूनच बनवतात. तुम्हाला माहिती आहे एका थेंबापासून सुमारे 100 लस तयार करतात, म्हणजेच ते 100 माणसांचा जीव वाचवू शकतात. म्हणजे औषध निर्मितीमध्ये सर्पदंशावर प्रतिविष तयार करण्यात येतं, तसंच हृदयविकारांवर देखील औषध तयार केलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं सर्वात विषारी समजला जाणारा कोबरा या नागाच्या विषापासून औषध निर्मिती केली जाते. दुसरं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी साप महत्त्वाचा आहे. तो अन्न साखळीचा मुख्य घटक आहे. तो उंदीर, बेडूक, विविध प्रकारचे कीटक यांची संख्या नियंत्रित करतो आणि परिसंस्थेचा समतोल राखतो. शेतीसाठी खूप उपयुक्त असा हा साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. शेतातली उंद्र, घुशी आणि इतर कीटकनाशकांचा तो फडशा पाडतो आणि पिकांचं नुकसान टाळतो. त्यामुळं घरात किंवा शेतात जर साप आढळला तर त्याला स्वतः मारण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षेसाठी लगेच वनविभाग किंवा स्थानिक स्नेक रेस्क्यू संस्था किंवा सर्पमित्रांना संपर्क करा. ते नेहमी तत्पर असतात बरं का. जसं आपल्या नगरमध्ये स्वर्गीय बशीरभाई आहेत, आणखीनही बरेच जण आहेत, त्या बशीरभाईंचे मुलं देखील आहेत. तर अशा सर्पमित्रांना तुम्ही संपर्क करा.

म्युझिकल ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो आर जे आदिसोबत. तर आज सर्पद दिनानिमित्त साप नाग याविषयी आपण इंटरेस्टिंग माहिती ऐकत आहोत. मंडळी, नागाविषयी आपल्या पुराण किंवा साहित्यात देखील अत्यंत रोचक कथा आहेत. त्यातली एक आहे समुद्र मंथनाच्या वेळी जी घडली ती कथा अशी आहे. दुर्वासा ऋषींच्या शापामुळं देव शक्तिहीन झाले आणि युद्धामध्ये त्यांचा दानवांकडून नेहमी पराभव होऊ लागला. त्यावेळी भगवान विष्णूंच्या सल्ल्यावरून वैभवाची पुनर्प्राप्तीसाठी समुद्रमंथन करण्याची योजना आखली. समुद्र ढवळा नाही तेव्हा ते दोरी असं विष्णू पुराण भागवत पुराणात आढळतं. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात बालपणी एका मोठ्या नागाला मारल्याची कथा आहे. त्या सापाचे नाव होते आणि म्हणून कालिया मर्दन घटश्रुत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात चांगदेव महाराज जे योग सामर्थ्याच्या जोरावर 1400 वर्ष किती 1400 वर्ष जगले अशी आख्यायिका आहे. त्यांचा संबंध देखील आपल्या नगर जिल्ह्याशी आहे बरं का. जळगाव जिल्ह्यातल्या सावदा या गावात ते तपश्चर्या करत करत योगी बनले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पुणतांबे या गावात सन 1305 मध्ये त्यांनी समाधी घेतली. ते चांगदेव महाराज वाघाचा वाहन म्हणून आणि नागाचा चाबूक म्हणून वापर करायचे. भगवान शंकराच्या गळ्यात देखील नेहमी नाग आहे हे आपण अनेक फोटोत मूर्तीत पाहतो. नाग लोकाचे ते अधिपती समजले जातात. भगवान विष्णूची शय्या शेषनाग या नागावरच असते अशी ही आख्यायिका आपल्या सर्व धर्मग्रंथात लिहिलेली आहे आणि आपल्याला ती माहिती आहे.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपलं स्वागत. तेव्हा मित्रांनो, आपण नाग लोकाविषयी माहिती घेत आहोत. नाग, सर्प हे विषय आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक वेळा हाताळले गेले आहेत. नागिन, नगीना, शेषनाग, तू सपेरा मै लुटेरा, नाचे नागिन गली गली, निगाहे, दूध का कर्ज, नाग नागिन असे कितीतरी हिंदी चित्रपट, काही मराठी चित्रपट देखील ज्यांच्या कथा ह्या नाग, साप किंवा त्यांच्याशी निगडीत आहेत. आणि या चित्रपटातल्या नागिन म्हणजे हिरोईन श्रीदेवी असेल, रेखा असेल, रीना रॉय आहे, मंदाकिनी आहे, या नागिनच्या भूमिकेमधून प्रसिद्ध झाल्यात. मित्रांनो, पृथ्वीच्या पाताळात नाग लोकांची वस्ती आहे असं समजलं जातं. आता आपल्याला तर त्याची ठोस माहिती नाही, पण आपल्या पुराण कथांमध्ये, धार्मिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख येतोय. आणि त्याचाच आधार घेऊन चित्रपट, टीव्ही सिरियल, नाटकं किंवा साहित्यामध्ये, कथांमध्ये नागांवर अनेक कथा लिहिल्या गेल्या असाव्यात. आता ते सत्य की असत्य हे आपण सांगू शकत नाही, पण एक चांगला विषय, एक चांगली नागांची प्रणय कथा या साहित्याला मिळते हे मात्र नक्की.

वेलकम बॅक. आता आपण माहिती घेऊया सापांच्या प्रकरणाविषयी. मित्रांनो, भारतात जवळपास 367 जाती आहेत. काही जण 400-500 पण मानतात. त्यात विषारी फक्त 4 आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. बस जगाचा जर विचार केला तर जगात एकूण सापाच्या 3,900 ते 4,000 प्रजाती आहेत. त्यापैकी शास्त्रज्ञांच्या मते 600 ते 725 प्रजाती विषारी आहेत जगातलं सांगतोय. आणि आपण नाहकच सापांना घाबरतो, त्यांना विषारी म्हणून मारतो. विषारी सापांपैकी नाग हा फणा काढणारा अतिविषारी साप, जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो. दुसरा मण्यार, निळसर काळ्या रंगाचे अंगावर पांढरे पट्टे असलेला. कोबरा यापेक्षाही 15 पटीनं अधिक विषारी असलेला हा अत्यंत घातक साप आहे. त्यानंतर घोणस, राखाडी रंगावर काळ्या तपकिरी गोल ठिपके असलेला हा साप रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर आघात करतो. आणि फुरसे हा लहान आकाराचा साप प्रामुख्यानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आढळतो. आता प्रमुख बिनविषारी साप कोणकोणते आहेत ते बघूया. पहिला आहे धामण किंवा धामिन. लांब आणि चपळ असलेला हा साप शेतातली उंदरं खाऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नाला राखण्याची मदत करतो. दुसरा अजगर, हा आकारानं भला मोठा आणि जाडसर असतो आणि जमिनीखाली राहतो. चापडा हा साप झाडाझुडपात आढळणारा हिरवट रंगाचा बिनविषारीच आहे. मित्रांनो, गेली 25 वर्ष वन्यजीवनावर काम करणारे नेचर एन्व्हायरमेंट अँड वाईल्ड लाईफ सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक सांगतात की मे ते सप्टेंबर या काळात साप चावण्याच्या घटना वाढतात. घोणस आणि खपऱ्या सापात होमोटॉक्सिक म्हणजे रक्त गोठवणारे विष असते, तर मण्यार आणि नागात न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम करणारे विष असते. तेव्हा मित्रांनो, सर्पदंशाच्या घटना होऊच नये. सापाचा सामना करण्यापूर्वी त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी काही नियम नक्की पाळावेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे सकाळी फिनाईल टाकून घर स्वच्छ करणं आणि घरात एकाच ठिकाणी वस्तूंचा भला मोठा ढीग जमा होऊ न देणं. यात मांस आणि माशांचा वास येऊ नये याची काळजी घेणं आणि वेळोवेळी कीटकनाशक फवारणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही पण, दुर्दैवानं घटना घडलीस तर लवकरात लवकर चांगला उपचार घेणं, दवाखान्यात जाणं हाच महत्त्वाचा उपाय.

वेलकम बॅक मित्रांनो. आता सर्पदंश झालाच तर ओळखायचा कसा, तो विषारी आहे की बिनविषारी? तर बिनविषारी साप चावला तर त्याच्या खुणा काय असतात माहितीये? नंबर एक, चावलेल्या दातांच्या खुणा बऱ्याच आणि रांगेत दिसत. दोन, जागेतून द्रव जास्त वाहत नाही. तीन, चावलेली जागा काळी निळी होत नाही. आणि चार, चावलेल्या जागी सूज येत नाही. आता विषारी साप चावल्यास दिसणाऱ्या खुणा. नंबर एक, एक दोन दातांच्याच खुणा दिसतात. नंबर दोन, चावलेल्या जागेतून द्रव किंवा रक्त वाहतं. नंबर तीन, चावलेली जागा काळी निळी होते. नंबर चार, चावलेल्या जागी खूप सूज येते. नंबर पाच, फुरसे किंवा घोणस चावला तर त्या जागी फार सूज येते. शरीराअंतर्गत रक्तस्राव होतो आणि मूत्रपिंडावरही परिणाम होतो. नंबर सहा, नाग किंवा मण्यार चावल्यास त्या जागी सूज येते. 10 मिनिटातच डोळ्यांवर झापड यायला सुरुवात होते आणि श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो. बोलायला, गिळायला, हालचाल करायला त्रास होतो. तोंडातून लाळ गळायला लागतो.

श्रोते मित्रांनो, भारतात अलीकडेच दोन नव्या किलबॅक सापांच्या जाती सापडल्यात. हे साप खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे WII या संस्थेच्या वैज्ञानिकांच्या मते हे दोन्ही खूपच दुर्लभ आहेत. याआधी हे म्यानमारमध्ये, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आढळून आले. हे साप दलदल पाण्याच्या आजूबाजूला आढळतात. हलक्या लाल रंगाच्या शरीरावर मधून एक रेष असते. त्वचा गुळगुळीत नव्हे तर खडबडीत असते आणि म्हणून यांना किलबॅक म्हटलं जातं. त्वचा चमकदार असून प्रकाश परावर्तित करणारी असते, त्यामुळं त्यांचा रंग आजूबाजूच्या वातावरणासारखा दिसतो आणि म्हणून हा साप सहजा सहजी लोकांच्या नजरेत पडत नाही. दलदल, चिखलात हा साप पूर्णपणे मिसळून जातो. तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. सापांना सुरक्षित राहू द्या आणि तुम्ही पण सुरक्षित राहा. चला आता शोची वेळ संपत आलीये. मी RJ आदी आपला निरोप घेतोय. आपण ऐकत रहा 90.4 FM रेडिओ नगर, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. गुड इव्हनिंग खूप मनापासून नगरकर. आणि आज आहे 16 जुलै 2026 आजची तारीख. आणि आज आहे वार अर्थात गुरुवार. दिवसाला छान सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या घटना घडत असतात, काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यासोबत नेहमी घडतात, अगदी तुमच्या माझ्यासोबत सुद्धा. मग आपली एखादी खूप जवळची व्यक्ती आहे जी हक्कानं आपल्यावर कधी कधी रागावते, चिडते, एखादी गोष्ट पटली नाही तर भांडते सुद्धा. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला हळूहळू जाणवतं की ती व्यक्ती आपल्यावर चिडत नाहीये, ती व्यक्ती आपल्याला रागवत नाहीये, काही सांगत नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर चिडणं बंद करते ना, तुमच्यावर हक्क गाजवणं थांबवते ना, तेव्हा समजून जा की त्यांचं तुमच्यावरचं प्रेम किंवा अपेक्षा हळूहळू कमी होत आहेत. आणि तुमच्याकडून संपलेल्या किंवा असलेल्या ज्या काही सगळ्या अपेक्षा असतात ना, त्या अपेक्षा त्या व्यक्तीनं कुठेतरी थांबवल्या आहेत, संपवल्या आहेत. जेव्हा असं कुठेतरी आपल्यासोबत घडत असतं ना, तेव्हा विचार करण्याची गरज असते की का आपलीसुद्धा काही चूक आहे का, आपण कुठे कमी पडलो आहे का, आपण त्या व्यक्तीला समजून घेत नाही आहोत का, हे सुद्धा तितकंच लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. अनु आहे तुमच्यासोबत, भरपूर गप्पा आज आपण मारणार आहोत. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: अगर आप ऐसी
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, सांजरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र दुपारी 3 वाजेचं आता आपण ऐकणार आहोत.
2: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर, आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टियर आणि 3 टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. पुन्हा भेटूया थोड्याच वेळामध्ये सांजरंग कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: सर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग मध्ये. भारत आणि ब्रिटन यांच्यामधल्या सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार ज्याला CETA असं म्हटलं जातं आणि सामाजिक सुरक्षा कराराची अंमलबजावणी आपल्या भारतात सुरू झाली आहे. भारतातून पहिली खेप काल लंडनकडे रवाना झाली आणि या करारामुळे भारतीय व्यापारपेठेमध्ये खरंच खूप काही बदल होतात आणि त्याचबरोबर भारतीय उत्पादनांना ब्रिटनमध्ये शून्य आयात शुल्काचा लाभ मिळणार आहे. वस्तू आणि सेवांच्या द्विपक्षीय व्यवहाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे आणि उद्योग क्षेत्रातून या अपेक्षा सध्या व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर गेल्या वर्षी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि भारतामध्ये काही उत्पादनं आहेत की ती आता स्वस्त होणार आहेत. यामध्ये चॉकलेट्स, सॉफ्ट ड्रिंक्स, मशिनरी, मेडिकल उपकरणं, सौंदर्य प्रसाधनं, परफ्युम्स, सॅल्मन आणि काही मासे, पोल्ट्री उत्पादनं, ब्रिटिश ब्रँडची काही वाहनं, फुटवेअर्स आणि ब्रिटिश मद्य हे भारतामध्ये स्वस्त होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा भारतीय उत्पादनं शुल्कमुक्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये सी फूड आहे, ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्स, लेदर पादत्राणं, इलेक्ट्रिकल काही मशिनरीज, टेक्स्टाईल्स, कपडे, प्लॅस्टिक रसायनं, फळं आणि भाजीपाला आणि त्याचबरोबर मिनरल्स हे ब्रिटनमध्ये स्वस्त होण्याची शक्यता आहे. भारत ब्रिटन मुक्त व्यवहार आणि व्यापार कराराची अंमलबजावणी सध्या सुरू होताना दिसते आहे. अनु आहे तुमच्यासोबत महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. एमपीएससी परीक्षा संदर्भामध्ये महत्वाच्या काही अपडेट्स आल्यात. एमपीएससीच्या संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेबाबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय. सीबीटी परीक्षा पद्धतीबाबत हा निर्णय घेण्यात आलाय. ही नवीन ऑनलाईन पद्धती तुर्तास लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्यानं राबवण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तोपर्यंत परीक्षा सध्या ज्या फॉर्मॅटमध्ये, ज्या स्वरूपामध्ये होत आहे, त्याच स्वरूपामध्ये होतील, त्याच प्रचलित पद्धतीनं घेतल्या जातील असंही सांगण्यात आलं. विद्यार्थी आणि यंत्रणांना सज्जतेसाठी थोडासा पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. फिफा वर्ल्ड कप बद्दल बोलूया. फिफा वर्ल्ड कप 2026 दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये अर्जेंटिनानं शानदार पुनरागमन करत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केलाय. इंग्लंडनं 55व्या मिनिटाला आघाडी घेतली होती, परंतु 85व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीच्या असिस्टवर एन्झो फर्नांडिसनं बरोबरी साधणारा गोल केलाय. त्यामुळे ही मॅच रंजक ठरली. इंग्लंडचा 2-1 पराभव झालेला आहे. स्टॉपेज टाइम मध्ये मेस्सीच्या आणखी एका असिस्टवर लाउटारो मार्टिनेझनं विजयी गोल नोंदवला आहे असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्या सोबत. T20 वर्ल्ड कप मधल्या फॉर्मॅट बद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7-11 माझ्या सोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम। यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा। ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. T20 वर्ल्ड कप बद्दल आपण बोलणार आहोत. T20 वर्ल्ड कपचा नवीन फॉर्मॅट जो आहे तो समोर आलाय, ज्यामध्ये 20 टीम असणार आहे, ज्यामध्ये 5-5 ग्रुपमध्ये विभागणी केली जाणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये 30 सामने खेळवले जातील असंही सांगण्यात आलं. प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप 2 या संघामध्ये सुपर 10 पोहोचणार आहेत, ज्यामध्ये 5-5 संघाचे 2 ग्रुप असतील आणि 20 सामने होणार आहेत. ग्रुपचे विजेते थेट सेमीफायनलमध्ये जातील आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ज्या काही टीम आहेत त्याचे एलिमिनेटर सामने खेळणार आहेत. यानंतर सेमीफायनल मॅचेस, फायनल मॅचेस असे सामने होतील. T20 वर्ल्ड कपचा हा नवीन फॉर्मॅट आहे जो सध्या 55 मॅचेसचा तयार करण्यात आला आणि जो सध्या आता फॉलो केला जाणार आहे. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगमध्ये, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. आपल्या राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमाच्या यादीत करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. सामान्य प्रशासन विभागानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार दरवर्षी 22 जुलै रोजी शासकीय स्तरावर अजित पवारांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि शाळा कॉलेजेसमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: सकाळचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. भारतामध्ये FTA लागू झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत आणि भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्वस्त होण्याची शक्यता आहे. भारत UK मुक्त व्यापार करार FTA लागू झालाय आणि त्यानंतर ब्रिटिश विस्की, सायडर, मीड, साके, ब्रँडी, रम, वोडका, टकीला, प्रीमियम पेट्रोल डिझेल कार, ट्रक, सौंदर्य प्रसाधनं, साबण, शेविंग आणि फेस क्रीम्स, नेल पॉलिश, परफ्युम्स, चॉकलेट्स, जिंजर ब्रेड आणि काही वैद्यकीय उपकरणं, सॉफ्ट ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी भारतामध्ये स्वस्त होण्याची शक्यता या करारामुळे होतीये. विमानाचे काही सुट्टे भाग, वैज्ञानिक काही उपकरणं आणि सिल्वर बारवरच्या आयात शुल्कामध्ये सुद्धा कपात केली आहे. त्यामुळे भारत FTA हा लागू झालेला करार भारतासाठी नक्कीच महत्वाचा असू शकेल. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.
1: अनुभव घेईन तुझ्याकडे.

0: पडायता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. इराण अमेरिका युद्धाचा परिणाम आणि आपण तो सगळा परिणाम पाहतो आहे. इराण अमेरिका युद्धामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये असणारा मर्चंट नेव्हीच्या जहाजावर झालेला जो हवाई हल्ला होता त्यामध्ये भारतीय नागरिक होता. पुण्यामधला अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू यामध्ये झालाय. ही माहिती जी आहे ती फोन करून त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. ओमानच्या सागरी हद्दीत MVGFS गॅलेक्सी या नौकेवर हा रविवारी पहाटे हल्ला झाला होता. जहाजावरच्या 24 पैकी 23 जणांची सुटका करण्यात आली आहे, पण इंजिन रूम जवळ असलेले हेरंब मात्र या हल्ल्यामध्ये बळी पडलेत. आणि इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला जळ बसली आहे. पुण्याचे ते होते, पुण्यातल्या अभियंत्यांचा जहाजावरच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर करण्यात आलेल्या सुधारित सॅनफिशिंग रशिया ऍक्ट मध्ये भारत आणि चीन सारख्या रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या प्रमुख देशांवर आता 500% कमाल 100% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. जर हे विधेयक मंजूर होऊन झालं तर भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीवर आणि अमेरिकेसोबतच्या व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संवादिनी समता झावरे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाहीत. कष्ट, मेहनत करण्यासाठी आणि त्याचबरोबर निस्वार्थीपणाने, निस्वार्थी भावनेनं काम करण्यासाठी आजच्या स्त्रिया, आजच्या प्रत्येक मुली तयार असतात. राज्य शासन सुद्धा महिलांना अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करण्यासाठी पुढे असतं. अनेक अशा शासकीय योजना आहेत की ज्या महिलांसाठी आहेत. महिलांना व्यवसाय उभारायचा असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये उद्योगधंद्याला सुरुवात करायची असेल किंवा कुठल्याही स्वरूपामधली मदत हवी असेल तर शासन पुरवतं. राज्य शासनानं महिलांसाठी ई पिंक रिक्षा जी आहे याच्या योजनेमध्ये अनुदानामध्ये आता दुप्पट वाढ केली आहे. राज्य शासनानं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललंय. पूर्वी 20% हे अनुदान होतं, आता 40% अनुदानात ही रक्कम वाढवण्यात आली आहे. महिलांचा कर्जभार कमी करण्यासाठी आणि योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी, प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुलभ करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ना पूर्वीच्या लाभार्थी महिलांना सुद्धा या वाढीव अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे. ज्यांनी यापूर्वी या अनुदानाचा लाभ घेतलेला आहे, 20% अनुदानाचा लाभ घेतलेला आहे, त्यांना सुद्धा 40% अनुदानामधली ही दुप्पट वाढ मिळू शकते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्हाला.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले.

0: रेडियो नगर 4FM
1: नगर रेडियो नगर
2: श्रोते हो हलय सुलोक माध्यम रेडिओ नंकचार एफएमच्या सुवर्णारी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. भूजल दिवस आपण साजरा करतो आहोत 16 जुलैला आणि त्यानिमित्तानं आज आपण महादेव पांडुरंग गवळी यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, जे आत्मनिर्धार फाउंडेशन निंबळक अहिल्यानगरचे अध्यक्ष आहेत. आणि भूजल दिवसानिमित्त आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. त्यांच्या आत्मनिर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी समाजसेवा समाजकार्य त्यांचं सुरू असतं, विशेषत पर्यावरण या विषयावर त्यांचं काम सुरू आहे. तर आज आपण त्यांचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मॅडम.
2: जसं मी आता म्हणाले की भूजल दिवस आपण 16 जुलैला साजरा करत आहोत, आणि भूजल म्हणजे नेमकं काय किंवा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये भूजल या घटकाचा किती महत्वाचा रोल आहे?
3: बरोबर, 16 जुलै हा महाराष्ट्र राज्य सरकारनं भूजल दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यस्तरीय हा दिवस साजरा केला जातो. भूजल या शब्दाची सरळ आणि साधी सोपी जर आपण व्याख्या पाहिली, भूपृष्ठाच्या खाली असलेलं जे पाणी आहे त्याला आपण भूजल म्हणतो. आणि सध्या पाण्याचे जे उपलब्ध स्रोत आहेत यापैकी सुमारे 90% पाणी हे आपण भूजलातलं वापरतो आणि 10% जमिनीवरील पाणी आपण वापरतो. आणि या पाण्याचा सर्व मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. पावसाव्यतिरिक्त कोणतंही पाणी उत्पादित करण्याचं कुठलंही यंत्र किंवा त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. म्हणून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात पाणी याला आपण जीवनच म्हणतो, त्यामुळंच त्याला जीवन म्हटलेलं आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आपल्या जीवनात त्याचं स्थान आहे. जर पाणी नसेल तर कदाचित आपण पाण्याशिवाय माणूस हा विचारही करू शकणार नाही.
2: नक्कीच. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर भूजलाची, म्हणजे ज्याला आता भूजलाची व्याख्या तुम्ही सांगितलेली आहे की जमिनीखालचं पाणी अर्थात भूजल, याची सध्याची स्थिती कशी आहे?
3: राज्य आणि जर आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा म्हणजे पावसाचं असमान वितरण तर आहेच आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या भूजलाची पातळी फार खालावत चाललेली आहे. ती फक्त राज्यातलीच नाही तर एकूण देशातली आणि जागतिक स्तरावरही हा खूप मोठा विषय गंभीर स्वरूपात येत आहे. अनेक जे पाण्याच्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत जे भूजलाच्या अनुषंगानं काम करतात त्यांचं मत आहे की 2030 हे प्रमाण अगदी व्यस्त होणार आहे. जे पिण्यायोग्य जे गोडं पाणी आहे त्याची मागणी आणि आत्ताचा होत असलेला उपसा जर याचं जर प्रमाण पाहिलं तर हे 2030 म्हणजे अगदी 2-3 वर्षानंतरच याचं शॉर्टेज यायला सुरुवात होणार आहे. आणि जिल्ह्याचा जर भाग म्हणालात तर जिल्हा हा आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो. जवळपास 50-55% क्षेत्र हे आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये असल्यामुळं म्हणजे जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 लाख

0: पातळी कमी होते.
1: भूजल पातळी म्हणजे काय झालंय पा, जसं आपण 1970 सालामध्ये आपल्याकडे हरित क्रांतीचा शोध लागला, त्यापूर्वी पावसावर आधारित पिकं घेणं आणि तितकंसच आपण मर्यादित होतो. हरित क्रांतीचा जसं आपण हरित क्रांती केली त्यानंतर पिकांची रचना बदलत गेली, आपलं जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येत गेलं आणि त्यामुळं काय झालं, पाण्याची मागणी वाढली. लोकसंख्येचा जर वाढीचा दर पाहिला तर 70 नंतर सातत्यानं आपली लोकसंख्या वाढत आहे. आता आपल्याकडे फक्त 2011 डेटा आहे आणि आतापर्यंत जे काही कॅल्क्युलेशन चालले ते 2011 जनगणनेच्या आणि त्या स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारी जी उपलब्ध आहे त्या अनुषंगिकच, त्याच्यानंतर विश्वासार्ह अशी आकडेवारी काय अद्याप आलेली नाही. त्यामुळं ही जी मागणी वाढलेली आहे, पिकांचं स्वरूप बदललेलं आहे, त्यामुळं काही मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. आपण विहिरींसाठी, विंधन विहिरींसाठी ज्याला आपण बोरवेल म्हणतो, त्याच्यासाठीच्या मर्यादा निश्चित केलेल्या आहेत किती खोलवर जावं, पण त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटनं खोल आता आपण जातोय आणि ह्या सगळ्या ताण त्याच्यावरती पडलेला आहे. अतिउपशामुळं ही पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जाते आणि ती प्रतिवर्ष किमान 1 मीटरनं खाली चाललेली जिल्ह्याचा जर विचार केला तर.
0: हवामान बदलाचा भूजल साठ्यावर सुद्धा परिणाम होतो का?
1: नक्कीच. आता जे आपण अनुभवत आहोत, जे आत्ताचं जल संकट आहे त्याला अल्निनोचा प्रभाव असं म्हटलं जातं. जे समुद्रीय वातावरणात जो बदल होतो, समुद्रामध्ये गरम वारे वाहिल्यानंतर त्याचा जो परिणाम आपल्या आशियाई खंडातल्या भूप्रदेशावरती होतो, पर्जन्यमान घटतं म्हणजे थोडक्यात दुष्काळ, आपल्याकडे दुष्काळी स्थिती तयार होते आणि पाऊसच कमी पडला तर भूजलावर येणारं पाणी कमी आणि त्याचं मुरण्याचं प्रमाण कमी आणि त्यामुळं भूजलात जे पाणी जायला हवं ते जातच नाही आणि पर्यायानं उपसा तर तोच त्याच प्रमाणात त्याच पट्टीत चालू राहतो, त्यामुळं भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत जाणार आहे.
0: नक्कीच. पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणतो, तर हे सुद्धा महत्वाचं आहे का, किंवा याचा उपयोग भूजल पातळी वाढवण्यासाठी होऊ शकतो का?
1: निश्चित. आणि हाच एकमेव उपाय आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं. प्रत्येक पाण्याचा मिळणारा एक ना एक थेंब आता आपल्याला जमिनीत कसा मुरवता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर म्हणाल, शहरी भागांमध्ये जे प्रत्येक इमारत आहे त्या इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं कंपल्सरीच असायला हवं. या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्येही सार्वजनिक ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी शक्य आहे शासकीय इमारती असतील त्या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकानं याची गरजच ओळखली पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला पाणी लागतं तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या हिश्श्याचं पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे आणि त्यासाठी त्याला जमेल तसं त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी छोटे बांधबंदिस्ते असतील, समजा ज्यांना घरावरचं झाल्याच्या नंतर शेतावरती ते करता येतील, रिचार्ज शाफ्ट करता येतील, नद्यांचं खोलीकरण करता येईल, तिथं त्यामध्ये पुनर्भरण करता येईल, विहिरींचं पुनर्भरण करता येईल, त्यासारख्या उपाययोजना करता येतील. काही सामूहिक उपाययोजना आहेत जसे की शेततळे असतील, शेततलाव असतील, पाझर तलाव असतील, या माध्यमातून पण पाणी जमिनीत मुरवता येतं. तर असे सामूहिक पण उपचार होणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानं जल साक्षर होऊन पाण्याचा बचतीनं वापर करणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं हाही पाणी निर्माण करण्याचाच एक मार्ग आहे. जर तुम्ही दिवसाला जर 10 लिटर पाणी वाचवलं तर ते 10 लिटर पाणी, त्याची जी मागणी आहे ते आपण थांबवणं म्हणजेच ते पाणी आपण उत्पादित केलं असं आपण होतो. तर काटकसरीनं वापर केला तरीही खूप मोठा हातभार लागेल यासाठी.
0: नक्कीच. शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये भूजल संवर्धनासाठी काय करायला हवं? आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही सांगितलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग, किंवा शहरी भागामध्ये सुद्धा हा एक पर्याय आहे, पण त्याचबरोबर इतर कुठले उपाय आवश्यक आहेत पाणी वाचवण्यासाठी?
1: पाणी वाचवण्यासाठी म्हणजे आपण सुरुवात तर आपण स्वतःपासून करावी. जेवढं पाणी बचत करता येईल तेवढं करणं शक्य आहे. शेतीला ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यासाठी मुक्त पाणी न देता आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन, अशी सिंचनाची जी कमी पाण्यावर येणारी पिकं, आपल्याकडं पाणी किती आहे याचा जर आपण ताळेबंद केला, म्हणजे जर प्रत्येक गावानं जर पाण्याचा ताळेबंद केला की आपल्या गावच्या भागामध्ये किती पाऊस पडतो त्याचं एक मूल्यमापन केलं, त्यातलं किती पाणी जमिनीत मुरतंय, म्हणजे आपल्याकडं जर जिल्ह्याचा जर विचार केला तर काही डोंगराळ भाग आहे, तीव्र उताराचा भाग आहे, आपल्याकडची भूस्तरीय रचना जी आहे ती खडकाळ आहे, बेसॉल्ट खडक आहे, यामुळं नैसर्गिक पण आपल्याला काही समस्या येतं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी. जमिनीची जी जलधारण क्षमता आहे तिच्या पण काही समस्या आहेत. तर जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपल्याला पुनर्भरणाचे उपाययोजना करणं आणि

0: प्रत्येक परिस्थितीनुरूप आपल्या रिजननिहाय प्रत्येक 10 किलोमीटर 20 किलोमीटर किंवा तालुकानिहाय प्रत्येकाचं स्वरूप बदलत जाईल तिथल्या उपाययोजनांचं. परंतु याच्यामध्ये आपण जे तज्ज्ञ आहेत, जे जिओलॉजिस्ट आहेत, आपल्या शासकीय विभागांमध्ये जिल्हा परिषदेला जिओलॉजिस्ट बसतात किंवा GHDA कार्यालयात जिओलॉजिस्ट असतात, तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या त्या भागनी आहेत उपाययोजनांसाठी ग्रामपंचायत असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांच्या सहकार्यानं त्याचे व्यवस्थित DPR तयार करणं आणि त्या उपाययोजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, प्रत्येकाला जलसाक्षर करणं हाच याच्यावरचा एक मार्ग आहे.
1: नक्कीच. ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन हे काही पर्याय आहेत किंवा या तंत्रज्ञानामुळे किंवा या पद्धतीमुळे आपण म्हणूयात की पाणी बचत किंवा भूजल संवर्धन कसं होऊ शकतं किंवा कशी मदत मिळू शकते याला?
0: आपण ज्यावेळी ठिबक सिंचन करूयात किंवा तुषार सिंचन करूयात, मुक्त पाणी देण्यामध्ये आणि कुठल्याही सिंचनाच्या प्रभावी उपाययोजना जर आपण अवलंबल्या तर किमान 60% पाण्याची बचत होईल. जर ऊस पिकाचा जरी आपण विचार केला तर ड्रीपद्वारे पण ऊस येऊ शकतो. याचे अनेक प्रयोग यशस्वी झालेले आहेत, त्याच्या आपण यशकथा पाहिलेल्या आहेत. तर ऊसाला मुक्त पाणी देण्याऐवजी जर त्याच्यावर ड्रीपच्या साह्यानं जर आपण ते पाणी दिलं तर लागणारं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होईल. म्हणजे किमान 60%. जर एका एकर ऊसाला समजा 7 लाख लिटर पाणी लागतं असं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्या 60% पाण्याची बचत होईल. म्हणजे 40% पाण्याचं आणि ऊसाचं उत्पादनात विशेष काही फरक पडत नाही, उत्पन्न तेच राहतं. शिवाय ठिबक सिंचन किंवा इतर कुठल्याही योजना करत असताना शासन स्तरावरून त्यांना अनुदान पण मिळतं त्याच्यामुळं. आणि पाणी बचत करून वापरलं तर पाणी जास्त दिवस टिकेल, त्यामुळं तोही एक आपल्याला एक्स्ट्रा त्याचा लाभ मिळू शकतो.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की पारंपरिक या ज्या काही पद्धती आहेत त्याचबरोबर आता विहिरी आणि बोरवेलचा अनियंत्रित वापर होतोय, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आता विहिरींचा किंवा बोरवेलचा मोटारचा वापर जो आहे तो शेतावर केला जातो, तर याचाही परिणाम भूजलावर होतोय का पाणी उपसल्यामुळे?
0: निश्चितपणानं होतोय. अतिवापर ही फार मोठी समस्या आहे आणि आपल्याला याची कल्पना नाही की आपण इतरांच्या हिश्श्याचंही पाणी आपणच वापरतोय. म्हणजे समजा एखादा बोर किंवा विहीर जर आपल्या हद्दीत असेल किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत असेल, आपल्याला वाटतंय की ती आपल्या मालकीची आहे, मात्र वास्तविकता त्या विहिरीला किंवा बोरला येणारं पाणी हे भूस्तरातनं कुठून येतं याचा आपण अंदाजच करू शकत नाही. या म्हणजे ते कुणाच्याही शेतातून येऊ शकतं, कुणाच्याही ओढ्याचा असू शकतं, कुणाच्याही कुठल्याही 5-50 किलोमीटरच्या वरील नाल्याचं पण असू शकतं. तर म्हणजे काय, भूजल ही सामूहिक संपत्ती आहे ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळं त्याचा नियंत्रित वापर व्हायला पाहिजे. मी काल परवाच एक स्टोरी ऐकलेली आहे, तर त्यांनी काय केलंय मला ते नाव आठवण आहे, तर त्या गावाचा एक पायलट प्रोजेक्ट आहे, त्यांनी सामूहिकरित्या शेतींवरती पंप बसवले. म्हणजे विहीर जरी एका मालकीची असेल तरीही त्यांनी सामूहिकरित्या 4-5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या विहिरीचं ते व्यवस्थापन पाहतात आणि तिथून 5-6 शेतकऱ्यांना जो त्यांचा ग्रुप असेल त्या सर्व शेतकऱ्यांना त्या विहिरीतनं पाणी दिलं जातं. म्हणजे या पद्धतीची ती सिस्टम उभी राहिली पाहिजे आणि प्रत्येकानं स्वतःची मालकी आहे पाण्यावरती हा भाव त्यातनं निघाला तर यावरती खूप चांगल्या पद्धतीनं आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: नक्कीच. भूजल प्रदूषण सुद्धा होतं, तर याची मुख्य कारणं काय आहेत किंवा हे टाळण्यासाठी सुद्धा काय करायला हवं?
0: भूजल प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे. जर एकदा भूजलातलं प्रदूषण जर झालं ते शेकडो वर्ष ते पाणीची क्वालिटी सुधारत नाही आणि आपण आपल्या शहरातलंच उदाहरण पाहतोय की सेना नदीची काय अवस्था आपण करून ठेवलेली आहे. म्हणजे सेना नदीला गटाराचं स्वरूप आत्ता प्राप्त झालेलं आहे, त्यातनं चांगलं पाणी कुठं वाहत आहे की नाही असाही प्रश्न आहे आणि ही फार गंभीर बाब आहे आपल्या नगरकरांसाठी. तर आपण अशा पद्धतीनं सिवेज वगैरे जे आहे किंवा कंपन्यांमधनं इंडस्ट्रीयल जे केमिकल युक्त जे पाणी आहे ते थेटपणे त्याच्यात सोडल्यामुळं ह्या नद्यांचं प्रदूषण होत आहे, त्यामुळं भूजलात त्याचं पर्क्युलेशन होत आहे आणि त्याच्यातून हे भूजल प्रदूषित होतायच आहे. तर यामध्ये नागरिकांमध्ये सजगता येणं गरजेचं आहे आणि ती सजगता आल्याखेरीज याच्यावरती दुसरा तरी सध्या काही उपाय दिसत नाही की स्वतःहूनच ते बाबतीत आपण जागरूक झालं पाहिजे की हे आपण भविष्यातल्या पिढ्यांसाठी ही मोठी समस्या तयार करून ठेवतोय. यावरती जनजागृती होणं आणि त्या अनुषंगानं आपण प्रयत्न करत आहोत. आम्ही आत्मनिर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 4-5 वर्ष जनजागृतीचं काम करतोय की पाण्याचं प्रदूषण टाळायचं आहे, पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे, काटकसरीनं करायचं आहे, यासाठी वेगवेगळ्या आपण ऍक्टिव्हिटी करत आहोत. आपण 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण परिषदेचं आयोजन केलं होतं, यामध्ये या सर्व विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे आणि आगामी काळातला आपण त्याच्यानुसार काम पण करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज देणं, भूजलाचं प्रदूषण टाळणं आणि पाण्याचं संवर्धन करणं. पाण्याचा दुसरा म्हणजे पाणी निर्माण करता येत नाही तर ते फक्त आपण संवर्धित करू शकतो, त्याचे साठे आपण म्हणजे एकदम काटकसरीनं वापरले तर ते आपल्याला पुरतील.
1: नक्कीच. या भूजल प्रदूषणामुळे किंवा या प्रदूषित पाण्यामुळे शेतीवर किंवा उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो का?
0: नक्कीच. प्रदूषणामुळं मी आता जे म्हणालो की औद्योगिक जो आपल्याकडे वसाहती आहेत त्याच्यातून प्रक्रिया न करताच पाणी थेट नदीला सोडण्याचा जो काही प्रकार आहे किंवा शहराचं सिवेज डायरेक्ट नदीला सोडणं, याच्यामुळं आपल्याला जाणवेल की त्या नदीच्या बेल्टमध्ये जी काही त्या नदीपात्राच्या लगत जी काही शेती आहे त्या शेतीतलं उत्पादनाची जी स्थिती आहे आणि येणारं उत्पन्न याच्या सर्व क्वालिटी एकदम खराब क्वालिटीला आपण पोहोचलेलो आहोत आणि ते उत्पन्नही कमी होत आहे आणि त्यातून जे उत्पन्न येत आहे ते एकदम विषारी उत्पन्न आहे. म्हणजे जरी आपल्याला तो भाजीपाला टवटवीत दिसत असला तरी तो केमिकल युक्त झालेला आहे आणि असं भाजीपाला किंवा असे पदार्थ खाण्यात आल्यामुळं अनेक आपण रोगराईंना सामोरे जातोय, ज्याच्यामध्ये कॅन्सर सारखे अनेक भयंकर आजार या निमित्तानं समोर येत आहेत, त्वचेचे विकार समोर येत आहेत, तिथं तर ही त्याचेच परिणाम आहेत.
1: नक्कीच. कुठेतरी भूजलातलं हे पाणी वाचवण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीनं साचवण्यासाठी एक हॅबिट किंवा एक सवय लागणं फार महत्वाचं आहे. घरगुती स्तरावर किंवा आपल्या प्रत्येक नागरिकांच्या वैयक्तिक पातळीवर भूजल संवर्धनासाठी काय छोटी पण प्रभावी पाऊल आपण टाकू शकतो किंवा काय करू शकतो?
0: हे बाप, म्हणजे प्रत्येकानं जल साक्षर होणं आणि हे समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि पाणी काटकसरीनं वापरायचं म्हणजे काय? ज्यावेळी आपण घरी आपल्याकडं नळ आहे तर नळाखाली आपण भांडी धुतोय तर त्यावेळी नळ चालू ठेवून भांडी धुण्याऐवजी पाहिजे तेवढं पाणी घेऊन जर आपण भांडी धुतली तर त्यातनं पाण्याचा वापर कमी होईल. प्रत्येकाच्या घरी जवळपास शॉवर आलेले आहेत आता, तर शॉवर खाली आंघोळ करणं आणि बादलीतनं पाणी घेऊन जर आंघोळ केली तर त्यातनंही पाणी बचतीचा हा एक प्रभावी मार्ग आहे. अनेकांच्या घरी नळ छोळ किरकोळ स्वरूपात लिकेज असतात, त्याच्यातनं पाणी गळत राहतं, तर ती नळाची दुरुस्ती करणं हेही पाणी संवर्धनाचंच एक काम आहे. आपण अनेकांकडं सायकल, मोटरसायकल, गाड्या, कार आहेत, आपण त्या धुण्यासाठी डायरेक्ट बोरचं पाईप वापरून त्या धुतो तर त्यावेळेस अनावश्यक पाणी जास्त वाया जातं. तर ते आपण जर बादलीत पाणी घेऊन आणि कमीत कमी पाण्यात जर गाडी धुतली तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याच्यातून आपण पाणी बचत करू शकतो, त्याच्यासाठी मोठा काही टास्क असत नाही. आणि शेतीच्या बाबतीत आपण चर्चा केलेलीच आहे की त्याच्यासाठी प्रभावी असे ड्रीप किंवा तुषार सिंचन असे जर मार्ग वापरले तर त्याच्यातनं खूप सारं पाण्याची बचत होईल.
1: नक्कीच. ग्राउंड वॉटर रिचार्ज, ज्याला भूजल पुनर्भरण असं म्हटलं जातं, हे काय आहे किंवा हे प्रत्यक्षात कसं उतरवता येईल?
0: ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणजेच आपण जे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणालो तर त्याच समकक्ष आहे. म्हणजे छतावर पडणारं पाणी आपण पाईपच्या साह्यानं संकलित करायचं, शोषखड्डा घ्यायचा, त्या शोषखड्ड्यामध्ये दगड, वाळू, कोळसा अशी माती भरून त्याच्यामध्ये ते पाणी सोडायचं आणि त्याचं पाणी आपण विहीर किंवा बोरला जरी सोडलं तरी ते डायरेक्ट ग्राउंड वॉटर रिचार्ज होतं. हा एक मार्ग आहे. दुसरे इतर खूप सारे मार्ग आहेत ज्याला रिचार्ज शाफ्ट करता येतात किंवा पाझर तलावांच्या माध्यमातून होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त विहिरींचं आपण अशाच पद्धतीनं पुनर्भरण करू शकतो. विहिरींना जे येणारे नैसर्गिक स्रोत आहेत तर त्या मार्गावरती आपण असे शोषखड्डे जर तयार करू शकलो तर त्या विहिरींच्या पाण्या पातळी पण वाढत जाऊ शकते.
1: नक्कीच. शासन यासाठी भूजल संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे तर कुठल्या अशा योजना आहेत, कुठले असे उपक्रम आहेत की जे अवेअरनेसचा भाग आहेत?
0: शासन स्तरावरून खूप साऱ्या योजना येतात. आता भूजल संवर्धनासाठीच ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाची योजना शासनाने आणलेली आहे. वेगवेगळ्या योजनेतून त्यावरती अनुदान दिलं जातं. त्याच व्यतिरिक्त ग्रामपंचायतींचं जे आराखडा होता, आत्ता 15वा आयोगाचा जो आराखडा होता, त्याच्यामध्ये शासनानं 10% निधीची तरतूद ही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांसाठी ठेवलेली होती. या व्यतिरिक्त व्यक्तिगत जर तुम्हाला असं काही उपक्रम करायचे असतील तर त्यासाठी समजा रोजगार हमी योजनेतनं किंवा इतर काही योजना आहेत त्यातनं तुम्हाला सहाय्य मिळू शकतं. शासकीय स्तरावरच्या ज्या विहिरी असतील, बोर असतील, त्यांचं पुनर्भरण्यासाठी सरकार विशेष निधीची तरतूद करू शकतं. फक्त ती मागणी त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. शाळा कॉलेजेसमध्ये किंवा आजच्या तरुण पिढीमध्ये याबाबत अवेअरनेस करणं फार महत्वाचं आहे. भूजल संवर्धनासाठी यांचा सहभाग कसा होऊ शकतो?
0: निश्चितपणानं आपण जर शाळा कॉलेजेस मधून जर याची सवय जर लावली तर फार प्रभावी होऊ शकतं. कारण आपल्या ज्या काही सवयी आहेत त्या शाळेच्या वयातच आपण बदलू शकतो. आता हल्ली तर कॉलेजला विद्यार्थीच नसतात, म्हणजे महाविद्यालयांचं तर फार तो मोठी समस्या निर्माण झाली. पण शाळेच्या माध्यमिक जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण जाणं आणि जलसंवर्धनाची त्यांना एक प्रतिज्ञा शिकवणं आणि त्याच्यातनं त्यांच्या छोट्या छोट्या सवयींमधनं ते अंगीकारायला लावणं. म्हणजे आज ज्या आपल्याला चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत किमान त्या निमित्तानं त्या मुलांच्या सवयी बदलतील आणि त्याच्यातून ते जलसाक्षर झाली की ऑटोमॅटिक आपण भूजलाच्या वरती काम करायला सज्ज झालेली पिढी आपल्याला मिळू शकेल.
1: नक्कीच. भविष्यामध्ये पाण्याचं संकट टाळायचं असेल तर आज कुठलं पाऊल उचलायला हवं?
0: आज आपण पाण्याचं एक आणि एक थेंब वाचवणं गरजेचं आहे. आणि अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे अनेक तज्ज्ञांच्या मते आपण 72 दुष्काळ तुम्ही किंवा मी पाहिलेला नाहीये, फक्त आपण ऐकत आलोय. पण कदाचित येणारा पुढच्या वर्षीचा दुष्काळ हा 72 दुष्काळापेक्षाही त्याचे पडसाद हे अतिशय तीव्र असतील. आणि आताचं बदललेलं स्वरूप सगळ्या लोकसंख्येचं म्हणा किंवा अन्नाची मागणी ह्याचं सगळं जे काय अर्थकारण आहे हे सगळं पाण्याशी निगडीत आहे. जर आणि जर आता जर आपण वेळीच जर हे पावलं उचलली नाहीत आणि वेळीच याकडे आपण डोळसपणे पाहिलं नाही या समस्येकडं तर निश्चितपणानं आपल्याला मोठ्या जलसंकटाचा सामना करायचा आहे. त्यामुळं माझं असं मत आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अनेकांनी म्हणजे प्रत्येकानं आपण पडणारं पावसाचं पाणी जास्तीत जास्त जमिनीत कसं मुरेल आणि ते कशा पद्धतीनं मुरेल याचा आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जे काही लोकल प्रशासन आहे यामध्ये प्रत्येकानं राजकीय नेते मंडळी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील आणि नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, या सर्वांनी आपापल्या पातळीवरती तो विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं ठोस अशा उपाययोजना स्ट्रक्चर करणं आणि त्याची अंमलबजावणी या चालू वर्षात करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. भूजल संवर्धनामध्ये समुदाय, समाजातील प्रत्येक घटक, मग काही संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांची भूमिका किती महत्वाची आहे, त्यांची सुद्धा या कामासाठी किती मदत होऊ शकते?
0: आता आपण हे काम करत असताना समाजसेवी संस्था त्यांच्या पद्धतीने जनजागृती करतील, काही काम करतील, परंतु मुख्य काम जे आहे ते शासन स्तरावरून होणं अपेक्षित आहे. शासनानं यासाठी स्पेशल बजेट देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची सक्ती करणं त्या कामांवरती, जसं की आपण स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरी शौचालय बांधायला एक कॅम्पेन राबवलं आणि आज आपण परिस्थिती पाहतोय की 95-96% घरांमध्ये शौचालय झाले, आता उघड्यावरती कोणी जात नाही. अशा पद्धतीने एक मोठं कॅम्पेन होणं गरजेचं आहे आणि जलसाक्षरता अभियान राबवणं गरजेचं आहे. आणि त्या अभियानासोबतच पाण्यासाठीच्या उपाययोजना प्रत्येक गावनी आहे त्याची उपाययोजना. आता आपण मुळा डॅमसारखी मोठ्या क्षमतेची धरणं बांधू शकत नाही, त्या जागा ताब्यात घेणं आणि त्या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट होणं यापेक्षा त्या त्या गावांमध्ये पाण्याची उपलब्धता करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्याच्यामुळं त्या त्या घटकांवरती फोकस करून त्या त्या विभागनी आहे, त्या पाणलोट क्षेत्रांनी आहे, विकासाचं धोरण ठरवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये मग स्थानिक प्रशासन म्हणजे जसं की ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या लोकल बॉडी आहे त्यांचा सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तिथल्या जी काही राजकीय नेतृत्व आहे त्यांची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची ठरते. हा, आता ही भूमिका ठरवण्यासाठी आपल्याला जनतेचा दबाव गट असणं गरजेचं आहे. परत तिथंच येतं की जनतेनं ही मागणी करणं गरजेचं. आतापर्यंत आपण पाहतो की कोणत्याही जनतेनं मागणी केली की आम्हाला तलाव पाहिजे किंवा आम्हाला धरण पाहिजे अशी मागणीच होत नाही. तर ते होईल कसं? तर हे जनतेच्या मागणीत उतरलं तर ते काम प्रत्यक्षात उतरेल. त्यासाठी आधी मागणी होणं गरजेचं आहे आणि मागणीसाठी पुन्हा प्रबोधन गरजेचं आहे.
1: नक्कीच. भूजल संवर्धनामध्ये आतापर्यंत एखादं यशस्वी ठरलेलं गाव किंवा एखादा शासनाचा प्रकल्प आहे का?
0: भूजल संवर्धनामध्ये जी दोन महत्वाची उदाहरणं आहेत जी देशपातळीवरती गाजली ते आपल्या जिल्ह्यातली आहेत. एक आहे हिवरे बाजार आणि दुसरं आहे राळेगण सिद्धी. पद्मश्री पोपटराव पवार असतील किंवा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असतील या दोघांनी पाणलोटाच्या क्षेत्रामध्ये खूप सारं काम केलेलं आहे आणि त्यांनी देशाला हे दाखवून दिलेलं आहे की पाणलोटामध्ये त्यांचं मॉडेल यशस्वी झालंय, आदर्श आहे. मात्र परत एक खंत अशी आहे की त्या आदर्शाचा आपण काहीच आदर्श घेतला नाही आणि त्या आदर्श न घेतल्यामुळं आपल्या जिल्ह्यात म्हणा राज्यात म्हणा किंवा देशाच्या स्तरावरती आपल्याला दुसरी पाणलोटाच्या क्षेत्रात आदर्श झालेली किंवा त्यांची रोल मॉडेल म्हणावीत अशी काही गावं नव्यानं काही उभी राहिलेली नाहीत. पण आपल्याला त्याचा परत एकदा गांभीर्यानं विचार करून आपल्याला नव्यानं काही पाणीदार गावं तयार करावी लागतील.
1: नक्कीच. जागतिक भूजल दिवस आपण साजरा करतोय आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत तुम्ही पोहोचताय, काय सांगाल या माध्यमातून?
0: या माध्यमातून सध्या आपण ज्या संभाव्य संकटाच्या समोर असताना आपण खबरदारीनं आणि डोळसपणं याकडे पाहणं गरजेचं आहे. येणाऱ्या पावसाळ्यात आपण प्रत्येकानं पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या अनुषंगानं आत्मनिर्भर फाउंडेशननं जी प्रबोधनाची जनजागृतीची चळवळ सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपण आपल्या स्तरावरती जे काही जर तुमच्याकडे काही आयडिया असतील इतर श्रोत्यांकडे तर त्यांनी त्या आम्हाला कळवाव्यात जेणेकरून त्या आपण सामूहिक स्तरावरती एक चांगल्या पद्धतीनं आपण जलसंवर्धनाची मोहीम सुरू करू शकू.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आला आहात, या माध्यमात आला आहात, कसं वाटतं?
0: खूप छान वाटलं आणि ही माझी दुसरी मुलाखत आहे या केंद्रावरून. यापूर्वी मी एकदा मुलाखत दिलेली आहे परंतु पर्यावरणाच्या क्षेत्राशी संबंधित आणि एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती बोलण्याची ही माझी पहिली वेळ आहे. त्यामुळं मला खूप भारी वाटलेलं आहे आणि हा अनुभव माझ्यासाठी माझ्या आयुष्यात कायम स्मरणात असेल माझ्या.
1: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात आणि जलसंवर्धनाची ही चळवळ खरंच अशीच अखंडपणे जर सुरू राहिली तर नक्कीच याचा संपूर्ण महाराष्ट्राला, जिल्ह्यालाच नाही तर देशालाही फायदा होईल. तर आज तुम्ही या माध्यमात आलात, अनेक लोकांपर्यंत या विषयाला धरून पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि आत्मनिर्धार फाउंडेशनला, स्नेहालाच्या रेडिओनगर परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आज आहे 16 जुलै. आज आपण साजरा करतो आहोत भूजल दिवस. भूजल दिवसानिमित्त आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री महादेव गवळी. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: उबी
1: राखण करते मेराव जी
0: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उबी
1: राखण

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनुतुमच्या सोबत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 7, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र म्हणजे श्यामची आई. रात्र 7, पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कलय लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणं फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी, ताटे घासायस नको. वडील सकाळी शेतावर जायचे, इकडे तिकडे फरून फिरून कामधाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुंब्याने दिली असली तर शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे. वडील मग स्नान करून संध्यापूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायस बसत असू. ताज्या पानांची हिरवीगाळ पत्रावळ व त्याचं पानांचा द्रोण बनवायचं. मला प्रथम पत्रावळ लावताच येत नसं, द्रोण तर अगदी साधतच नसं. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावित असत. कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून दे. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पायसाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्यांच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीस स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळी लावायला शिक, नाहीतर आज जावयास मिळणार नाही, असं आईनं मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती, ती मला म्हणाली, श्याम ए तुला मी शिकवते, कठीण काय आहे त्यात काही? मला नको तू शिकवायला जा, मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावित असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते, त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावीत बसायची. गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ती पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी, मी काय त्या दिवशी पत्रावळी लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईनं माझे पान मानले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही, सारे जणी हसू लागले. माझ्यासाठी माझे अक्का रदबदली करू लागले. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई उद्या तो लावील हो, वाढ आस त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासाठी

चल रे जवाहर, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजास, उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जवास। तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात, चार पानांच्या पत्रावळी चौफुला म्हणतात। पळसाचे मोठे पानं असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू, एकच पानपुरे होत असे। वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात। माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे। रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे, असे ते अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो। सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती, दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही, मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले। अक्कांनी माझ्या हातात पान दिले, हे खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली। मी हातात एक चोई घेतली व टाका लावला, परंतु चोई फार लोचट होती व टाका तुटे ना। श्याम, ही दुसरी घे चोय, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली। कसे तरी मोठे मोठे टाके टाकून घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले। ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटले। हातपाय धुवून आलास का पण? आईनं विचारलं। हो, केव्हा हातपाय धुतले? मी काय घाणेरडा नाही? मी म्हटले। अरे घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतो आहेस, नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली। मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो। पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस, तो शेजारचा वासू एवढासा आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ, आई बोलत होती। मी रागाने भराभर जेवत होतो। पत्रावळ कशी तरी लावलेली होती, तिचा एक टाका निघाला व माझ्या घसात अडकला, मी घाबरलो। शेवटी निघाला एकदाचा, टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव, मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले। आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित आहे। जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली। मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला। अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो। काही पानांना दुमड घालायचे असते, ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे, त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करीन ते उत्कृष्ट करीन, असे माणसाचे ध्येय असावे। पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो व शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता। ते धुनी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत। टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुनी वाळत घालण्याचे काम करीत। ती इतकी छान धुनी वाळत घालीत की पाहत बसावे। माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत, त्यावेळेस किती बारीक धारेले शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत। प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असलं पाहिजे। माझ्या आईनं मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवल्या, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली। आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मानतील, जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा। पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही। मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो। एक दिवस माझ्या हातची पत्रावळ वडिलांसाठी मांडली। वडिलांनी विचारलं, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामने लावलेली आहे। वडील म्हणाली, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली

0: पत्राला लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले, म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस भाऊ, आता चांगली येते की नाही मला?
1: आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले,
0: द्रोणही मी लावून ठेवला आहे.
1: विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला, मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले.
0: माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा खुशारूनच गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवानं ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते.
1: मनात मात्र हवे बरं का,
0: चंद्रे याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईनं सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. यातून आपण काय शिकलो पत्रावळीतून? गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. हेच आपण लक्षात ठेवूया.
2: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सुमंत शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बडे अच्छे लगते हैं.
2: क्या

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेपिया मालिकेत मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. मंडई, आजच्या क्रीडा झेपिया मालिकेत आपण ऐकणार आहात ज्युदोपटू अजय कुलकर्णी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आलेले आहेत ज्येष्ठ ज्युदोपटू, ज्युदो कोच अजय कुलकर्णी. त्यांनी ते स्वतः राज्य राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्याचबरोबरीने त्यांनी जवळजवळ 12 वर्ष नगरच्या पटवर्धन स्मारक, जे स्मारक आहे तिथं ज्युदो हॉल चालवला. 12 वर्ष त्यांनी तब्बल अनेक खेळाडू घडवले, अनेक राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू त्यांनी घडवले, असे अजय कुलकर्णी आपल्या समवेत आहेत. त्याचबरोबरीने ते महत्वाचं म्हणजे ते ब्लॅक बेल्ट आहेत नगरमधले मोजके, जे ज्या जिदोतील सर्वोच्च असा ब्लॅक बेल्टचा मान मिळवला त्याच्यामध्ये त्यांचा स्थान आहे. सर, अजय सर आपल्या समवेत आहेत. अजय सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: नमस्कार सर.
2: सर, मला तुमचं बालपण, शिक्षण आणि त्याचबरोबर तुम्ही जिदो खेळाडूकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: मी पहिल्यापासून नगरमध्येच, नगरचाच रहिवासी आहे.
2: बर.
3: आणि सुरुवात जी झाली माझी तर ती 1985 सालापासून मी जुडोच्या संपर्कात आलो.
2: बर.
3: आणि ती आवड निर्माण झाली म्हणजे कसं आहे, आमचे, मी जिथे राहत होतो तिथे आमच्या कॉलनीमध्ये एक कराटेचा क्लास चालायचा.
2: बर.
3: मी तिथे जुनिसूल हॉस्पिटल क्वार्टर्समध्ये, वडील माझे सिव्हिलला होते आणि तिथे आम्ही राहत होतो. तर त्या ठिकाणी कराटेचे क्लास चालायचे, तर ते मी पाहत उभा राहायचो. तर मला ती थोडी आवड होती तिची. आणि नंतर मला कळालं की सारडा कॉलेज येथे धोपावकर सर क्लास घेत आहेत, म्हणून मी तिथे त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस तिथं धनंजय सर आणि संजय सर, संजय धोपावकर, धनंजय धोपावकर सर, हे दोघेही तिथे होते. त्यावेळेस मग त्यांच्याशी गाठ घेतल्यानंतर तर मग मी तिथे क्लास जॉईन केला
2: 1985 सालापासून.
3: मी त्यावेळेस 7वीला असेल.
2: अरे बापरे. हा, बर बर बर. बालपणीच सुरू झालं?
3: हो, बालपणीच सुरू झाला. आणि तिथून पुढे मग माझा जुडोचा प्रवास सुरू झाला.
2: बर बर बर बर.
3: 85 सालापासून.
2: तिथं काही एक वाऱ्याचा काय
3: सुरुवातीला? हा, तिथं उन्हाळी कॅम्प होता. त्या उन्हाळी कॅम्प मध्ये मी जॉईन केलं आणि तिथून सुरुवात झाली. तर 85 सालीच पहिलेच स्टेट लेवलच्या, महाराष्ट्र पातळीच्या स्पर्धा होत्या. त्या भाऊसाहेब फिरोदियाच्या तिथे नगरलाच स्पर्धा होत्या. आणि त्यावेळेस फर्स्ट, पहिली वेळ की नगरच्या 2 टीम होत्या. एक वाडेबारची टीम होती आणि नगरची टीम, आपल्या सारडा कॉलेजची टीम होती. अशा नगर ए आणि नगर बी अशा 2 टीम होत्या. पण एक मला खूप दुःखद सांगावं असं वाटतं एक गोष्ट, की त्यावेळेस आमच्या धनंजय संजय सरांचे वडील एक्सपायर्ड झाले होते त्यावेळेस. आणि नुकत्याच लगेच स्पर्धा होत्या, तरी पण सरांनी जे सांगितलं की आपल्याला तरी पण खेळायचंय. तर मॅचेसला त्यावेळेस माझी स्टेट लेवलसाठी, महाराष्ट्र पातळीसाठी निवड झाली होती आणि आम्ही मोजके होतो त्यावेळेस काही खेळाडू. तर आम्ही ती ड्रेसला काळी फीत लावून, का तर यांचे वडील एक्सपायर झाले आहेत, तर ती काळी फीत लावून आम्ही त्यावेळेस खेळलो होतो. आणि संजय सर आणि धनंजय सर हे दोघं पण त्यावेळेसही मॅचेस सुद्धा खेळत होते.
2: तुम्ही कुठल्या वेटला खेळले होते आठवत का?
3: माझ्या मध्ये 28 वगैरे असेल वजन असेल त्यावेळेस
2: साधारण गटात. 7वीला होते. बर बर बर बर बर. मग काय पहिली मॅच कुठली काय आठवत आहे का काही काय एवढं?
3: नाही, त्यावेळेस मी जवळजवळ 3 मॅच जिंकले होते.
2: अरे बापरे.
3: अगदी पहिल्या स्टेट लेवलचे जे मॅचेस होते त्याच्यामध्ये
2: 3 राऊंड मारले होते.
3: हो.
2: अरे वा वा वा. पण चांगली परफॉर्मन्स होता
3: त्यावेळेस. आणि त्यावेळेस
2: जुने प्लेयरांचे नाव सांगा.
3: हो, त्यावेळेस जे माझ्या बरोबर जुने प्लेयर होते, स्वतः आपण सर, अजय धोपावकर, अमोल धोपावकर, महेश सेन्से, महेश कुलकर्णी, त्याच्यानंतर त्यावेळेस होती मधुरा फात्रोपोड, त्यानंतर गायकवाड होता,
2: निलेश गायकवाड,
3: भीम चव्हाण, हे त्यावेळेसचे खेळाडू होते.
2: बर बर बर बर बर. आणि नगरनी त्या पहिलीच स्पर्धा तशी होती नगरच्या या खेळाडूंची.

0: नंतरच्या स्पर्धा नंतर भरपूर स्पर्धा खेळलो मग.
1: बर बर बर. कुठल्या? औरंगाबादला वगैरे झाल्या होत्या ना?
0: हो औरंगाबादला झाल्या होत्या. त्याच्यानंतर इचलकरंजीला झाल्या होत्या. तिथे मला सिल्वर मेडल मिळालं होतं स्टेट लेवलला.
1: सिल्वर मेडल मिळालं. हा बर. किती वजन आठवत आहे का?
0: 40 वजन गट असेल.
1: बर बर बर बर. सिल्वर मेडल मिळालं होतं.
0: हा
1: राज्यस्पर्धेमध्ये. अरे वा. आणि नंतर मग तुम्ही नंतर पुढे काय जुडोची वाटचाल कशी सुरू झाली? नंतर तुमचं सिद्धिबाग जुडो हॉल.
0: सिद्धिबाग जुडो हॉल. हा मग साधारण एक 90 मध्ये 90 साली सिद्धिबाग जुडो हॉल मध्ये आम्ही हा शिफ्ट झालो. त्यानंतर
1: तो वर
0: कारण हा साडा कॉलेज आमचा हॉल गेला. हॉल गेल्यानंतर मग काही दिवस आम्हाला हॉल नव्हता जुडोज हॉल. मग त्यावेळेस सीताराम साडा शाळेमध्ये आम्ही काही दिवस प्रॅक्टिस करायचो तिथे. पण तिथे मॅट नव्हत्या काय नव्हत्या. अशीच रानदोरी आपली जमिनीवरच खेळायची. जमिनीवरच प्रॅक्टिस करायची. मग त्यानंतर आम्हाला पालिकेने सिद्धिबाग जो हॉल दिला आम्हाला. सिद्धिबाग इथली जी व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेच्या तिथे वरती तो हॉल रिकाम होता. तो आम्हाला मिळाला. ते जे त्यावेळेस मला वाटतं नगराध्यक्ष जाधव होते.
1: उपनगराध्यक्ष
0: कृष्णा जाधव उपनगराध्यक्ष होते. तर त्यांनी जी मदत केली आणि आपल्याला तो हॉल मिळवून दिला होता. आणि मग आम्ही तिथे प्रॅक्टिस करायला गेलो. त्यावेळेस आमच्या काथ्याच्या मॅट होत्या.
1: बर.
0: जो काथ्या असतो याचा नारळाच्या शेंड्या वगैरे त्याचा.
1: बर.
0: तर त्याच्या त्या मॅट होत्या.
1: त्याच्यावर ते
0: शिवलेल्या अशाच्या आणि त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करायचो. त्यावेळेस काही या इम्पोर्टेड किंवा फोमच्या मॅट्स त्या काळी
1: नव्हत्या.
0: खूप जड असायच्या. पाय आतमध्ये रुतायचे. म्हणजे खूप आम्ही परिश्रमानं त्यावेळेस प्रॅक्टिस
1: करायचो. त्या काचाच्या मॅट अशा शिवून घ्याव्या लागायच्या. आणि त्याला ते हे लावून कव्हर लावून ते शिवायचे.
0: हो त्याच्यावरती कव्हर टाकायचं.
1: स्पेशल शिवल्या होत्या त्यावेळेस मला आठवतं.
0: हो
1: म्हणजे त्यावेळेस मॅटचा हा प्रकारच नवीन होता.
0: नवीन होता कारण त्यावेळेस फोमच्या मॅट्स आल्या पण नव्हत्या तशा. आणि धोपगर सर आमची खूप म्हणजे जबरदस्त प्रॅक्टिस घ्यायचे. कारण तिथं ते सिद्धिबागेचं जे ते ग्राउंड होतं त्यानंतर पोलीस परेड ग्राउंडवर आम्ही रनिंगला जायचो.
1: सिद्धिबागेच्या तिथलं ते जिथं ते खेळणी असायची
0: त्याचा सुद्धा उपयोग करायचो. तिथं जो जिराफ होता उंचावर त्या जिराफापासून खाली गेंड्यापर्यंत आम्ही दोरी लावायचो आणि त्या दोरीनं आम्ही व्यायाम करायचो. दोरी लावून पूर्ण दोरी चढणं उतरणं त्याच्या मंकी स्टाईलनं चालणं त्याच्यावरून त्या सगळे प्रकार करायचो. झाडाला दोर लावलेला होता त्या दोरावरून वर आणि म्हणजे पूर्ण फिटनेस जबरदस्त फिटनेस व्हायचा आमचा.
1: हो आणि तिथंच रनिंग करायचे तुम्ही खेळण्याच्या त्या बागेच्या तिथे.
0: हो हो.
1: त्यामुळं जिथं मुलं यायचे खेळायला त्याच्यामुळं लोकांची आकर्षण तयार झालं.
0: आकर्षण तयार झालं आणि त्यावेळेस
1: पळायचे त्याचा एक चांगला उपयोग झाला.
0: खूप चांगला उपयोग झाला. खूप काही खेळाडू भरपूर मिळाले होते त्यावेळेस तिथे.
1: मग तिथून नंतर तुम्ही संबोधे हायस्कूलला.
0: तिथून त्यानंतर मग तो हॉल जरा मोडकळीस आलेला होता. त्याच्यानंतर मग संबोधे हायस्कूलमध्ये तिथं हॉल शिफ्ट झाला.
1: तिथं मात्र फोमच्या मॅट.
0: मग तिथं फोमच्या मॅट मिळाल्या होत्या. आपल्याला महापालिकेने वगैरे काही मदत केली होती आणि सरांनी पण बऱ्याच ठिकाणावरून धोपकर सरांनी मदत गोळा केली होती आणि त्याच्यावरून त्या मॅट्स उपलब्ध झाल्या होत्या.
1: तुमची प्रॅक्टिसची काय पद्धत होती जरा सांगा ना त्यावेळेसची.
0: त्यावेळेस मुलं पण भरपूर इतकी असायचे. तर दोन तीन ग्रुप करावं लागायची. एक ग्रुप बाहेरच्या बाजूला हॉलच्या बाहेर एक्झरसाइज करणार. एक ग्रुप रनिंग वगैरे करणार आणि एक ग्रुप मॅटवर खेळणार. अशा चेंजेसमध्ये प्रॅक्टिस चालायची.
1: बरोबर. बर. जुदो या खेळाबद्दल सांगा ना काही.
0: जुदो हा खेळ जो आहे तो आपण आजपर्यंत इम्पोर्टेड खेळ म्हणजे परदेशी खेळ म्हणूनच खेळलोय. परंतु त्याची खरं पाहायला गेलं तर सुरुवात जी आहे तर ती सुरुवात भारतामध्ये झालेली हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. की जे गौतम बुद्धांनी जुडो हा खेळ आणला होता त्यांनी जुडो हा खेळ केलेला आहे. की जे आपलं तुम्हाला माहिती असेल की पूर्वीचं जे टेक्निक्स असायचं तलवारबाजी या त्या सगळ्या गोष्टी भारतातल्याच आहेत. आणि गौतम बुद्धांनी त्यावेळेस त्यांचा धर्मप्रचार करण्यासाठी त्यांना जे अडथळे यायचे त्यावेळेस त्यांनी त्यांना मारेकरी मारायला यायचे किंवा हिंसर शॉप द्यायचे. त्यावेळेस त्यांनी झाडावर बसून काही प्राण्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज पाहून त्याच्यावरून त्यांनी जे खेळाचे जे सगळे टेक्निक्स आहेत ते

0: तयार केली त्यावेळेस त्यांनी. आणि ज्युडो
1: हा
0: खेळ म्हणजे ज्युडो म्हणण्यापेक्षा मार्शल आर्ट, निशस्त्र युद्धकला जी म्हणली जाते ती युद्धकला त्यांनी ती आणली. त्यानंतर मग जे डॉक्टर जिगारो कानो म्हणून जे आहेत जपानचे, त्यानंतर ते मग जपानचे जे जिगारो कानो आहे त्यांनी याला खेळाचं स्वरूप दिलं. खेळाचं स्वरूप देऊन त्याच्यामध्ये काही नियमबद्ध आणि एक चौकटीमध्ये असा तो खेळ तयार केला आणि तो बसवला. आणि त्यानंतर तो परत भारतामध्ये आल्यामुळे आपण तो आता जपानचा खेळ म्हणून खेळतोय.
1: असं मूळ भारतीय खेळ आहे,
0: भारतीय खेळ आहे. आणि जपान कडून जो आल्यामुळे आपण तो त्याला
1: सगळ्या जपानी भाषा
0: सगळी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे कारण जो नियमबद्ध आणि जो चौकटीमध्ये बसवलेला हा त्यांनी बसवला
1: बरोबर
0: जिगारो कानोंनी. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते जपानी शब्द त्याच्यामध्ये सगळे वापरलेले आणि ते जपानी शब्द म्हणून त्या ज्युडो हा खेळ जपानी आता आपण म्हणतो.
1: बरोबर.
0: हा ज्युडोचा अर्थ आहे सभ्यतेचा मार्ग.
1: म्हणजे मराठीमध्ये
0: जीव म्हणजे सभ्यता, दो म्हणजे मार्ग.
1: बरोबर. असा तो आपल्या भारतामध्ये आला,
0: तो खानेवाले सर पुण्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी आणला.
1: रघुनाथ
0: दामोदर खानेवाले सर यांनी आणला आणि त्यानंतर मग त्याचे भारतामध्ये प्रसार झाला.
1: नगरमध्ये धोपावकर सरांनी
0: धनंजय धोपावकर सरांनी आणला आणि धनंजय धोपावकर सरांकडून संजय सर शिकले. धनंजय सर त्यानंतर मग त्यांचं PSI म्हणून त्यांची निवड झाल्यामुळे ते नगरमधून दुसरीकडे त्यांची पोस्टिंग झाली होती. मग संजय सरांनी तो पुढे त्याचा वारसा चालू ठेवला.
1: बरोबर. मग त्यावेळेस ते प्लेयर्स वगैरे आठवत आहेत का तुम्हाला?
0: हा त्यानंतर मग 90 साली आम्ही रावसाहेब पंडितजी स्मारक मध्ये आम्हाला जागा मिळाली आणि तिथे मग मी स्वतः तिथे क्लास चालू केला. धनंजय धोपकर संजय धोपकर सरांच्या मार्गदर्शनाखालीच तिथे क्लास सुरू होता. परंतु क्लास मी तिथे घेत होतो. जवळजवळ 60-65-70 मुलं यायची त्यावेळेस. हो. आणि इतकी गर्दी असायची, मुलांना मॅट लवकर मिळत नव्हती खेळायला. कारण आम्ही मग तिथे असंच 2-3 सेक्शन करून काही जण बाहेर प्रॅक्टिस करणार, रनिंग करणार, एक्झरसाइज करणार आणि काही जणांची मॅटवर प्रॅक्टिस. भरपूर तिथे पण खेळाडू राष्ट्रीय पातळी, आंतरराष्ट्रीय पातळी बरेच खेळाडू खेळले. त्यामध्ये तो सुमित सोनवणे होता, सुहास विश्वासराव, सूरज विश्वासराव, आदिती पानसरे, स्नेहल बोडके, असे बरेच भरपूर की अगणित खेळाडू होते.
1: आणि तिथे तुम्हाला मॅट रोज टाकावी लागायची ना?
0: हो, तिथे आम्हाला हॉल, कारण त्या हॉलमध्ये बाकीचे पण काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे त्या काही गोष्टी चालायचे. पटोरधन स्मारक होतं ते, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा हॉल उपलब्ध सुद्धा नसायचा. तरी पण मुलांनी राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर काही पदकं मिळवली. रोज आम्हाला तिथे एक साईडची एक छोटी रूम मिळालेली होती, त्या रूममध्ये मॅट ठेवायच्या, रोज बाहेर काढायच्या, टाकायच्या, कव्हर टाकायचं आणि प्रॅक्टिस करायची.
1: बापरे बापरे बापरे. खूप मेहनत कष्ट घेतले तुम्ही.
0: हो.
1: बर बर बर. चांगले प्लेयर खेळले त्याच्यातले त्यात.
0: हो,
1: खूप मार्गदर्शनाखाली.
0: हो.
1: बर. मग कुठल्या?
0: सुहास विश्वासरावनी तर आता मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी त्यांनी आता इंटरनॅशनलला सिल्वर मेडल मारलं
1: कुराश खेळामध्ये.
0: हो, कुराश खेळामध्ये.
1: ज्युडो आणि कुराश असं तुम्ही सुरू केलं नंतर?
0: हो.
1: बरं. मग ज्युडोचे अजून प्लेअर नगरचे नामांकित खेळाडूंच्या बद्दल तुम्ही खेळलेला आहात, त्यांच्याबद्दल सांगा ना काही.
0: हा, ज्युडोच्या नामांकित खेळाडूमध्ये प्राजक्ता नगरकर, शिल्पा कांबळे, त्याच्यानंतर नवीन चंद्र मोरे, तो इंटरनॅशनल त्या काळी पहिला नगरचा इंटरनॅशनल खेळाडू नवीन चंद्र मोरे, त्यांनी इजिप्त मध्ये सिल्वर मेडल मारलं होतं. हा,
1: असे खेळाडूंची एक वारसा सुरू झाला. छत्रपती अवॉर्ड मिळवणारे ज्युडोतले सर्वाधिक
0: खेळाडू ज्युडोतले आहेत, की जे मला वाटतं 14 का 15 टोटल जिल्ह्याला छत्रपती अवॉर्ड आहे आणि त्यातले 7 जण ज्युडोचेच आहेत.
1: चांगलं यश मिळवलं ज्युडो प्लेअरनी. बर. अशी तुमची वाटचाल. मग कशी पुढे तुम्ही सुरुवात कशी केली तुम्ही ज्युडोची, म्हणजे तुम्ही कोचिंगकडे कसे वळालात त्याबद्दल सांगा.
0: हा, ते आम्हाला पटोरधन स्मारक मिळालं, त्यानंतर मग मी 90 सालापासून कोचिंग सुरू केलं. 90 ते 2002 पर्यंत 12 वर्ष कोचिंग केलं मी.
1: अरे बापरे.
0: हा, त्याच्यामध्ये 98 साली माझा ब्लॅक बेल्ट झाला.
1: बर.
0: हा 98 साली भुवनेश्वर तिथे जगन्नाथपुरी जी आहे त्या जगन्नाथपुरीला ब्लॅक बेल्टचा हे होता कॅम्प होता तो कॅम्प अटेंड केला 8 दिवसाचा कॅम्प आणि त्यानंतर 3 दिवस परीक्षा असते 1 दिवस प्रॅक्टिकल असतं 1 दिवस लेखी परीक्षा असते आणि 1 दिवस तोंडी असते ओरल या तिन्ही परीक्षा द्याव्या लागतात आणि ती पूर्ण तिथे जी असते ती नॅशनल लेवलला ती ब्लॅक बेल्टची परीक्षा असते भारतातून काही जणच निवडले जातात त्याच्यामध्ये त्या साली 98 साली नगरचे आम्ही मोजकेच होतो पहिलेच आम्ही ब्लॅक बेल्ट झालो धोपकर सरांनंतर पहिले ब्लॅक बेल्ट मी त्याच्यानंतर अमोल धोपकर महेश कुलकर्णी आणि विशाल बोडके हे आम्ही तिथं कॅम्पला जाऊन आणि आम्ही ब्लॅक बेल्ट विशेष म्हणजे आम्ही चौघच्या चौघ पास झालो त्यावेळेस
1: बापरे बापरे म्हणजे ती एक मोठी परीक्षा असते
0: हो मोठी परीक्षा असते आणि
1: त्याच्याच मध्ये वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व जुडोचे त्याचे प्रॅक्टिकल आणि दोन्ही पण
0: होती परीक्षाच 3 दिवस चालते अक्षरशः प्रॅक्टिकल असतं पूर्ण त्याच्यामध्ये जे काता असतो तो करून दाखवायचा असतो थ्रो थ्रोचे नाव सगळं जॅपनीजमध्ये त्याच्यानंतर काउंटर थ्रो हे सगळं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली त्यांना करून दाखवावं लागतं ते जे विचारतील त्या पद्धतीने आणि लेखी परीक्षा असते आणि ओरल असते
1: बर बर असे पेपर असतो तो
0: हो
1: बरोबर बर तर तुम्ही उत्तीर्ण झालेला
0: हो त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालो आणि ते चांगल्या पहिल्या ग्रेडने उत्तीर्ण झालो आम्ही
1: अरे वा मग अशा प्रकारे जुडोची
0: वाटचाल सुरू झाली हो
1: आणि त्यानंतर तुम्ही औरंगाबादला सर्व्हिस
0: त्याच्या आधी कायनेटिक मध्ये मी तिथे ट्रेनिंग म्हणून ज्यावेळेस जॉईन झालो त्यानंतर मग तिथं आम्ही धोपकर सरांनी आम्ही तिथं तिथल्या जीएमशी वगैरे बोललो आणि तिथं आम्ही चंदनी स्टेट म्हणून जे आहे तिथं जे जनरल मॅनेजर्स वगैरे सगळे जे राहतात भोसले अकॅडमीमध्ये तिथं आम्ही जुडोचा क्लास सुरू केला होता
1: पटवर्धन स्मारकाच्या अगोदर ते सुरू झालेलं
0: होतं नाही नाही त्याच्या बरोबरीनेच होतं त्यावेळेस
1: तिकडं पण हो वर्ग चालायचा
0: हा
1: पण चालायचं
0: हा तिथं आम्ही साधारण मला वाटतं चंदनी स्टेटला 96-97 साली चालू केला असेल त्यावेळेस आणि तिथं बरेच तिथे पण खेळाडू चांगले तयार झाले की तिथले जे क्वार्टर्स त्यांच्या राहायच्या होत्या कॅनडिकच्या हा तिथे सुरू केलं होतं आम्ही तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता तिथले ते पण अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी सॉरी राष्ट्रीय पातळीपर्यंत ते मुलांनी तिथल्या मजल मारली होती अगदी हो आणि त्याच्यानंतर मग मी कॅनडिक सोडली आणि संभाजीनगर म्हणजे त्या काळाचा औरंगाबाद तर संभाजीनगरला तिथं शिफ्ट झालो होतो मी तिथे 4 वर्ष होतो
1: सर्व्हिसला होते
0: हा आणि तिथे पण मग तिथे माझ्या मुलांनी तिथं मी इंडोरन्स कंपनीमध्ये मी होतो तिथे हा तिथं डिपार्टमेंट हेड म्हणून होतो त्या तिथे कंपनीमध्ये तिथं सुद्धा जुडोची वाटचाल कारण पूर्ण या जुडोमध्ये असल्यामुळे तिथं संभाजीनगरच्या पण लोकांशी सगळ्यांशी संपर्क होता माझा चांगला तिथे दत्ता फळे सर त्यानंतर तात्या जोशी सर मग तात्या जोशी सरांशी संपर्क केला आणि माझ्या मुलांनी आदित्यनी तिथे आम्ही तात्या जोशी सरांकडं त्याला क्लास जॉईन केला त्यावेळेस आदित्य होता 6वी 7वीमध्ये होता
1: तर
0: 7वीपासून पुढची पिढी खेळायला लागली आदित्यने तात्या जोशी सरांकडे मी गेलो आणि त्यांच्याशी आदित्यची गाठ दिली घालून आणि तिथे त्यांनी क्लासला सुरुवात केली आदित्यने तिथे पण खूप यश संपादन केलं त्यांनी तिथे अगदी तो स्टेट महाराष्ट्र पातळीवर खेळला हो तिथे त्याला बरेचसे गोल्ड मेडल आहे स्कूल गेम्सला त्याला मेडल आहे त्यानंतर त्यांनी नॅशनल गेम्स खेळला त्याच्यामध्ये पण त्याला खूप चांगल्या रीतीने त्याला यश मिळालं माझ्या मोठ्या मुलाला आणि तिथं संभाजीनगरला पण मी तिथं तिथले ज्या जिल्हास्तरीय वगैरे ज्या स्पर्धा व्हायच्या त्याचा संयोजक म्हणून पण मी काम करण्याची मला संधी मिळाली तिथं ऑर्गनायझर म्हणून मी तिथं काम केलं त्यानंतर संभाजीनगरची टीम सातारला महाराष्ट्र पातळीच्या मॅचेस होत्या स्टेट लेवलच्या तर त्या टीम मॅनेजर म्हणून मी गेलो होतो हा संघाच्या बरोबर मी सगळा संघ घेऊन आणि मुलगा पण होता माझा त्याच्यामध्येच
1: मग तिथं मुलांनी मेडल मारले असतील औरंगाबादच्या
0: हो तिथल्या मुलांनी भरपूर मेडल्स मारले तिथं मी पण काही शिकवायला सुरुवात केली होती त्यांच्यावर क्लासवर मुलाला घेऊन जायचं मी पण तिथं शिकवायचं तात्या जोशी सर अगदी आनंदी झाले होते मी पण तिथं शिकवायला लागल्यावर
1: तुमची वाटचाल जुडोची सुरू राहिली होती
0: हो
1: बर बर बर आणि मग त्यावेळेस नगरच्या प्लेअरशी तुमची मॅच झाली असेल त्यावेळेसच्या साताऱ्याच्या स्पर्धेमध्ये?
0: हो, नगरच्या मुलाशी पण मॅच झाली. तर अगदी आता चेअरिंग कोणाला द्यायची, मुलाला द्यायची का नगरच्या टीमला द्यायची, असा प्रश्न अगदी उद्भवला होता माझ्यासमोर. आणि त्यानंतर मग मी रेफरीशिप ही करायला लागलो. रेफरीशिपच्या स्पर्धा नॅशनल लेवलच्या केल्या.
1: बरं, त्याच्या पण वेगळ्या
0: एनआयएसला वगैरे
1: हे असतात ना, त्याच्या पण वेगळ्या परीक्षा असतात ना रेफरीच्या?
0: हो, रेफरीच्या पण परीक्षा असतात.
1: कुठं झाल्या तुम्ही गेलेल्या त्या?
0: ते पुण्याला दिली होती मी. रेफरीशिप करायला लागलो, स्टेट लेवलला पण केलं, महाराष्ट्र पातळीवर केलं, नॅशनल.
1: कुठल्या कुठल्या मॅचेसला केलं आठवत आहे का?
0: नगरमध्ये झाली होती तिथे केल्यात, त्याच्यानंतर पुण्यामध्ये केलेली आहे. हा, त्या संभाजीनगरला केलं आहे, संभाजीनगर. हो, साईच्या ज्या नॅशनल लेवलच्या ज्या होत्या साई, तर साईमध्ये पण मी तिथे पण नाही, संभाजीनगरला होत्या. हा, तिथे पण हे केले, रेफरी म्हणून काम केलं मी तिथे.
1: म्हणजे पंच परीक्षा आहे, तुम्ही उत्तीर्ण आहात.
0: हो,
1: राष्ट्रीय पातळी. हा, म्हणजे जे ब्लॅक बेल्ट आणि हे आहे.
0: हो हो,
1: अशा प्रकारे वाटचाल जुडोची चालू आहे.
0: हो,
1: बरोबर.
0: अजून आणि अजूनही मी अगदी जुडोशी इतके वर्ष झाले तरी पण मी संपर्कात आहे. आता मागच्या वर्षी रेफरीचा कॅम्प होता पुण्याला, धोपागर सर मी आणि सुहास विश्वासराव आम्ही तिथे तो अटेंड केला. हा, काही नवीन नियम्स वगैरे काही आलेले होते. हा, जे बदल होतात खेळामध्ये, जे पॉइंट्स दिले जातात किंवा जे खेळताना जे काही ग्राउंड मॅटवर कसं खेळायचं, काही बरेचसे काही चेंजेस असतात, त्याबद्दलचा कॅम्प होता. हा, त्या कॅम्प पण आम्ही अटेंड केला. म्हणजे मी अजूनही संपर्कात गेले, 41 वर्ष झाले आता वाटचाल चालू आहे.
1: पंच म्हणून आता काम करता.
0: हो,
1: ऑफिशियल म्हणून काम करता.
0: हो,
1: बरोबर. जुडोची म्हणजे 40 वर्षाची वाटचाल आहे.
0: हो,
1: 85 पालापासून.
0: संभाजीनगरला मी 2010 ते 2014 पर्यंत होतो. त्यानंतर नगरला परत आलो. आता नगरला LNT मध्ये मी आता कार्यरत आहे, तिथे मॅनेजर म्हणून काम करतो. आणि गेल्या तिथं 10-12 वर्षापासून आहे आता.
1: L&T
0: म्हणजे आता लोरिडसन नोडसन, म्हणजे स्नायडर इलेक्ट्रिक म्हणून कंपनी आहे, स्नायडरने टेकओव्हर केली आता L&T. स्नायडर इलेक्ट्रिक मध्ये आहे.
1: आणि जुडोशी तुमचा संपर्क आहे?
0: जुडोशी अजूनही संपर्क आहे.
1: आणि त्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा अटेंड वगैरे?
0: हा, जसं वेळ होईल तसं मी अटेंड करत असतो, संपर्कात असतो.
1: मग आता खेळाची काय वातावरण आहे, एकूण तुमचं काय म्हणणं आहे, क्रीडाविषयक वातावरण कसं आहे?
0: क्रीडाविषयक वातावरण जे पूर्वी होतं तसं नाहीये. पूर्वी अक्षरशः आम्ही जे पाहिलं, पालक मुलांना घ्यायला आलेले असतात, एक शब्दाने काही बोलत नव्हते, तरी ते बाहेर जोपर्यंत आम्ही शिकवतोय, एखादा थ्रो मुलाला जर येत नसेल तर त्याच्याकडून आम्ही वारंवार जी प्रॅक्टिस करून घ्यायचो, त्याच्याकडून म्हणजे अगदी जीव तोडून त्याच्याकडून आम्ही करून घ्यायचो. आणि पालक एकही शब्दानं काहीच म्हणत नव्हते, त्यांना माहिती आपला मुलगा सरांच्या दाब्यात आहे, म्हणजे तो अगदी राष्ट्रीय पातळीवर तो मेडल मारणार, एवढी त्यांची हे असायची. आणि ती आताच्या पालकांमध्ये नाही राहिली, जे पालक नाही एवढं लक्ष देत, किंवा शाळा पण ज्या आहेत, आम्ही काही शाळांमध्ये पण प्रयत्न केले सुरू करण्याचा. त्यावेळेस आम्ही घेत होतो ऑक्झिलियम जी आहे त्या शाळेमध्ये आम्ही जुडो घेत होतो, मी आणि अमोल धोपकर जायचो आम्ही शनिवार रविवार शाळेच्या मुलांसाठी आम्ही प्रशिक्षण घ्यायचो. त्यानंतर सेक्रेट आर्टमध्ये घेत होतो अमोल धोपकर मी. तर त्यावेळेस जे आहे, तर आताचे शाळासुद्धा आम्हाला तेवढं हे देत नाही, सपोर्ट करत नाहीत. शाळेमध्ये मी काही एक दोन, आता मी शाळेच्या नावं नाही सांगत, मी 2-3 शाळांमध्ये गेलो होतो की व हा नवीन, कारण या खेळाचं कसं आहे, बाकीच्या तुमच्या ॲथलेटिक्स वगैरे त्याला काही एवढं प्रशिक्षक मिळू शकतात इझिली, पण जुडोचा प्रशिक्षक, कारण वेगळा खेळ आहे, मिळत नाही. तर आम्ही त्या दृष्टीने मुलांना आपण जे खेळाडू वाढवण्याच्या दृष्टीने आपण जे प्रयत्न केले, पण शाळेंचा प्रतिसाद नाही आहे त्यासाठी. म्हणजे मॅट्स आमच्या आहेत, तुम्ही फक्त आम्हाला शाळेची जागा द्या, तुमचे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो, परंतु ते फीजमध्ये सुद्धा तुम्ही 70% द्या आम्हाला. मग जो प्रशिक्षक शिकवायला जाणार आहे त्याला पेट्रोलचा पण जर खर्च निघत नसेल तर काय उपयोग आहे? म्हणजे हे शाळा फक्त कमवायला बसले आहेत का? खेळाडू त्यांना नाही घडवायचे, त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
1: बरोबर,
0: खूप खूप अनुभव. आणि एका शाळेकडून नाही, मी जवळजवळ 3 ते 4 शाळा फिरलो होतो, परंतु प्रतिसाद एकाही शाळेचा मिळाला नाही.
1: म्हणजे तसं खेळाचं वातावरण पाहिल्यापेक्षा पोषक आहे, परंतु तेवढी सपोर्ट
0: नाहीये. नाहीये तेवढा.
1: मेडल पाहिजे पालकांना.
0: हो, लगेचच मेडल पाहिजे. मेहनत, आम्ही किती मेहनत केली आम्हाला माहितीये. काथ्याचा खेळ, काथ्याची मॅट वर खेळायचो, म्हणजे अक्षरशः इतकी मेहनत केलेली आहे. आणि आता अगदी इझी पाहिजे. घाम गाळल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. आणि आमच्या त्यावेळेस इतके खेळाडू असायचे, म्हणजे अक्षरशः फायनलला जाईपर्यंत आम्हाला जवळजवळ 10-12 मॅचेस खेळावं लागायचे.
1: बरोबर,
0: त्यावेळेस कुठं फायनलला जायचो दादा? म्हणजे एकेका गटामध्ये 25-30 मुलं असायचे खेळायला.
1: म्हणजे खूप टफ होती त्यावेळेस.
0: खूप टफ होती त्यावेळेस.
1: म्हणजे खेळाडूंची कष्ट करण्याची इच्छा होती ना, आता मुलांची तशी कष्ट करण्याची इच्छा
0: नाहीये. नाहीये, त्यांचं मोबाईल कडे जास्त कल आहे, खेळाकडं कलच नाहीये बिलकुल. त्यामुळे आता खेळाडू असे मिळत नाहीत ना एवढे.
1: फॅसिलिटीज आलेले आहेत, परंतु तेवढं हे नाही. आता त्यावेळेस मॅट नसायचे. आता मॅट्स
0: आहे, सगळं आहे. त्यावेळेस आम्हाला आता जे तुम्ही मोबाईलवर गेम कसा खेळला जातो, काय खेळला जातो, टेक्निक्स कसे असतात, हे तुम्हाला मोबाईलवर सगळं पाहायला मिळतंय. पण त्याचा जो फायदा घ्यायचा ते घेत नाहीत मुलं, नाही ते रील्स पाहत बसतात.
1: फायदा घेणारे लोक राहिलेले नाही.
0: हा,
1: म्हणजे मोबाईलचा दुरुपयोग फार.
0: आम्हाला त्या काळी सरांनी जे शिकवलं टेक्निक तेच प्रॅक्टिस करायची. पण ते टेक्निक आता आपल्याला मोबाईलवर पण चांगल्या प्रकारे पाहता येतं, स्लो मोशन मध्ये पाहता येतं, कशा प्रकारे करत, सगळ्या गोष्टी आहेत आता मोबाईलवर. पण मोबाईलचा योग्य रीतीने वापर केला तर,
1: म्हणजे मोबाईल तसा योग्य आहे, परंतु त्याचा वापर कसा करावा हे मात्र ठरवण्याची गरज आहे.
0: हो,
1: बरोबर आहे. बरं, मग आता एकूण तुम्ही काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता?
0: नवीन खेळाडूंना संदेश असा देऊ इच्छितो मी की मोबाईलचा कमी वापर करा. आणि तुम्ही मोबाईल जो घरात घेऊन बसताय तुम्ही, त्याच्याऐवजी मैदानामध्ये खेळायला या. तुमच्या शारीरिक तंदुरुस्ती जी आहे ती घडवा. मोबाईल खेळून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची आहे. मैदानावर खेळायला या आणि जुडो खेळून जुडोचा विकास करा.
1: बरोबर,
0: शिकवणारे आहेत पण त्याचा लाभ घेतला पाहिजे.
1: बरोबर. बरं, काय नवीन काय तुम्हाला जीवनात कशी अनुभव आलाय का, चढ उतार की एखाद्या अपयश आलं भो, परंतु तुम्ही मेहनत कष्ट ने ते परत मिळवलं, असं काही जीवनात अनुभव आलाय का तुम्हाला? कुठला एखादा अनुभव सांगू इच्छिता का तुमच्या जीवनातला?
0: जुडो या खेळामुळं किंवा कोणताही खेळ खेळल्याने अपयश पचवायची पण तेवढी ताकद येते.
1: बरोबर,
0: जीवनामध्ये जे अपयश येतात, आजकालच्या मुलांना अपयश हे माहीत नाहीये किंवा अपयश पचवायची तेवढी ताकदच नाहीये. पण खेळ आपल्याला हे शिकवतो की अपयश कसं पचवायचं. कारण खेळामध्ये हरल्यानंतर, परंतु हरलं ही पहिली स्टेप आहे, या स्टेपवर तुम्ही पाय देऊन पुढे तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकता. पण जे पहिल्यांदा हारणं, तर हे पचवायला शिकायला पाहिजे मुलांनी. ते पचवायला शिकल्यानंतर जो यशाचा आनंद आहे, तो आनंद त्यानंतर कळतो की ज्यावेळेस पहिल्यांदा आपण हार मानतो ना, त्यावेळेस तर यशाचा काय आनंद असतो
1: तो कळतो. यश
0: हो, कारण त्यासाठी आपण किती घाम गाळलाय, किती प्रॅक्टिस केली आहे. आणि हा खेळामध्ये असो किंवा तुमच्या अभ्यासामध्ये असो, हे दोन्हीकडे लागू पडतं की तुम्ही जेवढी मेहनत कराल. मी मुलांना हे सांगू इच्छितो, मी मुलांना, माझ्या मुलांना सुद्धा सांगतो की तुम्ही शालेय जीवन चालू असताना तुम्ही घाम गाळा. घाम तो अभ्यासाचा असो किंवा खेळाचा असो, तुम्ही आत्ता जेवढा घाम गाळाल ना, तर आयुष्यभर तुम्हाला एसीमध्ये राहायला मिळेल. पण आता तुम्ही एसी मध्ये राहिले, आयुष्यभर घाम का घाळा हे करावं लागेल की कष्टच करावं लागतील. तेच कष्ट तुम्ही शालेय जीवनामध्ये आता कष्ट करा, पुढे यश हे तुम्हाला अगदी मिळणार.
1: सर, आज आपल्या समवेत जुडो ज्येष्ठ खेळाडू, जुडो प्रशिक्षक अजय कुलकर्णी होते, त्यांनी आपल्या जुडो खेळाची वाटचाल, त्यांनी मिळवलेलं यश, त्यांनी तयार खेळलेले खेळाडू यांच्याबद्दल विवेचन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर.
0: रेडिओ नगरनी पण मला ही खूप छान संधी दिली आणि अजय धोपकर सर आपण पण मला संधी दिली आणि आमंत्रण दिलं त्याबद्दल रेडिओ नगरचे आणि आपले खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता जुदोपटू अजय कुलकर्णी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव शारदा नेलपेल्ले आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण एक

नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मधुवंती. मधुवंती राग ऐकल्यामुळे रक्तदाब किंवा हायपरटेन्शन या विकारांपासून सुटका होण्यासाठी नक्कीच मदत होईल. सुरुवातीला आलाप गाईन आणि त्यानंतर देवी सरस्वती आई ये मन में ही बंदिश मी लिहिलेली आहे आणि स्वरबद्ध केलेली आहे, ती गाईन.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग मधुवंती, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त,

अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.